नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। FM 101 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून। श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ, शके 1948, 10 जुलै 2026, पहाटेचे 5:55 झाली आहेत। आजच्या कार्यक्रमांना आता आम्ही प्रारंभ करत आहोत। या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी हर्षदीप शेलार सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या मंगलसुरांच्या।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली भैरव रागातील धून श्रोते हो आपण ऐकत आहात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली भैरव रागातील धून श्रोते हो आपण ऐकत आहात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:05 वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आती राष्ट्रीय सेवा आदेश की सुरीली धड़कन।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
7: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देव दर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
9: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
10: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
9: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
11: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
9: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
12: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर

0: कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
2: श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661967672.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातला हा 9वा श्लोक, याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण सांगतायत, हे अर्जुना, याप्रमाणे संत सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं विनाशन या अवतार कार्यासाठी होणारे माझे जन्म आणि माझी कर्म दोन्हीही दिव्य आहेत, विलक्षण आहेत, आणि जो कोणी हीच माझी विशेष गोष्ट यथार्थपणाने म्हणजे नेमकेपणाने जाणतो तो भक्त श्रेष्ठ होय. इतका की अशा भगवत भक्ताने आयुष्याच्या अंती आपला देह ठेवल्यावर तो पुन्हा या इहलोकात परत जन्मास येत नाही, तर तो निश्चयपूर्वक मलाच येऊन मिळतो. त्याला मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होतो, याची मी खात्री देतो. अशा या महत्वाच्या गीता श्लोकाचा मायबोली मराठीत अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, जन्म कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे, देह गेल्या पुन्हा जन्म.

न पावे भेटूनी मज. प्रस्तुत गीता श्लोकाच्या अंतरंगाबद्दल लोकमान्य टिळक सांगतात, ज्यांची बुद्धी समत्व योगानी प्रेरित झालेली आहे, तसंच ज्यांच्या मनातलं भय आणि क्रोध संपलेले आहेत, जे कोणी भगवत परायण झालेले आहेत आणि ज्यांनी एका भगवंताचा मनकपूर्वक आश्रय केलेला आहे, तेच लोक केवळ ज्ञानरूपी तपश्चर्येनी विशुद्ध होतात आणि त्यांनाच केवळ भगवंताच्या अवतार कार्याचं मर्म नेमकं समजू शकतं. लोकमान्य पुढे म्हणतात, भगवंताचे दिव्य जन्म समजण्यासाठी अव्यक्त परमेश्वर हा आपल्या मायाशक्तीने सगुण अवतार धारण करतो हे समजावं लागतं आणि मग हे कळलं तर खरं अध्यात्म ज्ञान प्राप्त होतं. तसंच भगवंताचं दिव्य कर्म कळलं म्हणजे या जगात कर्म करूनही मनाने अलिप्त राहण्याचं म्हणजे निष्काम कर्मयोगाचंच ज्ञानही प्राप्त होतं. ही केवढी मोठी गोष्ट आहे. एकदा हे साधलं की परमेश्वराचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म दोन्हीही समजतात, म्हणजे अध्यात्म ज्ञान आणि कर्मयोग म्हणजेच निःश्रेयस आणि अभ्युदय या दोहोंचीही आपल्याला पूर्ण ओळख होते. आणि विशेष म्हणजे मोक्ष प्राप्ती होण्यासाठी हीच कसोटी असल्याने त्या मनुष्य मात्राला खचित भगवत प्राप्तीही होते यात कोणतीही शंका नाही. एवढंच नव्हे तर या पलीकडे अन्य कोण्या पारमार्थिक साधनेची जरुरीही नाही, इतकी ही गोष्ट महत्वाची आहे असं लोकमान्य आपल्याला सांगतात. लोकमान्य टिळक यांच्या या भाष्यात अधिक भर घालताना त्यांचे शिष्य सदाशिव शास्त्री भिडे म्हणतात, या श्लोकात भगवंतांनी यो वेत्ति तत्वतः असं म्हटलेलं आहे. यातलं तत्वतः हे पद फार महत्वाचं आहे. श्रेष्ठ पुरुषांच्या चरित्राचा चांगला काळजीपूर्वक अभ्यास करून त्यापासून योग्य तो बोध घेण्यासाठी मनुष्य मात्रांनी आपली दृष्टी पूर्णपणे सात्विक करणं अत्यंत जरुरीचं आहे. उदाहरणार्थ पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण चरित्रात आढळून येणाऱ्या अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टींची मीमांसा करताना त्या कर्मकार्याचा हेतू कोणता, त्यावेळेचा प्रसंग कोणता आणि त्यावेळी परमेश्वराचं रूप स्वरूप कसं होतं, ते तसं का होतं, हे सारं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. इथेच पुन्हा अवतारी पुरुष आणि कारक पुरुष यांची परस्पर पूरकताही लक्षात घेतली पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्यक्ष अवतारी पुरुषांच्या चरित्रात ज्यांचा ज्यांचा संबंध येतो त्या त्या व्यक्तींच्या चरित्राचा म्हणजे कारक पुरुषांचा अभ्यास करणं आपल्यासाठी ओघानी येतच. याच भाष्यात पुढे महत्वाचं विधान करताना भिडे शास्त्री म्हणतात, म्हणूनच अवतारी पुरुषांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चरित्र म्हणजे या राष्ट्राचा इतिहास असतो. अशा इतिहासाचा तात्विक दृष्टीने अभ्यास करणं जितकं ऐहिक जीवनात महत्वाचं आहे तितकंच किंवा त्याहूनही जास्त परमार्थात देखील महत्वाचं आहे. याचा नेमका अर्थ असा की ईश्वराचा जन्म आणि ईश्वराचं कर्म तत्वत जाणवायचं म्हणजे त्या अवताराचा हेतू आणि त्या अवताराचं चरित्र कार्य नीट ओळखून त्यानुसार आपलं स्वतःचं वर्तन ठेवायचं. म्हणजे ज्याप्रमाणे समष्टीच्या कल्याणासाठीच ईश्वराचं चरित्र असतं, तसंच प्रत्येक व्यक्तिमात्राचं वैयक्तिक वर्तन हे लोककल्याणासाठीच असलं पाहिजे. हेच ते ईश्वरी अवताराचं तात्विक ज्ञान होय. इथे ज्ञान आणि कर्म यांचा सुमेळ जमतो. बोले तैसा चाले हे सिद्ध होतं. या क्रियावान स पंडिता आहा हे वचनही सार्थ होतं. या संदर्भात अधिक विवरण करताना लोकमान्य टिळक यांचे दुसरे शिष्य गीतातत्व मंजरीकार ज स करंदीकर म्हणतात, ज्याला परमेश्वराच्या अवतार पद्धतीतील आणि प्रत्यक्ष अवतार कार्यातील हे महत्वाचं तत्व पूर्णपणे कळतं तो मनुष्य मात्र स्वतः पुनर्जन्माच्या फेऱ्यात न सापडता मुक्त होतो हे गीतावचन पूर्णपणे सत्य आहे. आणि विशेष म्हणजे हे वचन किंवा हे वर्णन केवळ अर्थवादात्मक नसून त्यात गीतोक्त ज्ञानविज्ञान योगही पूर्णपणे भरलेला आहे. या संदर्भात माऊली ज्ञानदेवही भगवंत मुखानी सांगतात, हे अर्जुना, मी माझं अजत्व कायम ठेवून जन्मतो, अक्रियत्व कायम ठेवून कर्म करतो, ही माझी अलिप्तपणाची युक्ती जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा भक्त मुक्त होऊ शकतो. असा माझा अनन्यनिष्ठ भक्त नेहमीच्या व्यवहारातही आसक्तीने किंवा अहंकाराने मुळीच वागत नाही, तसंच तो देहधारी असूनही देह स्वभावाला वशही होत नाही आणि साहजिकच त्यांनी देह ठेवल्यानंतर तो माझ्याच रूपात येऊन मिळतो. माऊली ज्ञानदेवांचे प्रत्यक्ष शब्द असे, माझे अजत्व जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त, तो चालीला संगे न चळे देहींचा देहा ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूप.

म्हणूनच समर्थ रामदास स्वामी ही निश्चयपूर्वक सांगतात की धर्मस्थापनेचे नर मागे जागले पुढे होणार. या संदर्भात स्वामी वरदानंद भारती एक महत्वाचा मुद्दा सांगतात. ते म्हणतात, भगवंताच्या अवतार कार्याबद्दल फक्त सर्वसामान्य माणसांना शंका येते असं नाही, तर प्रत्यक्ष राजा परीक्षिती यालाही शंका आली होती आणि त्यांनी शुकमुनींच्या जवळ विचारणाही केली होती. एकूण भगवंताच्या अवतार कार्याचं रहस्य नीट समजणं कठीणच आहे याची भगवान श्रीकृष्णांनाही जाणीव आहे. म्हणून ते प्रस्तुत श्लोकात स्पष्टपणे एवं यो वेत्ती तत्वतः असा सावधगिरीचा इशारा देत आहेत. हे तसं येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. आपल्या बुद्धीचा स्तर उंचावून भगवंताचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म तत्वतः म्हणजे खोलात जाऊन समजून घेतली पाहिजे. म्हणजे काय घडायला हवं, तर ऋतंबरा प्रज्ञेचं सहाय्य हवं, अनन्य निष्ठ भक्तीचा सहयोग हवा, निरक्षीर विवेक करू शकणाऱ्या चिकित्सक समाजशक्तीची मदत हवी. संत श्रेष्ठ चोखोबा रायांच्या शब्दात काय भुललासी वरलिया रंगा असं चालणार नाही. इथे आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे. भगवंताच्या जन्म आणि कर्मातली दिव्यता समजण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेली दैवी गुणसंपदा आपल्याला सहाय्यभूत होऊ शकेल. अभयापासून सुरुवात होऊन विनयशीलतेपर्यंत पोचणारे ते 26 गुण भगवंताचं अवतारित्व समजण्यासाठी खचित उपयुक्त ठरू शकतील. म्हणून आपण त्या दैवी गुणांची साधना, उपासना आणि जोपासना केली पाहिजे. पंडित सातवळेकर आपल्या पुरुषार्थ बोधिनीत म्हणतात, भगवंताचं अवतारित्व समजणं हीच नराचा नारायण होण्याची त्या क्रमविकासाची यशस्वी पद्धत आहे. आपण त्यासाठी आपल्या मनात अवतारी भगवंतासारखंच होण्याची महत्वाकांक्षा जागवावी. यासाठी रामभक्त हनुमानाचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. आपल्या हृदयात सदैव श्रीराम जपणारा हनुमंत स्वतःच देव बनला, मारुती राय झाला. आजच्या संदर्भात हा श्लोक माणसाची दृष्टी बदलणारा आणि मानसिक तसंच आध्यात्मिक प्रगती नव्या उंचीवर नेणारा ठरतो. आपण देवाला मानतो, त्याची आरती गातो, गीत रचतो, गोडवे गातो, पण हे सगळे त्या परमात्म्याचे अवतार आहेत. ते अवतार त्यांनी का घेतले, त्यांनी त्या अवतारात काय कर्म केलं हे समजलं तरच त्याची पूजा करण्यात खरा आनंद मिळेल. आपल्यातही देवत्व आहे. आपण त्याचे जर भक्त आहोत तर त्याच्या प्रेरणेने आपणही त्याच्या अवतार कार्याचा मूळ हेतू आचरणात आणू शकू. त्यांनी प्रत्येक अवतार अखेर जगाच्या कल्याणासाठीच घेतला. निस्वार्थी होऊन दिव्य असंच कर्म केलं. तो भाव मनात ठेवून आपणही समाजासाठी, देशासाठी काही करू शकलो तरच ती त्याची खरी पूजा ठरेल आणि आपण त्याचे भक्त म्हणून घेण्यासाठी पात्र ठरू शकू.

0: अर्पणमस्तु।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉ मुकुंद दातार यांनी, श्लोक गायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी, निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर। पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात।

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211.

0: 1948
1: जितेंद्र घोड़ के सराफ बिजी लैंड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे। श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ प्रेमात पडावे अशीच कलाकुसर
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून। हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो आमचं प्रसारण तुम्ही ऐकताय रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र। सकाळचे ठीक 7 वाजलेत।
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा GS चहा परिवाराचा जिव्हाळा।

0: सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता बंधुता शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य.

0: वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 चे हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
1: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनीच दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरतपणे असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा, पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण हरी.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देख ले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस, पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जलप्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
2: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष्य गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी

0: कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: जिस तरह इंसान का नसीब मोहब्बत से संवरता है, ऐसे ही फिल्मी गीतों की किस्मत चमकती है चाहने वालों के प्यार से.
3: नसीब इंसान का,
2: मगर कुछ गीत बेहतरीन होकर भी गुम हो जाते हैं समय के अंधेरे गलियारों में.

गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून।

0: सकाळचे ठीक 7:30 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटातलं हे गीत गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि स्वर मोहम्मद रफी यांचा. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटात बलराज सहानी, कामिनी कौशल, प्रेम चोप्रा, बिंदू, राजेश खन्ना आणि मुमताज हे कलाकार होते. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या सुखदुःखांवर आधारित या चित्रपटाची कथा. वडीलधाऱ्यांचा आदर, आईचे कुटुंबातले सर्वोच्च स्थान, एकत्र कुटुंब पद्धती आणि रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असलेले नातेसंबंध अशा विषयावर हा चित्रपट होता. 1969 मधल्या आराधना या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दो रास्ते हा दुसरा चित्रपट ठरला बरं का. आणि फक्त भारतातच नाही तर परदेशात युनायटेड किंगडम मध्ये सुद्धा 1970 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि मंडळी, त्या काळात सर्वात जास्त कमाई करणारा हा भारतातला पहिला चित्रपट ठरला. युके बॉक्स ऑफिसचा हा विक्रम एक वर्षानंतर पूरब और पश्चिम या चित्रपटाने मोडला. दो रास्ते हा एक भव्य कौटुंबिक चित्रपट होता आणि या चित्रपटाने राजेश खन्ना यांचा सुपरस्टारचा दर्जा आणखीनच वर नेला. या चित्रपटातली अजून एक गंमत सांगते हो मंडळी. चित्रपटात राजेश खन्ना यांनी दाढी ठेवली आहे कारण या चित्रपटाच्या वेळी ते बी आर चोप्रा यांच्या इत्तेफाक या थ्रिलर चित्रपटाचं पण शूटिंग करत होते. पण दो रास्ते या चित्रपटात दाढी ठेवण्याचं कारण काय हे स्पष्ट व्हावं म्हणून दिग्दर्शक राज खोसला यांनी एक विशिष्ट संवाद लिहिला जो असा होता की राजेश खन्ना यांचं पात्र इतकं तापट आहे की ते आपल्या मर्जीनुसार दाढी करतं. या चित्रपटातून मुमताज मुख्य नायिका म्हणून पडद्यावर आली आणि तिचा हा पहिला ए ग्रेड ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या चित्रपटामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत तिचं स्थान पक्कं झालं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 1990

0: 90 29 30 41 42.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो आहोत 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटाबद्दल.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून लता दिदींना नामांकन होतं आणि याचबरोबर अजून 5 नामांकन या चित्रपटाला होती. पण प्रचंड व्यावसायिक यश मिळवून सुद्धा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा एवढाच 18वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपटात बिंदू यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती आणि मंडळी तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की त्यानंतर अनेक निर्मात्यांनी तिच्यासाठी खास अशा प्रकारच्या खलनायिकेच्या भूमिका लिहून घ्यायला सुरुवात केली. मंडळी आपल्या सगळ्यांना अमिताभ बच्चन यांचं एक गाजलेलं गाणं माहितीये, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, माहितीये ना? अहो, पण खरं तर या गाण्याची प्रेरणा दो रास्ते या चित्रपटातल्या अपनी अपनी बीवी पे सबको गुरूर हे या गाण्यातून मिळाली होती. काय काय गमती जमती असतात ना. अहो, चित्रपटांच्या याच गमती पुन्हा तुम्हाला सांगणारे पण उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं दो रस्ते या चित्रपटातलं अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आमचं प्रसारण तुम्ही ऐकत्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. सकाळचे 7:40 होत आहेत. आता आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बाळ एम जोगळेकर.
2: ह्या कार्यक्रम

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 114917.
1: अरे राजेश भाई, बधाई हो बधाई हो, साज ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल.
2: अरे थँक्यू अक्षय, ये ये.
1: क्या बात है भाई, आप तो छा गए हो मार्केट मध्ये पण आणि रेडिओवर पण. अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतोस.
2: अरे काय नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो ना तेच फक्त मी रेडिओवरती सांगितलं, आणि मला हे सांगितलं जोगळेकरांनी.
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर. त्यांनी सांगितलं व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, नवीन असो किंवा पिढीजात, लोकांना कळायला हवा आणि त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा.
3: अक्षय भाऊजी घ्या गरमागरम चहा.
1: थँक्यू प्रिया वहिनी.
3: अहो तुम्हाला सांगते, गेली 4 वर्ष आम्ही जोगळेकर ऍड एजन्सी बरोबर जाहिरात करतोय आणि आता तर लोक यांचा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत. ते सांगतात ना, राजेशभाईंमुळे आम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यामुळे ना ग्राहकांचा विश्वास वाढू लागलाय आणि अहो त्याचं रूपांतर
1: ना मला. हो माझी आई आणि बायको काल दुकानातून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं. मला पण शिकव की थोडी बिझनेस ट्रॅक्ट.
2: अरे मी तुला काय शिकवणार, तुझा पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय बाबा.
1: हो रे, पण हल्ली मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे ना, आपण सतत लोकांच्या समोर राहायला पाहिजे.
3: अगदी बरोबर बोललात भाऊजी, आणि त्यासाठीच तर बाळेम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना.
2: अरे हे बघ, लोक काय रोज रोज साडी किंवा सोनं खरेदी करायला आपल्याकडे येणार नाहीत, पण जेव्हा त्यांना ती खरेदी करायची असेल तेव्हा त्यांच्या समोर आपण असलो पाहिजे.
1: पटलं बुवा, आणि तू जिंगल पण केलीस ना रे तुझ्या दुकानाची.
2: हा जिंगलची आयडिया सुद्धा त्यांनीच दिली. बरं
3: तुम्हाला माहितीये का अक्षय भाऊजी, अहो अमेय जोगळेकर फक्त जाहिरात करत नाहीत तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात. 1960 पासूनचा अनुभव आहे हो त्यांचा. त्यांची सुद्धा या व्यवसायातली तिसरी पिढी आहे.
1: मग मी पण एकदा अमेय जोगळेकरांना भेटतो.
3: नक्की भेटा, मी सांगते तुम्हाला नंबर 9920 11 49 17.
1: तुम्हाला पाठ आहे?
3: एकदा गाडीत ना मी त्यांची जिंगल ऐकली होती तेव्हा हा नंबर ऐकला आणि पाठ करून ठेवला. 9920 11 49 17.
2: अक्षय तू भेटत जोगळेकरांना, तुझ्या व्यवसायानुरूप तुला कशा पद्धतीनं कार्यक्रम किंवा जाहिराती केल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन ते तुला नक्की करतील.
1: हो पण त्यांची इतकी अनुभवी ऍड एजन्सी असेल तर त्यांचे चार्जेस.
2: अरे एकदम रिझनेबल आहेत.
3: आणि शिवाय भाऊजी, आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात बरं का.
2: त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो रहा पण स्टेडी रहा.
1: ओके मग वहिनी परत एकदा नंबर सांगा ना त्यांचा, कारण मी काही तुमच्यासारखा एक पाठी नाही ना.
3: सांगते घ्या, अमेय जोगळेकर 9920 11 49 17.
1: लगेच फोन करतो, 9920 11 49 17. हॅलो अमेय जोगळेकर.
4: हॅलो नमस्कार.
5: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 9920 11 49 17, 9920 114917.
0: बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
6: प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
0: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
6: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
0: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
6: संपर्कः अमेय जोगळेकर 9920 11 49 17.
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
8: श्रोते हो, आताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बाळ एम जोगळेकर.

0: श्रोते हो, सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, 866-9197672.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्रोतेहो क्षमा खळे यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकते रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. सकाळचे 7:05

0: 50 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. हिऱ्यांच्या दागिन्यांची क्रेज आता वाढत आहे. लग्न समारंभासाठी वेगळे भारदस्त दागिने, कधी खास प्रसंगी वापरण्याची स्पेशल डायमंड ज्वेलरी, महिला ऑफिसला जातानाही नाजूक असे हिऱ्यांचे दागिने वापरतात. पण हिऱ्याचं मूल्य आणि आकर्षण आहे ते त्याचे कट्स आणि आकार यामुळे. यासंबंधी त्याच्या विविध पैलूंची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रिवा डायमंड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आमच्या श्रोत्यांना सांगा की हिऱ्यांमध्ये जे वेगळे वेगळे कट असतात ते कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यानुसार त्याचा दर कमी जास्त का होतो?
4: छान प्रश्न आहे, कारण श्रोत्यांना माहिती असायला पाहिजे की हिऱ्यामध्ये वेगवेगळे कट्स असतात, नाही तर नॉर्मली आपण राऊंड ब्रिलियंट कट एवढं एकच म्हणतो. आता बाकीचे जे कट्स आहेत ते प्रिन्सेस कट आहे जो स्क्वेअर आकाराचा असतो, एमरल्ड आहे जो रेक्टेंग्युलर आकाराचा असतो, ओव्हल आहे जो लंबगोल असतो, त्यानंतर पियर कट म्हणतो जो आपण बदामाच्या आकाराचा म्हणजे हार्टच्या आकाराचा नाही बदामाच्या आकाराचा हार्ट कट तर असतोच असतो. त्यानंतर ट्रिलियन कट असतो जो ट्रायंग्युलर असतो पण त्याचे साईड जे आहेत त्या त्रिकोणातल्या सरळ रेघांच्या ऐवजी राऊंड शेपच्या रेघा असतात. आणि रोज कट हा जास्त करून पॉप्युलर आहे की त्याचं उमलत्या गुलाबासारखं ते दिसतं आणि त्याच्यामध्ये 3 ते 24 वेगवेगळे प्रकारचे कट त्याच्यावरती दिलेले असतात. आणि जेव्हा ब्रिलियंट कट म्हणून आपण म्हणतो त्याच्यामध्ये साधारणपणे 50 कट दिलेले असतात, पण रोज कटमध्ये जनरली 3 ते 24 कट असतात. ग्राहकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मात्र की त्यांना जर वेगवेगळ्या प्रकारचे कट्स पाहिजे असतील, वेगवेगळ्या आकाराचे डायमंड पाहिजे असतील, तर त्याच्याकरता वेगळी किंमतही मोजावी लागते.
3: मोडक साहेब, हिऱ्यांचे कट्स कसे असतात ते आपण सांगितलं, आता आम्हाला हेही सांगा की छोट्या आणि मोठ्या हिऱ्यांमध्ये कट्स वेगळे का असतात, त्याचं थोडं आम्हाला वर्णन करून सांगा.
4: आता मगाशी सांगितलेल्यामध्ये आणखीन एक आपण प्रकार सांगायचं राहिलो, म्हणजे तो स्पेशली केला जातो हार्ट कट, म्हणजे जो काय प्रेमाचं सिम्बॉलिक हार्ट असतं त्या आकाराचा हिरा. आणि आपण काही दिवसांपूर्वी वाचलं असेल की ढोलकिया साहेबांनी सुरतच्या मोदी साहेबांना भारताच्या नकाशाच्या आकाराचा हिरा कट करून दिलाय, म्हणजे आता इंडियन मॅप कट पण क्रिएट झालाय इंडियामध्ये. आता जे छोटे हिरे असतात जे जडवले जातात दागिन्यांमध्ये ते जनरली ब्रिलियंट कटचे असतात, म्हणजे राऊंड ब्रिलियंट टाईपचेच असतात. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे आकार बनवणं खूप अवघड असतं, कारण की खूप छोटा हिरा असेल तर त्यामध्ये हे आकार कळूनही येणार नाहीत. मी जे मगाशी म्हटलं फॅन्सी प्रिन्सेस असेल किंवा आणखीन ओव्हल असेल किंवा ट्रायल असेल किंवा आणखीन रोज कट असेल तर हे कट दिसणार नाही, त्यामुळे ते जनरली राऊंड ब्रिलियंट कटच असतात. आणि जे मोठे म्हणजे त्याच्यातल्या एखाद्या दागिन्यात एक मेरूमणी आपण म्हणतो की त्यातला मोठा खडा जो असतो किंवा पेंडंटमध्ये सेंटर पीस जो असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कटचे आणि वेगवेगळ्या आकाराचे डायमंड वापरले जाऊ शकतात, पण जे छोटे छोटे डायमंड जडवलेले असतात ते मात्र जनरली राऊंड ब्रिलियंट कटचेच असतात.
3: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना डायमंड मध्ये कसे कट्स असतात आणि का असतात, त्याप्रमाणे हिऱ्यांचा दर कसा बदलतो आणि हे जे कट्स आहेत त्यांचे प्रकार कोणते याविषयीची संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
3: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
2: आपण आता सध्या जो काही कार्यक्रम करतोय तो सगळा यंग जनरेशनच्या अनुषंगाने करतोय, कारण ही जी पिढी आहे ही धडपडी आहे, ती चंचल आहे, पण तरी सुद्धा सतत काहीतरी नवीन करण्याची एक उत्सुकता त्यांच्या मनामध्ये असते. मग अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल की त्यांनी काय ऐकलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, रॅदर दॅन सोशल मीडिया किंवा अजून अशा डिजिटल फॉर्मॅट पेक्षा?
3: सो बेसिकली कसं आहे मॅडम की जसं ही यंग जनरेशन उत्तम शिक्षण घेऊन बाहेर पडलेली आहे, शिक्षणासाठी त्यांनी पूर्ण अट्टहास करून व्यवस्थित आयदर त्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय किंवा डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे किंवा हळदी वेगवेगळे विषय येतात त्याच्यात त्यांनी शिक्षण त्यांचं योग्य पद्धतीने पूर्ण केलंय. सो त्याला एक काळ घातलेला आहे, म्हणजे 20-22-25 वर्ष त्याच्यात त्यांनी घातलेली आहेत. तर तसंच इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा विचार होतो ना तेव्हा सोशल मीडिया आहेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी नक्कीच समोर येतात, पण इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियल फ्रीडम याला शॉर्टकट नाहीये. आणि जेव्हा शॉर्टकट नाहीये तेव्हा योग्य माहितीचा पुरवठा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता जेव्हा योग्य माहितीचा पुरवठा हवा आहे तेव्हा कन्सल्टंटशी सल्ला मसलत करणं तर गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर आपला एक माइंडसेट प्रिपेअर व्हावा, आपण योग्य इन्व्हेस्टर म्हणून पुढे यावं, ती इन्व्हेस्टर म्हणून एक मॅच्युरिटी आपल्यामध्ये यावी, याच्यासाठी वाचन अत्यंत गरजेचं आहे. वाचलं गेलं पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तर ते एक 4-5 पुस्तक आहेत जी प्रकर्षाने जाणवतात की वाचलीच गेली पाहिजेत. तर त्यातलं पहिलं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे सायकोलॉजी ऑफ मनी. अत्यंत सुंदर पुस्तक आहे जेव्हा मानसिकता, गुंतवणूकदाराची मानसिकता याचा विचार होतो. दुसरं पुस्तक आहे ज्याला आपण द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माझ्या डोक्यात विचार बरेच घोळवतात. आपण स्टार्टअप बद्दल बोललो, फ्रीलान्सर बद्दल बोललो, कशाला प्रायोरिटी द्यायची आहे, ती का द्यायची आहे, त्याचा विचार हा कसा झाला पाहिजे आणि क्लिअरली थॉट प्रोसेस कशी डिझाईन झाली पाहिजे ह्याच्याकरता हे पुस्तक कामाला आपल्याला येणार आहे. थर्ड बुक आहे लेट्स टॉक द मनी. पैसा हा गरजेचा आहे पण पैसा बोलताना, पैसा चालताना कशा पद्धतीने त्याचा वापर केला गेला पाहिजे, काय त्याच्यात बघितलं गेलं पाहिजे आणि याचा इन्व्हेस्टमेंटशी संबंध जोडताना कुठल्या गोष्टीचा संबंध येतो, तर हे आपल्याला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून कळणार आहे. जस्ट कीप बाईंग, म्हणजे आता तरुण वर्गाला खूप खर्च करायची सवय आहे, पण जस्ट कीप बाईंग करताना प्रायोरिटी बाईंग कसं असलं पाहिजे. आणि ऍट दी सेम टाइम मी वयाच्या यंग जनरेशन मध्ये आहे, 20-25 किंवा 30 आहे, तर यात बाय करताना पहिली प्रायोरिटी काय पाहिजे की माझं करिअर पुढच्या 10-15-20 वर्षात मी जे सेट करणार आहे त्या करिअरला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या कशा बाय करू शकतो, त्याला प्रायोरिटी कशी द्यायची आहे. सो जस्ट कीप बाईंग. आणि फिफ्थ अँड इम्पॉर्टंट विच इज रिच डॅड पुअर डॅड. कदाचित ह्या पुस्तकाचं नाव सगळ्यांनीच ऐकलेलं असेल पण हे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. म्हणजे मी 8वीत असताना हे पुस्तक वाचलं आणि ज्याचा बराच पगडा माझ्यावर आहे. सो अशी एक 5-6 पुस्तकं आहेत जी जर व्यवस्थित वाचली तर आपण योग्य इन्व्हेस्टर, योग्य माइंडसेटचा इन्व्हेस्टर आणि योग्य मॅच्युरिटीचा इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला पुढे आणू शकतो आणि जिथे आपल्याला कुठल्याही शॉर्टकटची गरज पडणार नाही आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणं सोपं होईल कुठल्याही कन्सल्टंटकडे जाताना किंवा स्वतः निर्णय घेताना. सो वाचाल तर वाचाल, वाचत राहा, योग्य गोष्टींची माहिती घेत राहा.
2: या मुद्द्यावर आज इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूया. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेओ. पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: अँपियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक

0: वाचावीत.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 8 वाजलेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञाने

0: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असणार आहे, तर उद्या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राबाबतची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या केंद्रात सध्या सुरू असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट आणि ब्युटी अँड वेलनेस अभ्यासक्रमांव्यतिरिक्त हेल्थकेअर तसंच जर्मन भाषाविषयक जागतिक दर्जाचे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा झाली. राज्यातल्या युवकांना परदेशात मोफत रोजगार संधी मिळवून देण्यासाठी प्रशासनानं या उपक्रमाची गतीनं अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्र्यांनी दिले. मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातल्या दुमजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. इमारतीच्या सभोवतालचा ढिगारा हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल बचाव कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व तपास यंत्रणांनी समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ब्रिस्टल इथं काल झालेल्या चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. या विजयामुळे इंग्लंडनं या मालिकेत 3-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघानं 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं केवळ 1 गड्याच्या मोबदल्यात 14व्या षटकात विजयाचं लक्ष गाठलं. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
5: श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली रचना रामदास कामत यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातले यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111167.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीय,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत.
4: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
5: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणीही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही.

0: फिर्यातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आज पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांनी गायलेली गुरुनाथ शेणई यांची रचना ऐकूया. संगीत मधुकर गोळवलकर यांचं आहे.

0: श्रोते हो, आज पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांनी गायलेली गुरुनाथ शेणई यांची रचना त्याचं आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमातली यानंतरची गीतं थोड्याच वेळात.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत भरायची.

0: च्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
6: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
5: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
6: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
5: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
7: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
8: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
9: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
8: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
9: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800 2124050.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे.
11: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
12: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
11: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
12: मग घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
11: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
12: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात श्रोतेह आत्ताच आपण भक्तिरचना ऐकली. आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: श्री मन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.

0: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
1: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्ट देवताभ्यो नमः.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीधर फडके, आशा खाडीलकर यांच्या स्वरात कवी गोविंद यांची रचना।

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आम्ही लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. FM 101 MHz वर

0: नई न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. सकाळचे 8:30 झाली आहेत, ऐकूया.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
3: इंटरनेट बँकिंग,
2: मोबाईल बँकिंग,
3: व्हॉट्सअप बँकिंग,
2: ई KYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
2: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
1: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग. जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातलं वातावरण बदलून जातं. टाळ मृदुंगाचा नाद, मुखी हरिनाम आणि मनात विठ्ठल अशी ही भक्तीची अनुभूती प्रत्येकाला आपोआपच मिळू लागते. कालच संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीहून तर संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूहून पुण्यात दाखल झाली आहे. लाखो वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामच्या गजरानं पुण्यनगरी अगदी दुमदुमून गेली आहे. अशा या मंगलप्रसंगी आपण आज कार्यक्रमात आधुनिक वाल्मिकी गीत रामायणकार ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या विठ्ठल भक्तीचा आस्वाद घेणार आहोत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायवाट नाहीये, तर मनाला निर्मळ करणारी, माणसाला माणसाशी जोडणारी आणि भक्ताला विठ्ठलाशी एकरूप करणारी जीवनयात्रा आहे. पंढरपूरच्या वारीविषयी बोलताना इंद्रायणी नदीची आठवण झाली नाही तर नवलच. या नदीच्या तीरावर उमललेली भक्ती, संत विचारांची समृद्ध परंपरा आणि वारकरी संप्रदायाचं चिरंतन वैभव शब्दबद्ध केलंय गदिमांनी त्यांच्या या गीतात.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकली ग दि माडगुळकर यांची रचना, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. श्रोतेहो, विठ्ठलाचं रूप पाहताना वारकऱ्याला केवळ देव दिसत नाही तर साक्षात परब्रह्माचं दर्शन घडतं. हात कमरेवर ठेवून उभा असलेला सावळा विठ्ठल म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक. वारकरी कित्येक दिवस कशाचीही तमा न करता चालत असतात. त्यांच्यापुढे सतत एकच ध्येय असतं, ते म्हणजे विठुरायाचं दर्शन. आणि जेव्हा आपल्या भगवंताचं दर्शन होतं तेव्हा मात्र सगळ्या भक्तांचे डोळे आपोआप पाणवतात.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकली सुधीर फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात गदिमंची रचना. आपण ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमंजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी। संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो, कपाळी बुक्का आणि खांद्यांवर भगव्या पताका उंचवत अवघ्या महाराष्ट्रातून आलेली वारकरी मंडळी माऊली माऊलीच्या जयघोषात न्हावून निघतात। वारीचा हा सोहळा फक्त याची डोळा बघायचा नसून तो प्रत्यक्ष अनुभव करण्यासारखा आहे। पावसाच्या सरी अंगावर झेलत अवघी पुण्यनगरी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊलीच्या अखंड जयघोषात दुमदुमून जाते। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गदिमांचं गीत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात गदिमांचं गीत. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. आज आपण कार्यक्रमात प्रसाद सावकार पंडित भीमसेन जोशी सुधीर फडके यांच्या स्वरातली गदिमांची काही भक्तिगीतं ऐकली.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात आगमन झालं. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिरात आहे. उद्या दोन्ही पालख्या पुढील मुक्कामाच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान आज आणि उद्या शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत असं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान या विश्वप्रार्थनेचा संदेश जगभरातल्या भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे पालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी 2026 या उपक्रमांतर्गत आज रात्री 9 सामूहिक पसायदान पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामूहिक पठणाचं थेट प्रक्षेपण www.puneprathamorg या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येनं या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या 10 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या नगरसदस्यांची निवड झाली आहे. 13 जुलैला या निकालाची औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या एकाही सदस्यानं उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे सर्व प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजप नगरसदस्यांची निवड निश्चित झाली आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातला रघुवीर घाट 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. सर्व प्रकारची जड वाहनं आणि इतर सर्व प्रकारची खासगी वाहनं यांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि जीवितहानी रोखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या

0: AMFI रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. एक नजर वेळेवर. सकाळचे 9:01 झाली आहेत. ऐकूया
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.

0: चॅनल एक नजर वेळेवर. सकाळचे 9:01 झाली आहेत. ऐकूया
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात मी हर्षदीप शेलार आपलं मनापासून स्वागत करतो. एखाद्या नदीची अल्लड वळणं असावी अशी त्यांची लावणी, तर पुढे जाऊन शांत होणारा प्रवाह तशी विरह गीतं. तसंच एखाद्या नदीनं कुठल्याही ठिकाणी वळण घेत मुक्त संचार करावा तसं अध्यात्मात, तत्वज्ञानात सहजरित्या घेऊन जाणारी त्यांची गाणी, किंवा नदीचं सागराशी मिलन व्हावं आणि काठावरती प्रीतीचा मळा फुलावा तशी आपल्या मनात प्रीतीचा मळा फुलवणारी त्यांची प्रेमगीतं. श्रोतेहो, सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0-670-29-100।
3: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59।

0: टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जगदीश खेबुडकर हे नाना म्हणूनच सर्व परिचित होते। त्यांनी मराठी चित्रसृष्टी आणि साहित्य क्षेत्राच्या अवकाशाला प्रदक्षिणा घालण्याचं काम केलंय। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी त्यांची पहिली कविता लिहिली आणि इथेच त्यांचं कार्यक्षेत्र ठरून गेलं। पुढेही कविता ते लिहित गेले आणि त्यावेळच्या नामांकित वृत्तपत्रांना, मासिकांना पाठवल्या, पण सगळीकडून त्या साभार परत येत होत्या। मग कंटाळून जाऊन त्यांनी आपली कवितांची वहीच फाडून टाकली। काही कालावधीनंतर 1956 साली त्यांचं पहिलं गीत आकाशवाणीवरून प्रसारित झालं, तर 1960 साली त्यांचं पहिलं चित्रगीत प्रेक्षकांसमोर आलं। त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। उत्कट भावभावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार त्यांच्या लेखणीतून साकारत गेला आणि त्यांनी मराठी रसिकांना मोहून टाकलं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोतेहू खेबुडकर यांनी तब्बल 5 दशकं रसिकांच्या मनावर मोहिनी घातली। त्यांच्या लेखणीचा आवाका पाहिला तर आपल्याला थक्क व्हायला होतं। त्यांनी गाण्यातले सगळे प्रकार हाताळलेत, बालगीतं ते प्रेमगीतं।

नांदी, पोवाडा, भक्तिगीतं, अंगाई गीतं, कीर्तन, देशभक्तीपर गीतं, गणगौळण, लावणी, गौरीगीतं, वासुदेवगीतं, सवाल जवाब, एकतारी भजनापासून ते वारकरी भजनापर्यंत सगळे प्रकार त्यांनी लीलया हाताळलेत. त्यांनी सुमारे 325 चित्रपटांसाठी गाणी लिहिलीत. एका चित्रपटासाठी जेव्हा त्यांना गाणं लिहायला बोलवण्यात आलं होतं तेव्हा त्या गाण्याची चाल ही आधीच ठरलेली होती. चालीवर गाणं लिहिताना गीतकाराला मोठी तडजोड करावी लागते असं सांगताना नाना म्हणतात, पूर्वी आम्ही गाणी लिहायचो आणि संगीतकार त्याला चाल लावायचा. पुढे जाऊन हे चित्र पालटलं, संगीतकार आधी चाल लावू लागला आणि त्या चालीवर गाणी लिहिली जाऊ लागली. म्हणजेच काय, आधी अंगणं टोपडं शिवायचं आणि मग बाळाला जन्म द्यायचा असाच काहीसा प्रकार सुरू झाला. दिग्दर्शकांनी गीताचं वर्णन करून झाल्यानंतर जाता जाता त्यांना सांगितलं, खेबुडकरजी, गाणं असं लिहा की ऐकणारा धुंद झाला पाहिजे. हाच धुंद शब्द त्यांच्या डोक्यात भिनला आणि तयार झालं हे अजरामर गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: फ्रेश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: गाणी लिहिताना शब्दांचं सोपेपण आवश्यक असतं आणि ते खेबुडकरांनी अचूक साधल्यानं देहाची तिजोरी सारख्या भक्तिगीतापासून मला इश्काची इंगळी डसली सारख्या शृंगार गीतांपर्यंत सर्व प्रकार ते सहजपणे हाताळू शकले. सामना या चित्रपटाचं काम सुरू असताना खेबुडकरांना त्या चित्रपटातल्या एका प्रसंगाचं वर्णन करण्यात आलं होतं. ते असं, एका सज्जन माणसाचा खून करण्याचं कारस्थान रचण्यात आलंय. चित्रपटातली नायिका असं म्हणते की कोणीतरी माझे शिकार करायला येते पण फक्त घायाळ करून गेले, असं वर्णन त्या गीतामध्ये असायला हवं. आता या वर्णनावरून खेबुडकरांनी गीत लिहिलं आणि ते गीत आजही रसिकांच्या मनात रुंजी घालते. ऐकूया सामना या चित्रपटातलं भास्कर चंदावरकर यांनी संगीत दिलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, जगदीश खेबुडकर हे सिद्धहस्त कवी आणि गीतकार तर होतेच, पण त्यातही त्यांची गीतकाराची भूमिका ही जास्त अवघड होती. गीतकार म्हणलं की त्याला कोणतंही गीत लिहिण्याआधी त्यामागची कथा, प्रसंग, काळ, वेळ, पात्र परिचय अशा बऱ्याच गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. त्याशिवाय ते गीत नेमकेपणानं बनत नाही. पण एकदा का ह्या सर्व गोष्टी डोक्यात नीट बसल्या की नानांच्या लेखणीतून ते गीत बघता बघता साकार होत असं. शब्द जणू त्यांच्यापुढे हात जोडून याचना करत. त्यांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा या चित्रपटातली गाणी. या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल 110 गाणी लिहिली आणि शेवटी 11 गाणी निवडण्यात आली होती. एका प्रसंगासाठी शांताराम बापूंनी तब्बल 49 लावण्या त्यांच्याकडून लिहून घेतल्या, पण त्यातली एकही न आवडल्यानं खेबुडकर जरा निराशेनेच घरी परतले होते. तरीही डोक्यातून लावणीचे विचार काही जाईनात. विचारचक्र सुरू असतानाच रात्री 2 वाजता त्यांना एक लावणी सुचली. हातासरशी त्यांनी ती लिहून शांताराम बापूंना ऐकवली आणि शांताराम बापूंची शाबगासकी सुद्धा मिळवली. ऐकूया पिंजरा या चित्रपटातली ही लावणी.

0: महाराष्ट्र शासनाचे 11 पुरस्कार, फाळके प्रतिष्ठान, गदिमा पुरस्कार, बालगंधर्व शाहू पुरस्कार, कोल्हापूर भूषण, करवीर भूषण, दूरदर्शन जीवनगौरव, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी जगदीश खेबुडकर यांना सन्मानित करण्यात आले. अशा या शब्दप्रभूंना त्रिवार वंदन करून मी हर्षदीप शेलार आता आपली रजा घेतो. धन्यवाद.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकत्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. सकाळचे 9:30 झाली आहेत, ऐकूया.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकातल्या नांदीनं.

0: श्रोते हो, पंडित राम मराठे, रामदास कामत आणि जयवंत कुलकर्णी यांच्या समूह स्वरातली विद्याधर गोखले यांनी लिहिलेली नांदी आत्ताच आपण ऐकली. नाटक होतं शाब्बास बिरबल शाब्बास. श्रोते हो, आज पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्मदिन, त्यानिमित्त आम्ही ही नांदी आपल्याला ऐकवली. कार्यक्रमातली यानंतरची पदं थोड्याच वेळात.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात पंडित जितेंद्र अभिषेके यांनी संगीतबद्ध केलेलं पद आत्ताच आपण ऐकलं. पदरचना होती अशोकजी परांजपे यांची आणि नाटक होतं संत गोरा कुंभार. कार्यक्रमातलं यानंतरचं पद थोड्याच वेळात.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांनी गायलेलं, कुसुमाग्रजी यांनी रचलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेलं पद. नाटक आहे ययाती आणि देवयानी.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे
2: इतकी काय घाई होती
1: अग आणि छोटी हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोतेहो पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वरातलं पद आत्ताच आपण ऐकलं आणि याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो आज आपण कार्यक्रमात प्रकाश घांगरेकर, रामदास कामत, पंडित राम मराठे, जयवंत कुलकर्णी आणि पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वरातल्या पदरचना ऐकल्यात.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो सकाळचे 9:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं काल महाराष्ट्रातल्या नागपूर इथं केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य परिषद उद्या आणि परवा म्हणजे 11 आणि 12 जुलै रोजी नागपूर इथंच होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं आहे. हरिओम आणि पवन यादव अशी या दोघांची नावं असून तपासादरम्यान या दोघांचा पेपर फुटी प्रकरणातला आर्थिक व्यवहारांसोबतच सर्व प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचं निदर्शनाला आलं आहे. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल विधान परिषदेमध्ये सांगितलं. ऊसाला अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्यांना ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये काल दाखल झाल्या. त्याबरोबरच्या दिंड्यांची पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे पुणे आणि परिसरात काल जणू रात्र उतरलीच नाही. टाळमृदंगांच्या गजरामध्ये अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत होते. आज पहाटे 5 पासूनच रस्त्यांवर वर्दळ सुरू आहे. अनेक वारकरी उत्साहानं पर्वती चढून जात आहेत. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप होत आहे. पोहे, उपमा, डाळ तांदळाची खिचडी, पुरी भाजी, वडापाव, साबुदाणा खिचडी आणि केळी अशा विविध पदार्थांचं वाटप करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी वारकऱ्यांना शिदोरी म्हणून लाडू चिवडा वाटपही होत आहे. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन या शिवाजीनगर भागामध्ये अनेक दिंड्या मुक्कामी असून त्यांच्यासाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली आहे. आज दिवसभर वारकरी मंडळी नामसंकीर्तनासह पुणे परिसरामध्ये भेटीगाठी घेताना दिसतील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक.

0: सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:01 झालाय. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला विक्रम्स फिटनेस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. श्रोते हो.

0: केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आज आपल्या सोबत आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
2: श्रोते हो नमस्कार.
1: आजची जी केस आहे त्या मुलाचं नाव आपण रोहित समजूया. फॉर प्रायव्हसी पर्पज आपण खरं नाव डिस्क्लोज नाही करू शकत.
2: बरोबर.
1: तर या केस बद्दल तू काय सांगशील?
2: येस, आता रोहितची केस सांगतो. एज 20 आणि 20व्या वर्षी. आता अनफॉर्च्युनेटली काय झालंय की आज म्हणजे मी तरी भरपूर अशी मुलं मुली बघतो जे ह्या एज ब्रॅकेटमध्ये असतात. लिटरली वयवर्ष 12 ते वयवर्ष 25 आणि भरपूर त्यातल्या लोकांची वजन ही 3 digits मध्ये असतात एवढ्या कमी वयात. आणि एवढ्या कमी वयात एवढं वजन वाढल्यानंतर काय होतं, भरपूर त्याच्याने त्रास होतात. पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो. कॉलेज गोईंग किड्स मध्ये वगैरे जो एक सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे तो एवढं वजन असल्यानंतर कमी होतो. आणि जेव्हा वजन वाढतं तेव्हा फक्त वजन वाढत नाही. आता आपण रोहितच्या केसमध्ये सुद्धा बघितलं तर 20व्या वर्षी प्री डायबेटिक लेवल्समध्ये शुगर येणं हे सुद्धा वजन वाढल्यामुळेच झालं. आणि मग ही मुलं थोडीशी ग्रस्त होतात त्या सगळ्या याच्यामध्ये. वाढलेलं वजन, लो सेल्फ कॉन्फिडन्स, त्याच्याबरोबर आलेले इश्यूज आणि बाकी मग त्रास हे सगळे त्याच्याबरोबर येतात. अशी सिच्युएशन रोहितची होती. आणि मी नेहमी म्हणतो तसं लाईफस्टाईल चेक केली की साधारण सगळ्या गोष्टींचा रूट कॉज हा कळतो. आता रोहितच्या बाबतीत काय झालं की रोहित शिकायला जेव्हा बाहेर होता तेव्हा त्याला तिकडे बाहेर खाण्याची जी सवय लागली तेव्हा त्याचं वजन वाढायला लागलं. म्हणजे त्याचं वजन अजिबात एकदम छान असं 65 किलो वगैरे कधीच नव्हतं, 80 किलो वजन होतं. पण जेव्हा तो बाहेर एज्युकेशन करता गेला तर तेव्हा तिकडे त्याला बाहेर खायची सवय लागली. आणि मी नेहमी म्हणतो की एखाद्या व्यक्तीला जर का 10 दिवस बाहेर खायची सवय लागली तर 11व्या दिवशी घरचं अन्न त्या व्यक्तीला जात नाही. आणि असंच झालं. एज्युकेशन झालं, तो परत आला, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, पण ही बाहेर खाण्याची सवय काही गेली नाही. त्यामुळे आपल्याकडे जॉईन झालं तेव्हा सुद्धा त्यांनी ऑनेस्टली सांगितलं की आठवड्यातनं 3 ते 4 meals ही माझी बाहेरची होतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, झोपेचा अजिबात ताळमेळ नाही. रोज 12 पुढे झोप आणि ती सुद्धा सेम टाइमला नाही. त्यामुळे कधी 1 झोपणार कधी 2 झोपणार, त्याप्रमाणे उठायच्या वेळा बदलायच्या.
1: जे अनफॉर्च्युनेटली रुटीन झालंय.
2: येस, अनफॉर्च्युनेटली आजकाल ह्या ब्रॅकेटमधल्या लोकांचं हे रुटीन झालंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर खाण्याच्याही वेळा नव्हत्या. कारण का झोपण्याची वेळ निश्चित नसेल तर खाण्याची व्यायामाची वेळ कसलीच निश्चित राहू शकत नाही. असे बेसिकली त्याचे इश्यूज होते.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम फिटनेसना कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 तसंच मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड येथे. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी संपर्क 9031135000 90 111 32 500 90 111 32 500. सो विक्रम, ह्या केस मध्ये आपण बघितलं हा कॉलेज गोईंग मुलगा आहे. सो फॅट रिडक्शन बरोबर हे सुद्धा अचीव्ह झालं का?
2: ऍब्सोल्युटली होतच. आता सी ह्याच्या बाबतीत कसं झालं सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फॉर्च्युनेटली एक गोष्ट झाली की रोहित जेव्हा भेटायला आला होता तेव्हा आईंना घेऊन आला होता त्याच्या. तर त्यामुळे कसं असतं शेवटी की आईंना जेव्हा मुलं बरोबर घेऊन येतात तेव्हा त्या डाएट व्यवस्थित समजावून घेऊन काय एक्झॅक्टली करायला पाहिजे हे त्यांना मला नीट सांगता येतं. साखर बंद करायला लागेल, खाण्याला फिक्स वेळा ठेवायला लागतील, झोपायला लागेलच वेळच्या वेळेस आणि वेळच्या वेळेस उठायला लागेल आणि ते 1 तासभर तरी व्यायामाला द्यायला लागेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित लिहून दिल्या आणि लिहून दिल्यानंतर त्यांनी एक्सरसाइज अँड डाएट फॉलो करायला चालू केलं. चालू केल्यानंतर पहिल्या आठवड्यात जेव्हा त्याचं 1 kg वजन कमी झालं तेव्हा देवर सरप्राईज की हाऊ एफिशियंटली हे सगळं वर्क होतं. आणि मग अजून व्यवस्थित तो फॉलो करत गेला. आता आज त्याला आपल्याकडे जॉईन करून तसं बघायला गेलं तर फक्त 2 महिने झालेत. या 2 महिन्यात त्याचं 7 किलोनी वजन कमी झालंय. त्याच्यानंतर थोडीशी मसल डेफिनेशन त्याला यायला लागली, जाणवायला लागली असं तो म्हणतोय. पण आता ऑफकोर्स 115 kg वरून 108 kg वरती आल्यानंतर खूप बदल नाही होणार
1: आहे.
2: आय थिंक हा व्यवस्थित जो बदल आहे हा दिसायला अजून 1-7 महिने लागतील. बाय दॅट टाइम त्याला 100% चांगले रिझल्ट दिसायला लागले असतील. पण आय कॅन डेफिनेटली टेल यू वन थिंग की बॉडी फॅट पर्सेंटेज कमी होतंय, त्याचं मसल मास वाढतंय, वजन कमी होतंय आणि मेन म्हणजे त्याच्या एक लाईफस्टाईल मध्ये जो चेंज हवा होता तर तो बेसिकली आता त्याचा सगळा तो जुळून येतोय.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट्स न वापरता फक्त रोजचा घरचा सकस आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेस ना कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 तसंच मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड येथे. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी संपर्क 9031135000 90 111 32 500 90 111 32 500. तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटायचंय विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी

0: तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल सराफ सर आपल्या बरोबर आहेत. सरांचा या क्षेत्रातला जवळपास 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि डॉक्टर सराफ सरांनी जवळपास 1500+ पेडियाट्रिक कार्डियक इंटरव्हेन्शन केलेली आहेत. त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आपण बोलत आहोत आज पेडियाट्रिक हार्ट किंवा कार्डियक डिसीज याबद्दल. तर सगळ्यात पहिल्यांदा लहान मुलांमध्ये कुठले हृदयरोग आढळतात याबद्दल सांगा.
2: आपल्याला मोठ्यांमध्ये आढळणारे हृदयरोग जसं की कोरोनरी आर्टरी डिसीज आहे, हार्ट फेल्युअर आहे, हार्ट अटॅक्स आहेत, हे माहिती असतं. पण लहान मुलांमध्ये जे हृदयरोग होतात त्याच्याबद्दल फारशी कल्पना नसते. लहान मुलांचे जे हृदयरोग आहेत ते मोठ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे रोग जे आहेत ते म्हणजे कंजनेटल हार्ट डिसीज, त्यांना आपण जन्मजात हृदयरोग सुद्धा म्हणतो. त्याचंच दुसरं नाव जे आहे ते स्ट्रक्चरल हार्ट डिसीज. याच्यात बाळाच्या हृदयामध्ये असणारा पंप, हृदयाचे चेंबर्स किंवा झडपा, कनेक्शन, सेप्टेशन किंवा रक्तवाहिन्या यामध्ये कुठेही आजार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याचे खूप प्रकार असतात. दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे अक्वायर्ड हार्ट डिसीज. त्यामध्ये इन्फेक्शन किंवा लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्स आढळतात. त्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे पण आता आपल्याला त्याचं पण प्रमाण समाजामध्ये वाढताना दिसतंय.
1: जन्मजात हृदयरोग ज्या मुलांमध्ये आढळतात त्याचं प्रमाण किती आहे याबद्दलही सांगा.
2: जन्मजात हृदयरोग म्हणजेच कंजनिटल हार्ट डिसीज याचं प्रमाण ऑल ओव्हर द वर्ल्ड हे सारखं आहे. प्रत्येक 1000 लाईव्ह बर्थ्स मागे 8 ते 10 मुलांना हा आजार असतो. आपण भारताचं पॉप्युलेशन कन्सिडर केलं तर दरवर्षी जन्मणाऱ्या मुलांपैकी 1.5 ते 2 लाख मुलांना हा आजार असतो. आणि त्यातल्या 60 ते 70 हजार मुलांना वयाच्या पहिल्या वर्षातच त्याचं ऑपरेशन करावं लागतं.
1: पण मग आता इतक्या लहान मुलांमध्ये हा आजार होतो तर याची लक्षणं काय असतात, म्हणजे ओळखायचं कसं की बाळाला हृदयरोग आहे किंवा नाही?
2: याचा मी तुम्हाला जसं सांगितलं याचे खूप प्रकार असतात. त्याच्यामुळे त्याचा प्रकार आणि त्याची सेव्हिरिटी त्याच्यानुसार सिमटम्स डेव्हलप होतात. कधी कधी जन्मजात बाळांना जन्माच्या लगेच नंतर सिमटम्स डेव्हलप होतात, मात्र काही केसेसमध्ये अगदी सिमटम्स नसतात आणि त्यांचं डायग्नोसिस हे लेट होतं, म्हणजे ते अगदी अडल्टहूड मध्ये सुद्धा होऊ शकतं. तर जन्माच्या नंतर होणारे जे सिमटम्स आहेत ते म्हणजे बाळाला धाप लागणं, बाळाची श्वासाची गती जास्ती असणं किंवा बाळाला दूध पिता न येणं, बाळाचं वजन न वाढणं, कधी कधी बाळांना वारंवार निमोनिया होतात. तर काही आजारांमध्ये जेव्हा शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त मिक्स होतं तेव्हा बाळाचे हात पाय ओठ हे निळसर दिसू लागतं. कधी कधी आपण बाळांना जेव्हा पेडियाट्रिशियनकडे तपासणीसाठी नेतो तेव्हा तपासणी दरम्यान थोडेसे अबनॉर्मल हार्ट साऊंड डिटेक्ट होतात आणि मग त्यांचं आपण टेस्टिंग केलं तर हे रोग आपल्याला आढळून येतात.
1: अच्छा. जन्मजात असणारे जे हृदयरोग आहेत त्याबद्दल आपण माहिती ऐकली. रादर पेडियाट्रिक कार्डियक डिसीजेस कुठले कुठले असू शकतात याबद्दल अजूनही जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207297997, 0207297997. सर, जसं तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये सुद्धा हे हृदयरोग आढळतात आणि त्यानुसार त्याची सिव्हिअरिटी चेक केली जाते, लक्षणं आढळून येतात आणि मग आपण ट्रीटमेंट देतो, अर्थातच यासाठी काहीतरी डायग्नोस्टिक ट्रीटमेंट सुद्धा असेल, तर त्या डायग्नोसिस कुठल्या कुठल्या प्रकारे केलं जातं याबद्दलही सांगा.
2: याचं जे डायग्नोसिस आहे त्याच्यासाठी 2D इको कलर डॉपलर टेस्ट ही अत्यंत उपयोगी आहे. ही कॉमनली अवेलेबल टेस्ट आहे आणि या टेस्टद्वारे आपण डायग्नोसिस आणि पुढचं मॅनेजमेंट सुद्धा ठरवू शकतो. काही केसेसमध्ये आपल्याला कार्डियक सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन, एंजिओग्राफी अशा टेस्ट या कराव्या लागतात.
1: पण हे बाळ जन्माला आल्यानंतरच कळतं का, आईच्या गर्भात असताना सुद्धा अशा काही टेस्ट होणं स्वाभाविक आहे किंवा त्याच्यावरनं सुद्धा आपण डायग्नोस करू शकतो की बाळाला हृदयरोग आहे का नाही?
2: हे आजार आपल्याला अँटीने डायग्नोज करता येतात. जसं की अनोमली स्कॅन असतो जो 16 ते 18 आठवड्यात करतात किंवा आपण फिटल इको सुद्धा त्या याच्यात करू शकतो ज्याच्याद्वारे आपल्याला हे आजार आधीच कळू शकतात आणि मग त्याचं मॅनेजमेंट आपण तसं त्या प्रकारे ठरवू शकतो.
1: नक्कीच. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे.

0: संपर्क 0206635555, 0206635555 आणि 0207297997, 0207297997. या रोगावरती उपचार कुठल्या पद्धतीने केले जातात? कारण हा एज ग्रुप आपण बघितला तर अगदी खूपच म्हणजे जन्मजात बाळापासून आपण म्हणतोय, तर त्याची ट्रीटमेंटची प्रोसिजर काय असते?
1: या रोगांचे जे उपचार आहेत त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. जसं की बाळाचं वजन 10 किलो असायला हवं, किंवा बाळाचं ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा बाळ नॉर्मल होत नाही, किंवा वारंवार ऑपरेशन करावे लागतात, असे बरेच गैरसमज आहेत. काही काही जे आजार आहेत ते आपल्याला अगदी बिना ऑपरेशनचे, जसं मोठ्यांमध्ये आपण एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करतो तशाच प्रोसिजरद्वारे आपल्याला करता येतात. पायाच्या, हाताच्या किंवा मानेतल्या नसेद्वारे आपण ते कम्प्लिटली क्युअर करू शकतो. त्याचा ऍडव्हान्टेज हा असतो की रिकव्हरी खूप फास्ट असते. आपल्याला दुसऱ्या दिवशी बाळांना घरी सुद्धा पाठवता येतं. म्हणजे आता आपल्याला नवजात बालकांमध्ये किंवा प्रीटर्म लो बर्थ वेट बेबीज मध्ये सुद्धा असे उपचार आपल्याला करता येतात. बाकीचे जे आजार आहेत त्यांना आपल्याला ऑपरेशन करावे लागतात. हे ऑपरेशन जिथे कम्प्लीट टीम अवेलेबल असते तिथे करणं योग्य असतं. आणि या ऑपरेशन एकदा व्यवस्थित झालं, सक्सेसफुल झालं, तर बऱ्याच बाळांचं आयुष्य जे आहे ते नॉर्मल बाळांसारखं असू शकतं. त्यांची ग्रोथ, डेव्हलपमेंट, ऍक्टिव्हिटी ही नॉर्मल असते.
0: बरं, जसं तुम्ही म्हणालात की या बाळांची ऑपरेशन नंतर ग्रोथ ही नॉर्मल असते, पण मोठ्यांमध्ये आपण बघतो की एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी झाली की काही लिमिटेशन्स येतात त्यांच्यावरती. तसं या बाळांच्या बाबतीत मोठं झाल्यानंतर चालायचं नाही, पळायचं नाही, स्पोर्ट्स मध्ये जायचं नाही, असे काही रिस्ट्रिक्शन असू शकतात का?
1: नाही, याच्यात हा बिगेस्ट डिफरन्स आहे अडल्ट हार्ट डिसीजेस मध्ये आणि कंजनेटल हार्ट डिसीज मध्ये. तो योग्य वयात आपण करेक्ट केला तर त्यांचं ग्रोथ, डेव्हलपमेंट, ऍक्टिव्हिटी ही नॉर्मल बाळांसारखी असते. त्यामुळे त्यांना कुठलंही लिमिटेशन हे असं राहत नाही ऍक्टिव्हिटीसाठी किंवा बाकीच्या ते स्पोर्ट्ससाठी आपलं कुठलंही लिमिटेशन नसतं. जे गंभीर स्वरूपाचे जे असतात त्यांचं आयुष्यमान हे नॉर्मल इतकंच आहे आता पण, आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन थोडंफार असू शकतं, पण मेजॉरिटी केसेस आजकाल आपल्याला पूर्णपणे बरे करता येतात.
0: खरं तर हॉस्पिटल म्हणलं किंवा सर्जरी म्हणली की त्याचा एक आर्थिक ताण सुद्धा पेशंटच्या किंवा त्यांच्या फॅमिलीच्या मनावर असतो. मग जेव्हा छोट्या बाळांचा प्रश्न येतो त्यावेळेला तर या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. यासाठी काही आर्थिक नियोजन किंवा आर्थिक तरतूद करता येणं शक्य असतं का?
1: हो, तसं बघितलं तर आपण कॅन्सर किंवा ट्रान्सप्लांटेशन अशा जेव्हा आपण गोष्टी ऐकतो त्याचं जे कॉस्ट असतं त्याच्या तुलनेत कंजेनिटल हार्ट डिसीजेसची जी कॉस्ट असते ती फार कमी आहे. आणि त्यातही आपल्याला काही सीएसआर फंड किंवा गव्हर्नमेंट स्कीम याच्यातून मदत मिळते. त्याच्यामुळे आर्थिक प्रश्न असला तरी पण आपण याचे उपचार निश्चित करू शकतो.
0: ओके, डॉक्टर सराफ सर, जसं तुम्ही आता म्हणालात की ही जी काही सर्जरी आहे ती जिथे बेस्ट टीम अवेलेबल आहे त्या ठिकाणी करावी, तर बेस्ट टीम म्हणजे काय किंवा त्या टीम मध्ये कोण कोण असणं गरजेचं असतं याबद्दलही सांगा.
1: या ऑपरेशनसाठी एक मोठी टीम ही आवश्यक असते. तर त्याच्यात मुख्य म्हणजे पेडियाट्रिक कार्डियक सर्जन, दुसरे म्हणजे एनेस्थेटिस्ट. पेडियाट्रिक कार्डियक एनेस्थेटिस्ट ही सेपरेट ब्रांच आहे. देन पेडियाट्रिक परफ्युजनिस्ट हे सुद्धा अवेलेबल असायला हवेत. दुसरे म्हणजे इंटेन्सिव्ह केअर इज ऑल्सो अ बिग युनिट इन दिस. त्याच्यासाठी पेडियाट्रिक कार्डियक इंटेन्सिव्हिस्ट, इंटेन्सिव्ह केअर मॅनेजमेंटमध्ये असलेल्या नर्सेस, या सगळ्यांचा खूप मोठा रोल आहे.
0: तेव्हा ही टीम आपल्या इथे उपलब्ध आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लहान मुलांच्या हृदय विकारांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तुम्ही देखील संपर्क करू शकता. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206635555, 0206635555 आणि 0207297997, 0207297997. पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल सराफ यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या हृदयरोगांबद्दल. अशीच माहिती जाणून घेऊयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: अजित सर, बेडेकर मसाल्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोणचं तुम्ही म्हणालात की लिंबाचं लोणचं केलं होतं आणि 200 लिंबं आणलेली होती. आता सध्या बेडेकरांची किती लोणची उपलब्ध आहेत आणि ती जगभरात कुठे कुठे उपलब्ध आहेत याबद्दल आम्हाला सांगा.
1: खरंय, आमच्या लोणच्याची सुरुवात ही लिंबाच्या लोणच्यानी झाली, परंतु सर्वात जास्त विकलं जाणारं आजच्या घडीला आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं हे सगळ्यात जास्त विकलं जातं. जी प्रमुख लोणची आहेत ती म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आणखीन ह्या तिघांचं मिश्रण असलेलं मिश्र लोणचं. ह्या मिश्र लोणच्यामध्ये आम्ही एक आमचं वैशिष्ट्य म्हणून त्याच्यामध्ये आम्ही करवंद सुद्धा घालतो. अशी एकूण आमच्याकडे वेगवेगळ्या मिश्र व्हरायटीज, गोड लिंबाचं लोणचं किंवा आंब्याच्या लोणच्याच्या गोड व्हरायटीज, अशा सगळ्या व्हरायटीज धरल्या तर जवळजवळ 14 प्रकारची लोणची बनवतात. त्याच्यामध्ये दोन दाक्षिणात्य पद्धतीची पण लोणची आहेत. एकाला अवाकाई लोणचं असं म्हणतात की जे तीळ तेलात बनवलं जातं आणि त्याचा मसाला पूर्ण वेगळा आहे. आणि दुसरं एक वडू लोणचं म्हणून बनवलं जातं, ते म्हणजे छोट्या बाळ कैऱ्यांचं लोणचं असतं, त्याचा सुद्धा मसाला पूर्णपणे वेगळा असतो. 14 प्रकारची लोणची आम्ही बनवतो आणि ती जगभर उपलब्ध आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड इथे आमची स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहेत, पण त्याच्या बाहेर जवळजवळ 25 ते 30 देशांमध्ये बेडेकर लोणची उपलब्ध आहे.
0: क्या बात है. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874-7, वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, मी असंही ऐकलं होतं की बेडेकरांच्या व्यवसायाला राजमान्यता मिळाली होती, तर ही गोष्ट खरी आहे का?
1: हो, खरं आहे. म्हणजे राजमान्यता म्हणजे आपण भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोलूया. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे आंब्यावरचं एक प्रदर्शन भरवलं जायचं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याच्या व्हरायटीज डिस्प्लेला असायच्या. त्याचबरोबर त्यांच्याकडे कॅटेगरी होती की आंब्यापासून बनवलेलं कमर्शियल उत्पादन. ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही आमचं उत्पादन म्हणजे कैरीचं लोणचं हे तिथे डिस्प्लेला ठेवलं 1959 साली पहिल्यांदा. आणखीन भारतभरातनं आलेल्या सर्व उत्पादनांमध्ये सर्वश्रेष्ठ आंब्याचं उत्पादन म्हणून आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि ते 60 सालापासून 2002 सालापर्यंत सातत्याने आम्हाला आंब्याच्यासाठी असो किंवा लिंबाच्यासाठी असो पहिलं पारितोषिक हे जवळजवळ दरवर्षी आम्हाला मिळालेलं आहे. 2002 नंतर अशी प्रदर्शनं भरण्याचं बंद झाल्यामुळे पुढे ही परंपरा चालू राहिली नाही.
0: नाही, काही हरकत नाही, पण मला इथे हे अगदी सांगायला आवडेल की लोकमान्यता मिळालेल्या बेडेकर मसाल्यांच्या लोणच्यांना राजमान्यता मिळाली असं म्हणण्यात काहीच वावगं ठरणार नाही. आणि जरी अवॉर्ड्स बंद झाले असले तरी लोकमान्यता अजूनही तशीच आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: झाले.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: तयार मसाला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण या कार्यक्रमात ना आतापर्यंत बोलत होतो की यंग जनरेशननी इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे आणि जे आता लग्न करू इच्छितात त्यांनी सुद्धा फायनान्शियल डेट वरती जाणं किती गरजेचं आहे, त्यावेळेला त्यांनी काय बोललं पाहिजे. पण याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला या जनरेशन मध्ये बघायला मिळतो तो म्हणजे बराचसा खेळ हा त्यांचा क्रेडिट कार्ड वरती किंवा लोन वरती चालतो. अगदी कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, कुठेही फिरायला जायचं असेल तर लोन हा एक उत्तम पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. याबद्दल आम्हाला सांगा की लोन घेणं चांगलं की वाईट.
2: मॅडम उत्तम प्रश्न घातलाय, पण आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बिफोर अंडरस्टँडिंग की हे बॅड लोन आहे की गुड लोन आहे, योग्य कर्ज की अयोग्य कर्ज, आधी कर्ज म्हणजे काय आणि नक्की त्याच्याबद्दल कसा विचार केला पाहिजे. तर आजकाल कसं आहे मॅडम, खिशात क्रेडिट कार्ड आहे, मोबाईल मध्ये बाय नाऊ पे लॅटर अशी फॅसिलिटी आहे आणि असे बरेच ऑप्शन आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल्सला प्रत्येक यंग जनरेशनला असं वाटतं की आपल्याकडे खूप पैसे आहेत, पण आपल्याला काय गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आज जे आपण कर्ज घेतोय ते आपल्याला उद्याच्या येणाऱ्या उत्पन्नातून व्याजासकट परत करायचंय. म्हणजे कर्ज वाईटच असतं असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं, पण ऍक्च्युली तसं आहे का? तर तसं नाहीये. कर्जाचे दोन प्रकार आहेत, एक जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि दुसरं म्हणजे जे कर्जाच्या खाईत लोटतं. पण आता चांगलं कर्ज म्हणजे गुड लोन जे आपलं खिसा भरणार आहे असे कुठले कर्ज असतात? जे कर्ज घेतल्यामुळे भविष्यात आपलं उत्पन्न हे वाढणार आहे किंवा मालमत्तेची ऍसेट आपण ज्याला म्हणतो ती ऍसेट आपली वाढणार आहे, त्याला आपण गुड डेट म्हणजे चांगलं कर्ज असं म्हणू शकतो. आता याची काय उदाहरणं आहेत बरं, म्हणजे एज्युकेशन लोन आहे, तर स्वतःच्या कौशल्यावर आणि शिक्षणावर केलेला खर्च ज्यामुळे भविष्यात मोठी नोकरी किंवा व्यवसाय मिळून उत्पन्न वाढू शकेल म्हणजे चांगलं कर्ज आहे. होम लोन, घर किंवा जागा घेणं, रिअल इस्टेटची किंमत काळा गणित ही वाढत जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःला हक्काचं घर घ्यायचं असेल तर होम लोन घेणं हे कधीही फायदेशीर. किंवा आपण त्या घरात राहणार नसू आणि आपण ते रेंट आउट करणार असू तर आपल्याला भाडं देखील मिळणार आहे. सो अगेन अ गुड डेट. त्यानंतर व्यावसायिक कर्ज, बिझनेस लोन, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतलेलं कर्ज ज्यातून आपल्याला नफा कमवता येतो, विच इज अ गुड डेट.
1: श्रोते हो, एसआयपी, एसडब्ल्यूपी, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-55-33, 97-64-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, तुम्ही सांगितलं की चांगलं कर्ज म्हणजे काय, मग ज्या कर्जामुळे आपलं नुकसान होऊ शकतं ज्याला आपण वाईट कर्ज असं म्हणूया ते नेमकं काय असतं?
2: सो ज्या गोष्टीची किंमत मॅडम काळासोबत कमी होणार आहे किंवा ज्या वेळेस तात्पुरत्या सुखासाठी किंवा दिखाव्यासाठी खरेदी केल्या जातात ज्या गोष्टी, त्याच्यासाठी घेतलेलं कर्ज म्हणजे वाईट कर्ज, बॅड डेट हे आपल्या खिशातून पैसे कायम बाहेरच काढणार आहे. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर लावलेला ईएमआय. म्हणजे क्रेडिट कार्ड वाईट आहे का? तर अजिबात नाही. 40-45 दिवस आपण ते वापरलं आणि वेळीच पैसे भरले तर ते अतिशय उत्तम साधन आहे आपल्याला क्रेडिट मिळण्यासाठीच. पण ऍट दी सेम टाइम आपण त्याचा ईएमआय लावून घेतला आणि त्याच्यावर व्याज भरत बसलो तर याच्या इतकं महागडं कर्ज नाही. ओके, म्हणजे मोठे मोठे गॅजेट्स घेणं, ते हप्त्यावर घेणं, बाहेर काढताच या प्रत्येक वस्तूची किंमत ही साधारणतः 25-30% कमी होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मी परत ती रिसेल करायला गेलो तर मला 30% पैसे कमी मिळणार, तरीही मी त्याच्यासाठी कर्ज घेणं, विच इज बॅड डेट. किंवा आता हल्ली बघा, बरीच यंग कपल ही फिरायला जाण्यासाठी कर्ज घेतात, 4 दिवसांच्या सुट्ट्यांसाठी, आनंदासाठी 3 वर्षाचा ईएमआय भरणं ही सर्वात मोठी आर्थिक चूक आहे, याला आपण बॅड डेट असं म्हणू शकतो. सो तरुणांनी कुठले

0: नियम पाळायचेत, म्हणजे तरुणांनी म्हणण्यापेक्षा कोणीही कर्ज घेताना काय नियम पाळायचेत, काय थंबरूल असले पाहिजे, शेवटी कर्ज हाताळायचं यासाठी तरुणांनी काही नियम, महत्वाचे नियम लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. नियम नंबर एक, 50-30-20 चा फॉर्म्युला म्हणजे काय, तर आपल्या पगारातील किंबहुना उत्पन्नातील 20-30% रक्कम ही गुंतवणुकीसाठी आधी बाजूला काढलीच गेली पाहिजे. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते EMI हे एकूण उत्पन्नाच्या 30-35% जास्त नसावेत, हा पहिला नियम आणि कायम हा अधोरेखित करावा. कधीही कर्ज घेताना याचं पर्सेंटेज ऑफ अलोकेशन हे कायम मांडलं पाहिजे. ओके, नियम नंबर दोन, दिखाव्यासाठी कर्ज नको. लोकांना दाखवण्यासाठी त्या पैशांनी वस्तू खरेदी करू नका. जे पैसे तुमचे स्वतःचे नाहीत, जे इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी किंवा मित्रांमध्ये स्टेटस दाखवण्यासाठी कधीही कर्ज घेऊ नका. ओके, हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आणि तो फॉलो झालाच पाहिजे. नियम नंबर तीन, आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. कोणतंही कर्ज काढण्यापूर्वी तुमच्याकडे किमान 6 महिन्यांच्या खर्चासाठी बॅकअप फंड तयार असावा, जेणेकरून नोकरी किंवा व्यवसायात कुठलीही अडचण आली तरीही कर्जाचा डोंगर आपल्या माथी होणार नाही, हे फॉलो केलं पाहिजे. म्हणजे हे तीन नियम जर आपण प्रकर्षाने फॉलो केलेत आणि कायम जर आपण बॅड डेट हे कशासाठी आहे आणि गुड डेट हे कशासाठी आहे याची जर मांडणी केली, किंबहुना विचार केला, एक सेकंद पॉज घेऊन विचार केला आणि मग त्या कर्जाच्या जाळ्यात किंवा विळख्यात अडकलो तर काही हरकत नाही. म्हणजे विळख्यात अडकलो जेव्हा मी म्हणतो पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगलने अडकलं जाणं म्हणजे कायमस्वरूपी कर्जाच्या विळख्यात आपण आपली मान देणं, सो जे नाही झालं पाहिजे. सो बॅड डेट आणि गुड डेट याचा योग्य पद्धतीने विचार करा आणि मगच कर्ज घ्या. आता बेसिकली हे सगळं म्हणजे गुड डेट ऑर बॅड डेट हे सगळं सांभाळताना काय तंबरूल हे असले पाहिजेत हे आपण पुढच्या भागात समजून घेऊयात. पण गुड डेट आणि बॅड डेट या संकल्पना समजून घ्या. कर्ज हे वाईट नाही, कर्ज हे चांगलं आहे, पण ते कुठल्या कारणासाठी घेतलं जावं हे महत्वाचं आहे. म्हणजे कर्ज हे सुरीसारखं आहे बघा, सुरीने भाजीही कापता येऊ शकते किंवा हातही कापला जाऊ शकतो. आता त्याचा वापर कसा करायचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून आहे. सो म्हणूनच चांगल्या कर्जाचा शिडीसारखा वापर करा, पण वाईट कर्जाच्या जाळ्यात अडकू नका.
1: अगदीच, खूप छान माहिती आपल्याला वाणी सर यांनी दिलेली आहे की खरंच लोन घेणं किती महत्वाचं आहे आणि त्या लोनमुळे काय काय होऊ शकतं. या चुका टाळण्यासाठी सुद्धा अर्थातच कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं तर आपण यातनं उत्तम मार्ग काढू शकतो, उत्तम व्यवसाय उभारू शकतो आणि आपली बचतही करू शकतो. तेव्हा ते हो SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. योग्य कर्ज घ्या, शांत झोपा, आनंदी राहा.

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळम जोगळकर ऍड एजन्सी अँड प्रोडक्शन हाऊस.
4: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: कॅट टॉटल क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 9822 19 13 20 9822 19 13 20
0: बापूज सर्व्हिसेस हायजीन।
2: नमस्कार श्रोते हो, मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमात आज आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर। नमस्कार संदीप सर।
3: नमस्कार।
2: आपण या आनंदात आहोत आता सध्या की छान पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पाणी टंचाईचं जे एक संकट आपल्यावरती होतं ते थोडंसं दूर होताना दिसतंय, पण अर्थातच आता ज्या प्रमाणामध्ये आपण बघतो की पाणी टंचाई झालीये किंवा पाऊस सुरुवात झाली नंतर जे पाणी वाहायला लागलेलं आहे, या दोन्ही गोष्टींमुळे पाण्याचे जे काही आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम आहेत ते टळत नाहीत, ते आहेत तसेच आहेत। तर त्याबद्दल आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की टाकीतलं पाणी आणि वाहणारं पाणी या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगाल।
3: नक्कीच, आपण पहिले तर एवढ्या मोठ्या मनाने हे स्वागत करणं अपेक्षित आहे की आपल्या इथे सध्या पाणी येत आहे आणि ते आपण नियोजनबद्ध वापरणं गरजेचं आहे,
2: याचा
3: आपल्याला आता हळूहळू त्याला आपल्याला कळायला लागलं आणि आपल्याला त्याची जाणीव होत चालली की आपण ते नियोजनबद्धच वापरणं अपेक्षित आहे। त्यामुळे हा जो पावसाळा याचं आपण स्वागत करूया। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं की दोन आपण वेळा पाहिल्या, एक तर संथ असलेलं पाणी आणि त्यातनं होणारी रोगराई आणि वाहतं पाणी त्यातनं होणारी रोगराई। आता हे वाहतं पाणी म्हणलं ना की सगळ्याच गोष्टी येतात नको त्या त्याच्यामध्ये, आपण पुष्कळ फिल्टर अमुक तमुक सगळे आपले प्रयत्न करतो, पण जे आपण म्हणतो की ज्या माध्यमातनं ते आपल्यापर्यंत पोहोचतं पाणी ते सगळ्याच गोष्टी जेव्हा टाकीत येतात तर स्वाभाविकरित्या त्याचं जे काही स्वच्छता जी आहे ती आपण जर मेंटेन केली तर त्या जे काही ज्या वाहणाऱ्या गोष्टी आहेत पाण्यामधल्या त्या आपण मर्यादित ठेवू शकतो किंवा आपण त्याचे प्रिकॉशन घेऊ शकतो असे होऊ शकतं। आता संत पाण्याचा पण आपण एक प्रकार पाहिला याच्या आधी, म्हणजे पाणी नाही आपण साठवून ठेवणं आणि ते वापरणं, तर त्याच संत पाण्यामध्ये किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये पण कशी रोगराई होऊ शकते याचाही अनुभव लोकांनी घेतला। थोडक्यात काय, पाणी हे जीवन पण आहे आणि पाणी हे नाही व्यवस्थित वापरलं तर ते आपल्याला जीवन देऊ पण शकत नाही, असं काहीतरी द्विधा मनस्थितीमध्ये आपली सध्याच्या मागच्या 2 महिन्यापासून आपण पाहतोय की अशी परिस्थिती आहे। थोडक्यात काय, प्रिकॉशन इज ओनली वे ऑफ क्युरिंग इट। थोडक्यात आपण असं म्हणूया की आपण काळजी घेतली तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं।
2: अगदी खरे, म्हणूनच श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सगळ्या सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना। संपर्क 9822 19 13 20 9822 19 13 20 9822 19 13 20 आणि वेबसाईट www.bapujservices.com। संदीप सर, आपण बोलतोय की पाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याकडे येतं, त्याचबरोबर आपण जर का बघितलं तर आता जे काही अंडरग्राऊंड आपल्या टाक्या असतात, मग त्या सोसायटीच्या असू देत, बंगल्याच्या असू देत किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या ऑफिसेसच्या टाक्या असू देत, आधी तिथे पाणी साठलं जातं आणि मग आपण ते वरती चढवतो। लोकांच्या मनात असं असतं की वरची टाकी स्वच्छ झाली की विषय संपला कारण तिथून पाणी आपल्याकडे येणार आहे, तर या अंडरग्राऊंड टाक्या सुद्धा साफ करणं किंवा तिथली स्वच्छता ठेवणं सुद्धा किती महत्वाचं आहे याबद्दल सांगा।
3: नक्कीच, जनरली काय होतं की आपल्याला सदृश्यपणे जे दिसतं आपल्या डोळ्यांना त्याची काळजी आपण नक्कीच चांगली घेऊ शकतो, पण आपल्या डोळ्याच्या मागचा जो भाग आहे आपण ज्याला म्हणतो की आपल्याला ते कळतच नाही। आता उदाहरणार्थ तुम्ही बघितलं ते बऱ्याच सगळ्या बिल्डिंगमध्ये टाक्या ज्या आहेत ना त्या तुमच्या पार्किंगच्या खाली आहेत,
2: बरोबर,
3: आणि मी असं म्हणतो की पावसाळ्यामध्ये इतकं पाणी वाहतं रस्त्यावर इकडून तिकडून वगैरे, तर ते पार्किंग मध्ये साचलेलं पाणी सुद्धा त्या टाक्यांमध्ये जातं आणि तुम्ही बघितलं ना की ते लक्षात येत नाही, ते नंतर कळतं आपल्याला की हे पाणी त्यात गेलंय म्हणून, ते केव्हा खूप उशिराने। तर मी ते सांगतो की आपण जेव्हा ते पाहू शकत नाही तर याच्याकरता कुठेतरी मेंटेनन्सचा कॉल आपण घेतला सगळ्यांनी बसून की जसं आपण वर्षाकीतलं पाणी वापरतो आपल्या डोळ्यासमोर असतं आपल्याला ते कळतं, ते उंचावरती आहे म्हणून ते सुखरूप राहतं असं आपण म्हणूया त्याच्यामध्ये किमान तरी, पण ज्या खालच्या काय ज्या आहेत त्या तर नाही का प्रॉन टू आपण ज्याला म्हणतो की दे आर द मोस्ट एसेन्शियल पार्ट, की तिथंच नाही का सगळं कंटॅमिनेशन होतं। म्हणजे तुम्ही जर बघितलं की पार्किंग मधल्या गाड्या, त्यातलं पडणारं ऑइल, त्यातनं पडणारं डिझेल, त्यातनं पडणारं पेट्रोल, त्याच्यामध्ये वाहणारं रस्त्यावरचं पाणी, हे सगळं त्याच्या खालच्या की जातं,
2: किंवा जे एक्स्ट्रा आउटलेट्सचे पाईप्स असतात, पन्हाळ्यात न गळणारं पाणी।

0: पाणी असतं,
1: ड्रेनेजच्या वाहिन्या असतात शेजारच्या,
0: बरोबर,
1: त्याचं कंटॅमिनेशन होत असतं, त्याचे सीपेज असतात. हे केव्हा कळतं की आपण जेव्हा त्याला हात लावतो आणि झाकणं उघडतो तेव्हा आपल्याला कळतं की अशीची परिस्थिती आहे. मग याचा अर्थ काय की आपण त्या नित्यनिमित वेळांमध्ये आपण जर मेंटेन केलं की आपल्याला माहिती की आपण ते मेंटेन करतोय म्हणून आपल्या डोळ्यासमोर ते येतात ह्या गोष्टी, तर याच्याकरता ती स्वच्छता महत्वाची.
2: म्हणूनच श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320, आणि वेबसाईट www.bapujservices.com. संदीप सर, आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण असं म्हणतो की टाकी स्वच्छ केली पाहिजे किंवा जिथे आपण पाणी साठवतोय ती जागा स्वच्छ असली पाहिजे, पण ती नेमकी कुठल्या वेळेत करावी? कारण आता पाऊस तर येतोच आहे, म्हणजे हे पाणी वाहणारच आहे, पुन्हा आता जरी टाकी साफ केली तरी पुन्हा हे वाहतं पाणी टाकीत मिक्स होणारच आहे. मग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: तुम्ही जर पाहिलं की आपण साधं सिम्पल उदाहरण मी कायम देतो की आपलं घरातलं पीप जे आहे त्याच्या काही आपण अशा वेळा ज्या आहेत की मला वाटलं म्हणून केलं असं आपण करत नाही. आपण एका नित्यनिमितपणा त्यात मेंटेन करतो की आपण ते दरवेळेस पीप स्वच्छ ठेवतो का तर ते आपल्या डोळ्यासमोर असतं,
0: बरोबर.
1: तर तसंच नाही का हे सगळे ऋतुमान जे आहेत ना त्या सगळ्या ऋतुमानांचा पाण्यावर तसाच परिणाम होत असतो आणि त्या पाण्यावरती जे काही परिणाम होतात त्यातनं होणारी रोगराई ती पण तशीच असते. तुम्ही जर बघितलं तर उन्हाळ्यात त्या प्रकारची रोगराई होते, पावसाळ्यात त्या प्रकारची रोगराई होते. हे सगळे ऋतुमान जे आहेत ना हे पाण्यावरती जसे परिणामकारक ठरतात तसेच ते आरोग्यावरती पण परिणामकारक ठरतात. याच्याकरता मी असं म्हणतो की कंटॅमिनेशन आत्ताचं जे आहे पावसाळ्यातलं ते अधिक का होतं का तर हा सगळा जे वाहणारं पाणी आहे त्या सगळ्या गोष्टी टाकीत जातात आणि ते कंटॅमिनेशन होण्यासाठी त्याला मोकळीक मिळते. आपण जर बघितलं की यावेळेस कॉलेरा, टायफॉइड आणि हेपटायटिस अशी जी काही डायरिया हे सगळे तुम्ही जर पाहिले ना तर हे सगळे पाण्यातले आजार आहेत, सगळे पाण्यामुळे झालेले आजार आहेत. तर याची काळजी घेण्याकरता तरी आपण नेका तेवढं दक्षता घ्यायला पाहिजे की आपण ते नित्यनियमित करू शकतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे ऋतू कुठलाही असू दे आपल्याला काळजी घेणं हे आपल्या हातात आहे,
0: बरोबर.
1: ते काही आपल्याला कोणी हे करू शकत नाही, टाळू शकत नाही आपण त्याच्यामध्ये. जसं आपण स्वतःचं आरोग्य म्हणतो की आपला फिटनेस हा आपल्या हातात आहे, तसाच तो याचा कंट्रोल जो आहे पाण्याचा आणि त्याचा जी स्वच्छता जी आहे ती आपल्या हातात आहे. जितकी आपण नित्यनियमित करूया तितकं आपण ते आपण स्वतः मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये.
2: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी, आणि ही पाणी साठवण्याची जागा स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320, आणि वेबसाईट www.bapujservices.com. पुन्हा भेटूयात मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
4: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय?
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाले असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
3: बापूज सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
4: घासते ओ घासते.
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221 19 13 20, 98221 19 13 20.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळ एम जोगळकर ऍड एजन्सी अँड प्रोडक्शन हाऊस.
7: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
8: श्रोते हो, नमस्कार. मी ओमकार दीक्षित तुमचं स्वागत करतो USP चे तंत्र, यशस्वी जीवनाचा मूलमंत्र या कार्यक्रमात. आज आपण संवाद साधणार आहोत उज्ज्वल सिस्टीम आणि प्रोडक्टिव्हिटीचे संस्थापक, ज्यांनी IIM अहमदाबाद मधून MBA पूर्ण केले, निवृत्त IAS अधिकारी आणि मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उज्ज्वल उके अर्थात O2 यांच्याशी. नमस्कार सर.
9: नमस्कार.
8: मानवी जीवनाच्या सुप्त मनाची शक्ती समजून घेतल्यास या शक्तीचा वापर आपल्या मानसिक विकासासाठी आणि आपल्या

0: वैयक्तिक ध्येयांचा यशस्वी पाठपुरावा करण्यासाठी होऊ शकतो. मनाचे जीवशास्त्र समजून घेतल्याने नातेसंबंधांमध्ये दृढता आणणे, नोकरी व्यवसायातील उत्पन्न वाढवणे, उत्तम आरोग्य आणि करिअरची ध्येय गाठण्यासाठी USP यांचे तंत्र अतिशय फायदेशीर ठरते. आजवर 20,000 अधिक लोकांचे आयुष्य या माध्यमातून बदलून त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशाच्या नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी सक्षम करण्यात उज्ज्वल उकेसर यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी स्वतः विकसित केलेल्या माहोपेक्षा कार्यक्रमाद्वारे लोकांचे जीवन बदलले आहे आणि परिवर्तनाची ठिणगी त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक नवीन ऊर्जा घेऊन आली आहे. जर आपण उद्योजक, लहान व्यवसाय मालक, विद्यार्थी, गृहिणी, कलाकार किंवा एखाद्या कंपनीचे उच्च पदावर काम करत असला तर ही संधी आपल्यासाठी आहे. फोन उचला आणि आम्हाला आपल्या मनातील प्रश्न मनमोकळेपणाने सांगा. तर सर, आज आपण पहिल्या मेसेजकडे वळूया.
1: जी बोला ना.
0: पहिला मेसेज आलाय पुण्यातून आशिष माने यांचा.
1: जी.
0: आणि त्यांचा प्रश्न असा आहे की मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये सेल्स डिव्हिजनमध्ये नोकरीला आहे. मी नोकरीच्या निमित्ताने अनेक ग्राहकांना भेटतो. पॉलिसीची माहिती मी त्यांना अगदी व्यवस्थित देतो, मात्र त्यांना ही सेवा विकत घेण्यासाठी कन्व्हिन्स करायचे असते त्यात मात्र मी कमी पडतो. मग मला या तंत्रज्ञानाचा वापर कसा काय होऊ शकेल माझ्या या नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने?
1: म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करणं सोपं पडते, पण ऍक्च्युअल जे ग्राहक आहे त्याच्याकडून जे फलश्रुती पाहिजे किंवा जे ऑर्डर पाहिजे ते
0: ती मिळत नाही. अगदी बरोबर.
1: बर, मुद्दा असा आहे की आमची पद्धत मध्ये आम्ही हे बघतो की माणसाची मानसिकता काय आहे,
0: बरोबर,
1: त्याचे मान्यता काय आहेत, त्याचे विश्वास आणि किंवा जे काय बिलीफ्स असतात ते सिस्टम काय आहे,
0: बरोबर,
1: धारणाए काय आहे. आता काही काही लोकांमध्ये मी बघितलं आहे की त्यांच्या मनात ही धारणा असते की जगामध्ये परोपकार म्हणजे स्वतःकडून काहीतरी दुसऱ्यांना द्यायचं,
0: बरोबर,
1: ते वन वे ट्रॅफिक कडे बघतात. म्हणजे मी देणार, मी देणार, मी देणार, माझ्याकडे काही येणार त्याच्याकडे ते म्हणतात नाही हे योग्य नाही आहे. ते त्यांना थोडंसं असं वाटतं की ते काहीतरी वेगळं आहे. मी बघितलं मोठे मोठे जे लोक आहेत ते ज्ञान देतात किंवा लोकांना त्यांचे जीवन अर्पण करतात, लोकसेवा करतात, पण काही अपेक्षा ठेवत नाही. पण जेव्हा तुम्ही सेल्सचे जॉब करतायत, सेल्सचे जॉबमध्ये परोपकार केला पाहिजे. पण शेवटी सेल्सचा जॉब काय आहे की मी तुम्हाला कन्व्हिन्स करून एक चांगली वस्तू देत आहे किंवा इन्शुरन्स देत आहे,
0: बरोबर,
1: त्याची जे पैशाची जे भरणा आहे ते तुम्हाला करावी लागणारच ना,
0: बरोबर.
1: तर ते मोबदलाकडे जेव्हा बघण्याचा दृष्टिकोन असा होते की मी पैसे कसं मागू, मी त्यांना मी सगळं व्यवस्थित देत आहे पण हे ऑर्डर क्लोज करण्यासाठी जे पैशाची गोष्ट आहे तिथे कुठेतरी तत्पप होऊन जाते,
0: बरोबर,
1: आणि आतून ते कॉन्फिडन्स बिल्डअप होत नाही. त्यामुळे कसं आहे की त्यांची धारणा थोडीशी बदलावी लागेल त्यांना,
0: बरोबर.
1: आणि तुम्ही एक स्वतःला हे म्हणा की मी एक चांगला सेल्समॅन आहे आणि माझा जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मी चांगली शिकवण, ॲडवाईस हे सगळं इतरांना देतो आणि इतर मला चांगले ऑर्डर्स देतात, तेव्हा तो लूप क्लोज होईल.
0: अच्छा.
1: नाहीतर हे वन वे लूप होतो आहे की तुम्ही तुमच्याकडून सगळं देत आहेत पण
0: घेत काही नाही,
1: घेत काही नाही,
0: बरोबर.
1: पण कसं आहे, श्वास आम्ही घेतो तर आम्हाला श्वास सोडायला लागते,
0: बरोबर.
1: जे आम्हाला वृक्ष आम्हाला जे ऑक्सिजन देतात तर आम्हाला त्यांना कार्बन डायऑक्साइड द्यावे लागते,
0: अगदी बरोबर.
1: आणि जीवन चालण्यासाठी हे देवाणघेवाण ते फार गरजेचं आहे,
0: चक्र फार महत्त्व.
1: हा, असं प्रकारची मान्यता ठेवली की मी फक्त देत राहणार,
0: बरोबर,
1: तर कुठेतरी जाऊन तुमची गाडी अडकणार,
0: बरोबर आहे. पण कदाचित सर त्यांना असंही म्हणायचं असेल की समजा मी त्यांना माहिती पूर्ण दिली पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शेवटी पैसे घेताना किंवा त्याचं कन्व्हर्जन सेल्समध्ये होताना कुठेतरी अडखळतोय, तर हा आत्मविश्वासाचा पण भाग असू शकतो का?
1: आत्मविश्वास शेवटी कसं आहे की तुमचे जे अचेतन मन आहे आतून तुम्हाला किती बलकट ठेवतो त्याच्यावर अवलंबून आहे. आत्मविश्वास तुम्हाला म्हणजे दुकानामध्ये मिळत नाही, आतूनच येते ना,
0: बरोबर.
1: तर तुमची जर मान्यता आहे की हे पैसे मागणे योग्य नाही अशी जर मान्यता असेल तर तुम्ही सगळं काय करतात, पण जेव्हा तुम्ही पैसे मागण्यासाठी जातात की ऑर्डर कम्प्लीट करा साहेब हे केलं तर तुम्हाला हे इन्शुरन्सचे बेनिफिट मिळेल, तर पैसे मागण्याच्या वेळी तुमच्या अंतर्मन किंवा तुमच्या अचेतन मन तुम्हाला कुठेतरी वॉर्निंग देतो हे तुमची जे धारणा आहे त्याच्या विरोधात चाललाय भाऊ, तर तुम्हाला ऑटोमॅटिक ते तुमचं जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे
0: तो कमी,
1: हा ते कमी होऊन जातो. दॅट इज द प्रॉब्लेम.
0: ओके. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवन

0: शैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. सर, यानंतर आपण अशाच एका दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तो मेसेज आलाय संपदा यांचा. त्या कोथरूडमध्ये राहतात आणि त्या सांगतात की मी गृहिणी आहे, आमचं एकत्रित कुटुंब आहे, त्यामुळे आजारी सासू सासरे यांची सेवा करणे, घरातल्या मुलांचा अभ्यास घेणे आणि नवऱ्याचं बिझी शेड्यूल सांभाळणे, हे सगळं करताना ती एक महिला म्हणून त्यांची फार तारांबळ उडते आणि अनेकदा मानसिक ताण, चिडचिड आणि नैराश्याला सामोरे जावं लागतं. तर मग यावर त्यांना काय मदत होऊ शकेल?
1: मी हिमालयमध्ये गेलो होतो, तिथे मला खूप वाटायचं की वर चढताना खूप कठीण आहे. माझ्या पाठीवर बॅकपॅक होतं आणि खूप ओझं होतं त्याचं आणि मला खूप कठीण जाणवत होता. समोरून एक दुसरा एक मजूर आला, तो पहाडी होता, तिकडचा शेरपा होता, त्याच्या पाठीवर कमीत कमी माझ्या बॅकपॅक पेक्षा 10 पटीनी जास्त ओझं होतं. तो सगळे बॅगेज कॅरी करून तो समोरून आला. त्याच्याकडे जेव्हा मी बघितलं तर मी म्हटलं माझं ओझं तर काहीच नाही आहे. आतापर्यंत मला असं वाटत होतं की जबरदस्त ओझं आहे, मी कसं हे करणार.
0: बरोबर.
1: पण समोरचा माणूस माझ्यापेक्षा 10 पटीनी जास्त ओझं घेऊन चालतो आहे आणि तो गात होता. विशेष म्हणजे तो ही वॉज हॅपीली सिंगिंग. तेव्हा माझे डोळे उघडले. शेवटी आम्ही ज्याला म्हणतो की माझी तारांबळ उडाली आहे, खूप स्ट्रेस झालाय, खूप जास्त काम झालंय, माझे जितकी माझी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त मला ओझं झालेलं आहे, तेव्हा आम्हाला हे विचार केला पाहिजे की ह्याच्यापेक्षा जास्त ओझे उचलणारे लोक आहेत आणि ते गीत गाऊन गाऊन ते ओझे उचलू शकतात. त्यामुळे ताईंनी जे पाठवलं आहे की माझ्या सासू सासरे आजारी आहेत, मला अनेक काम आहेत, मल्टीटास्किंग होते, पण त्याला तुम्ही ओझा म्हणून घेऊ नका. तुम्ही हे विचार करा की तुमची कॅपॅसिटी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, तेव्हा तुम्हाला हा ओझे जास्त नाही वाटणार. उद्या जर तुमच्या घरामध्ये जास्त मोठी इमर्जन्सी आली,
0: बरोबर,
1: तर बघा तुम्ही कसं धावपळ करता, तेव्हा तुम्हाला हे पण काही जास्त वाटणार नाही.
0: बरोबर.
1: कसं आहे, माणसाची जे काही कॅपॅसिटी असते हे लिमिटलेस असते. तुम्हाला कितीतरी पटीने जास्त काम करता येतो, पण आम्ही कुठेतरी एक सीमारेषा करून टाकतो की हे झालं, ह्याच्या पुढे अरे बाबा खूप झालं बाबा. कारण कुठेतरी आमच्या डोक्यामध्ये आम्ही एक विचारामध्ये एक लिमिटेशन ठेवून देतो की हे ह्याच्यापेक्षा जास्त झाला म्हणजे ओव्हरबर्डन झालंय. ओव्हरबर्डन कधी होत नाही, कितीही बर्डन तुम्ही उचलू शकतात, फक्त तुमची विचारशक्तीमध्ये तो बर्डन नॉर्मल असला पाहिजे.
0: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
1: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकलेगा.
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 99 240.
6: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस

0: सूत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
1: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्यूमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करीन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. म्हणजे एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
2: बरोबर.
1: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे. पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
0: म्हणूनच श्रोतेहो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777703. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा. पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं, याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
1: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं आणि माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं, तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
0: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156777703, 9156777703, 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, 10:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर मेलबर्न क्रिकेट ग्राउंड या प्रतिष्ठित स्टेडियमला भेट दिली. ही भेट म्हणजे भारत ऑस्ट्रेलिया संबंधांमध्ये क्रीडा मुत्सद्देगिरीची वाढती भूमिका अधोरेखित करणारी आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत क्रिकेट क्षेत्रातलं सहकार्य, क्रीडा, पायाभूत सुविधा, खेळाडूंचा विकास, ज्ञान आदान प्रदान, IPL आणि BBL यांच्यातली भागीदारी, तसंच 2032 ब्रिस्बेन ऑलिम्पिक आणि भारताची 2036 ऑलिम्पिक यजमानपदाची दावेदारी यासारख्या प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर परस्पर सहकार्य या मुद्द्यांवर प्रामुख्यानं चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून आता पंतप्रधान मोदी न्यूझीलंडला रवाना झाले आहेत. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्या आणि भेटवस्तू गैरव्यवहार प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. त्यासंबंधीची सुनावणी आता येत्या 13 जुलै रोजी होणार असल्याचं न्यायालयानं जाहीर केलं आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. मान्सूननं आता अवघा देश व्यापला आहे. देशाच्या विविध भागात पाऊस सुरू आहे. उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यांसाठी आज दिवसभर हवामान विभागानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा आणि अंगणवाडी केंद्र आज बंद ठेवण्यात आली आहेत. उधमसिंगनगर, नैनिताल आणि चंपावत जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेगाव इथून निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यात परळी इथं आगमन झालं. गणगण गणात बोतेचा जयघोष करत पालखीच्या स्वागतासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. परळीनंतर पालखीचा मुक्काम उद्या आंबेजोगाई आणि बोरीसावरगाव इथं असणार आहे. नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढल्यानं पैठणच्या जायकवाडी धरणातला जिवंत पाणीसाठा 30% पोहोचला आहे. गोदावरी नदीपात्रात नांदूर मधमेश्वर धरणातून होणारा विसर्ग सध्या थांबवण्यात आला असून नागमठाण धरणातून मात्र 30,200 घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
4: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. आता वेळ झालीय चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमाची.
0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

श्रोतेहो, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात खाकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्द होते समीर यांचे, संगीतकार राम संपत.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत। राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात इश्क या चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं हे गीत ऐकूया। संगीतकार अनु मल्लिक।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच

0: उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते. आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट तथास्तु .fashion.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, चित्र यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. संगीतकार अनु मलिक. चित्रपट आहे विरासत.
6: झांझरे रुंचुन रुंचुन

0: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पडावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशन सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो जी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी, संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
6: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात हे 7वा आसमा या चित्रपटातलं गीत, संगीतकार राम लक्ष्मण।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार जतीन ललित. चित्रपट आहे जब प्यार किसी से होता है.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही गं होऊ शकले।
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
3: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात।

0: प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र। श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शंकर महादेवन आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार AR रहमान, चित्रपट आहे नायक द रिअल हिरो।

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, बॉम्बे या चित्रपटासाठी महबूब यांचं हे गीत संगीतकार ए आर रेहमान, गायलं आहे रेमो फर्नांडिस यांनी.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, जखम या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया अलका याज्ञिक यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुम

0: मधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखी वर रामबाण उपचार।
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: कोयला या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे स्वर, शब्द इंदिवर यांचे, संगीतकार राजेश रोशन।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11:58 झाले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. न्यूझीलंडमध्ये सध्या मातारिकी म्हणजेच माओरी नववर्ष दिन साजरा केला जात आहे. हा काळ आशा, स्मृती आणि नवीन प्रारंभाचा काळ म्हटला जातो. या शुभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या 2 दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्याची सुरुवात करत आहेत. गेल्या जवळपास 4 दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. या दोन्ही घटनांमुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याची संधी म्हणून याकडे पाहिलं जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSV काल तीव्र शब्दात निषेध केला. समुदायांना अधीन करून घेत असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो, असं संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरच्या चर्चेत बोलताना सांगितलं. पुण्यात सध्या मुक्कामी असलेल्या पालख्यांबरोबर समर्थ युवा फाउंडेशनतर्फे आजपासून आरोग्य वारी आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणांनी 2 सुसज्ज बसगाड्या ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांसोबत प्रस्थान ठेवणार आहेत. अत्यावश्यक आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि काही स्वयंसेवक या बसगाड्यांबरोबर असतील. वारीच्या वाटेवर वारकरी मंडळींना कोणत्याही औषधोपचारांची गरज भासली तर आवश्यक सुविधा या गाड्यांद्वारे पुरवण्यात येणार आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे. एकूण उपलब्ध जलसाठा आता 7,03,260 दशलक्ष लिटर अर्थात 48.59% इतका आहे. सध्या पुण्यात असलेल्या पालख्यांसोबत आजपासून पुस्तकवारीही निघणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या उपक्रमाचं उद्घाटन नुकतंच काही वेळापूर्वी विद्यापीठामध्ये झालं. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक शेषराव मोरे, प्रकुलगुरू डॉ पराग काळकर, मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, पुणे पुस्तक महोत्सवाचे राजेश पांडे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होत आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र, 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12 वाजलेत. यानंतर आपण ऐकणार आहोत हॅलो दिलो में बसे गीत हा कार्यक्रम. तत्पूर्वी
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
7: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
8: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
7: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच.

0: आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशॉर्ट डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तु.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी

0: लक्ष्मी रोड कोल्हापूर।
1: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या। आमची वेबसाइट tathastu.fashion।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, प्रसारित करत आहोत हॅलो दिलो में बसे गीत। सादर करते आहेत संजय भुजबळ।
4: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत। हॅलो दिलो में बसे गीत।
5: दिल की बातें।
6: नमस्कार। हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। काय तुमच्या आवाजासोबत काय वारी पोहोचतीये काय माझ्यासोबत? काय आजूबाजूला एवढी गडबड?
7: हो हो, गडबड अशी होती। नमस्कार संजय सर, मी अशोक बागेवाडी बोलतोय।
6: बोला।
7: दिलो में बसे गीत।
6: येस।
7: गडबड म्हणजे मी सारस बागेत रोज फिरायला येतो।
6: हो,
7: मित्रमंडळ होतं आणि मला वाटलं नव्हतं की कॉल लागेल।
6: ही पण एक वारीच आहे अशोकजी, ही पण एक वारीच आहे।
7: अरे वा वा,
6: वारीचा अर्थच सातत्य हा आहे, वारंवार पुन्हा पुन्हा।
7: अगदी बरोबर,
6: रोज फिरायला जातं ही पण वारीच आहे।
7: नक्कीच नक्कीच।
6: बोला।
7: आता वातावरण सगळं पुण्यातलं भक्तिमय झालेलं आहे।
6: होय,
7: माऊली येतातच आणि दिलो में बसे गीत ह्या कार्यक्रमात हिंदी गाणं आपण ऐकत असतो ना?
6: होय बरोबर, अगदी।
7: तर आत्ताच दोन जणांचे म्हणजे मला तर जन्म म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी अशा झाल्या आहेत। तेव्हा सुमन कल्याणपूर या गेल्या आहेत आपल्यातून।
6: हो हो।
7: आणि हेमंत कुमार यांचा वाढदिवस।
6: अगदी।
7: तर ह्यांचं एक फार सुंदर गाणं आहे जे मला ऐकायचंय। बात एक रात की नावाचा एक सिनेमा होता।
6: नक्कीच।
7: आणि त्याच्यामध्ये हेमंत कुमार आणि सुमन कल्याणपूरकर यांचं ड्युएट आहे, न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है मेरा हमदम मिल गया।
6: खूप छानच गाणं तुम्ही निवडलंय। दोन्ही एक
7: बोला ना, बोला बोला।
6: म्हणजे दोन्ही नावं अशी आहेत की त्यांची एक स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली होती। खरं तर हेमंत कुमारांचं नाव हेमंत मुखर्जी, पण हेमंत कुमार म्हणून आपल्याला ते खूप जास्त माहिती आहेत। आणि त्यांचे एक ढब गायकीची पद्धत, अनेक संगीतही गीतांना त्यांनी दिली आहेत। एक वेगळा ठसा संगीत क्षेत्रावर ज्यांचा उमटलेला अशी ही दोन नावं आहेत एवढंच आता मी म्हणेल तुम्हाला। शिवाय हेमंत कुमारांनी गाणी गायली सुद्धा आहेत, म्हणजे गाण्याच्या क्षेत्रातलं प्रत्येकच क्षेत्र त्यांनी लिलया हाताळलंय। आणि केवळ हाताळलंच असं नाही तर त्या त्या क्षेत्रातली एक मास्टरी, एक अधिकार असलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपण हेमंत कुमारांकडे बघू शकतो। बंगाली चित्रपटातही त्यांचा चांगलाच दबदबा होता। सुमन कल्याणपूरांनीही बंगाली तर गायलीच आहेत, पंजाबी गीतं गायली आहेत, ओडिसी गायली आहेत, गुजराती गायली आहेत, मराठी तर आहेच, आणि हिंदीमध्ये पण आपण त्यांना एका उच्च दर्जाच्या गायिका म्हणून ओळखतो।
7: हे दोन म्हणजे महान व्यक्तिमत्व, त्यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे। पी बर्मन, हेमंत कुमार, देवानंद ही त्रिकूट होतं।
6: होय।
7: ऍक्च्युली देवानंद यांना किशोर कुमार यांचाच मेन सूट व्हायचा आवाज, पण हेमंत कुमारांनी देवानंदची खूप गाणी गायलेली आहेत,
6: प्रश्नच नाही।
7: एस डी बर्मनच्या अंडर खूप गाणी गायलेली आहेत। आणि फक्त एकमेव गाणं तीच आठवण मला तुम्हाला सांगायची होती की आर डी बर्मन जे होते त्यांचं आणि हेमंत कुमारचं एकत्र ते बऱ्याच ह्याच्यामध्ये होते, पण त्यांना गायला संधी म्हणजे मिळाली नाही, अशी आला नाही, योग नाही आला। पण एक सिनेमा होता त्याच्यामध्ये हेमंत कुमार आर डी बर्मनच्या अंडर गाणं गायलेलं
6: आहे।
7: चलो रणधीर कपूर होता त्याच्यामध्ये, पण आजा मेरे प्यार आजा, बेक टू एस एन एस आता, आणि हे गाणं फक्त आकाशवाणीवरच ऐकायला मिळतं।
6: नक्की, तेच म्हणणार होतो। आणि खूप तसंही रेअर मिळतं, मधनं कधीतरी लागतं हे गाणं।
7: बरोबर बरोबर।
6: पण आज मात्र तुम्ही निवडले ते दोघांसाठी आणि त्या त्या संदर्भानं निवडलं, म्हणून दोघांच्या आवाजातलं हे युगुल गीत आपण ऐकूया।
7: येस येस, धन्यवाद
6: धन्यवाद,
7: थँक्यू।

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो दिलो मी बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: भुजबळ साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहे, सुरेश कुमार पुट्टजीवार.
0: बोला सर, स्वागत आहे.
1: हो सर, आकाशवाणी पुणे केंद्रावरचे कार्यक्रम खूप छान असतात सर.
0: धन्यवाद.
1: आणि 21 तारखेला जो योग दिन होता,
0: हो जागतिक,
1: त्या दिवशी 12:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी प्रसाद सरांनी
0: सादर केला
1: तर खूप छान वाटला सर.
0: प्रश्न नाही. ज्यांच्या मस्तिष्कावर हा मुकुट शोभलाय, विराजमान झालाय, अशा सगळ्यांची ती मालिका आहे.
1: हो सर,
0: त्यांचा जीवनपट, त्यांचं जीवन कार्य सगळं यातून उलगडतं आणि सोबत एक मनोरंजन संगीताच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातूनही होतं.
1: बिलकुल बिलकुल बरोबर. आणि सर,
0: हा,
1: कोल्हापूर आकाशवाणी निर्मित जल है तो कल है हा युवावाणीमध्ये त्या दिवशी 5 तारखेला कार्यक्रम सादर केला.
0: वा,
1: तो पण आम्हाला खूप आवडला सर.
0: चला, नक्की त्या त्या केंद्राला त्या विशेष कार्यक्रमात जिथं अभिप्राय द्यायचे असतात तिथे नक्की कळवा, म्हणजे योग्य ठिकाणी ते पोहोचेल. आज आपण गाणं ऐकूया.
1: हो सर, मला कुमार सानू यांनी गायलेलं फुलोर काटे या चित्रपटातील गीत ऐकायचं होतं.
0: नक्की. गाणं कुठलं?
1: धीरे धीरे प्यार को बढाना.
0: वा वा वा.
1: आणि आम्ही पण आकाशवाणी पुणे केंद्राचे निवेदक म्हणा, निवेदिका म्हणा, त्यांच्यावर धीरे धीरे प्रेम करतो.
0: हे शाश्वत असतं, ज्यात म्हणजे स्थैर्य आलेलं असतं, ठहराव ज्याला आपण म्हणतो तो आलेला असतो, विचार एकमेकांचे कळलेले असतात, व्यक्तित्व इतके कळलेले असतात जवळपास एक होऊन जातात दोन व्यक्तित्व.
1: अगदी बरोबर.
0: त्याला बेस हा धीरे धीरे प्यारचाच लागतो.

0: सर.
1: खूप खूप आभार गाण्यासाठी.
0: कॉल तुम्ही कसे आहात?
1: अगदी मजेत. आता काय वारीचे दिवस आहेत आणि आज आपण 9 तारखेला बोलतो आहोत. दोनही पालख्या पुण्यात येणार आहेत, आगमन होणार आहे संध्याकाळी.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर अगदी आम्ही प्रतीक्षेत आहोत सगळ्या महाराष्ट्राप्रमाणेच उत्सुक. पण
0: त्या दिवशी शुभम भोंजा साहेबांनी जो परीक्षित फेगडे वेला के फूल कार्यक्रम सादर केला, खूप छान कार्यक्रम होता सर.
1: तेच म्हणतो एकदा लोभ असावासाठी या सगळ्या गोष्टी बोला म्हणजे योग्य ठिकाणी जातील, बाकी काही.
0: बरोबर.
1: आज आपण गाणं
0: प्रतिक्रिया. हो हो
1: हा प्रतिक्रिया. तिथे
0: मित्रमंडळ नाव घेऊ सर?
1: हा सांगा पटापट.
0: आमचे कोल्हापूर तालुक्यामधले जिल्ह्यामधले दोन्ही डोळ्यांना अंध आहे ते सुरेशजी साबळे म्हणून आहे. आणि इथून यवतमाळवरून आमचे मित्र आहे राहुल भाऊ मनोहर आहे, तसेच रूपराजजी मिलमिले आणि मी स्वतः सुरेश कुमार पुट्टजीवार आणि विश्वकर्मा रेडिओ परिवार घाटणजीवरून सर.
1: वा, चला सगळे मिळून ऐका. आम्ही आहोतच तुमच्यासोबत. एन्जॉय करूया तुमचं हे गाणं.

0: हॅलो हॅलो, दिलों में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: हो सर, संजय भुजबळ बोलवता का सर?
0: बोलतोय.
1: ओके, धन्यवाद. बालाजी जणकले, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड.
0: हा, म्हणजे आवाजावरूनच लक्षात आलं नांदेड जिल्हा
1: हो सर
0: आज कनेक्ट झाला.
1: हो सर, सूर्यदर्शन आमच्याकडे 5-6 दिवस झाला, हा पाऊस अजिबात नाहीये.
0: हो, सूर्यदर्शन होत नाहीये. अगदी बरोबर,
1: आमच्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस आहे म्हणजे
0: सगळीकडे सगळीकडे. मराठवाडा जर सोडला, मराठवाड्यात थोडासा उशिरा आणि कमी पाऊस आहे तुमच्या भागात तर.
1: हा हो सर, 4 दिवसाची परिस्थिती जास्त आहे म्हणा.
0: हो हो, इकडे भरपूरच आहे, तेच म्हणतो.
1: हो, आमच्याकडे नाले कोणतंच काय नाही, नदी नसतं.
0: नाही ना, नाही नाही, तेच उशीरही झालाय आणि काहीच नाही, अजून सुरुवात पण नाही.
1: हो, औषध जरी मराठ झालं समजा, पण घरूनच टाक्या भरून न्यावं लागेल.
0: बरोबर बरोबर. अच्छा, पाणी मारण्याचा म्हणजे औषध मारण्यासाठी जे पाणी लागतं तेवढंही पाणी शेतांमध्ये नाहीये.
1: नाही, घरून सुविधा करायला लागते सर आम्हाला.
0: बघा, म्हणजे जो सोर्स आहे पाण्याचा, जिथून पाणी सगळीकडे पुरवावं, शेतीला असेल, घरांना असेल, शेतकऱ्यांना असेल, तिथं घरून पाणी नेण्याची वेळ आली आहे.
1: हो सर, आणि फक्त पाऊस पेरणी जोगी पडलेला आहे.
0: हा, पण पेरणीनंतर जो कस यावा लागतो पिकांमध्ये,
1: हो सर,
0: त्याच्यासाठी पुन्हा पाण्याची गरज असते. आणि नेमकी तिथं आता अडलंय सगळं.
1: हो, आता कसं झालेलं आहे, काही मोड ट्रकच्या पेरणीमुळं तसे दबून बसलेले आहेत.
0: बरोबर.
1: ते उगवण उगवण्यासाठी, जास्तीत जास्त उगवण होण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे सर.
0: खरंच आहे, खरंच आहे. चला, पण आता वारी येते, साकडं प्रत्येकानं घातलेलंच आहे विठ्ठलाकडे. दोन्ही पण, जिकडे जास्त पाऊस आहे तिकडे थोडा जितका हाहाकार उडालाय त्याच्यावरही थोडस नियंत्रण, आणि जिथे पाऊस नाही तिथं हा पाऊस वळता व्हावा, ही त्याच्या चरणी प्रार्थना असेल.
1: हो सर, आता तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत ना उपायवारी पंढरीच्या 48 ला.
0: हो, सकाळी रोज आता सुरू आहे. गाणं सांगा, आज कुठलं ऐकूय?
1: आजच्या कार्यक्रमात गीत ऐकूया सर, चित्रपटातली फिरकी वाली, चल तू चल फिराना.
0: फिरकी वाली नक्की नक्की ऐकूया.
1: हो सर,
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम.

0: हेलो दिलों में बसे गीत, हेलो दिलों में बसे गीत,
1: दिल की बातें
2: दिल ही जाने।
3: हेलो,
4: नमस्कार।
3: नमस्कार, हेलो दिलों में बसे गीत कार्यक्रम आपका स्वागत।
4: नमस्कार, गाणं ऐकायचे।
3: सांगा गाणं कुठलं?
4: कोरा कागद पिक्चर मधलं कृष्णकुमार गायलेलं साऊंड।
3: टायटल साऊंड
4: जीवन कोरा कागद, कोरा कागद
3: नाही
4: गाणं तुम्ही ऐकायची।
3: नक्की नक्की ऐकूया।
4: हो सर, हो सर, मी मी शहा बोलतो।
3: हो हो, नेहमी असतो कॉल आपला।
4: कोरा कागद पिक्चर म्हटलं सर,
3: नक्की ऐकवतोय म्हटलं।
4: हो सर, हो सर, कसे तुम्ही कसे असतात?
3: अगदी मजेत। काय वारीचे दिवस आहेत, त्याच्या आशीर्वादाचे दिवस आहेत,
4: पावसाचे दिवस आहेत, पालखी आली येणार आहे।
3: बरोबर, तुमच्या आधीच्याच कॉलमध्ये आम्ही म्हणत होतो तसं मराठवाडा आणखी कोरा कागजच आहे, त्याच्यावरही काहीतरी लिहिलं जावं, तोही भिजावा, चिंब व्हावा अशी प्रार्थना। आणि दुसरा कागज जो वाहूनच जातोय, भिजून चिंब होऊन वाहून जातोय, त्यालाही थोडं स्थिर करावं अशी आपण त्याच्या चरणी प्रार्थना करूया। पाऊस सगळ्यात तिकडे थोडासा वळता व्हावा हीच अपेक्षा। चला, नक्की ऐकवतोय तुमचं गाणं मेरा जीवन।
4: मेरा जीवन कोरा कागद कोरा रे गया, आशू करून जे कलम गया।
3: ऐकूया।
4: ओके ओके, थँक्यू।

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो दिलो मी बसे गीत
1: हॅलो,
0: कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, मी रमेश कन्ने बोलत आहे.
0: बोला.
1: मला गीत ऐकायचं तुमच्या मनाने, टाकायचं चांगले गीत आहे.
0: हो नक्की नक्की, अशी खूप कमी संधी आम्हाला मिळते खरं की तुमच्या आवडीचं टाका.
1: काळीला पाल पालखी आली, पुण्याला पालखी आली वाटत ना.
0: हो हो,
1: तुमच्या मनाने गायकांना.
0: पण चला तुमचं वातावरण सांगा, तुमच्या बीड मधलं वातावरण सांगा. बीड मधलं कुठल्या कुठल्या पालख्या पुण्याच्या दिशेने येतात?
1: आमच्या इथे मुक्ताबाईची पालखी.
0: हो आणखी
1: दुसऱ्या मुक्ताबाईच्या मुली मुठकी पालखी आंबे मल खांबे येते.
0: बरोबर. आणि काही सरळ मार्गस्थ होत असतील पंढरपूरकडे, म्हणजे पुण्यात, म्हणजे देहू आळंदीला न येता.
1: दोन दिवस मुक्काम असं बीडला.
0: दोन दिवस बीडला मुक्काम. बरोबर.
1: मावीसला एक अजून बालाजी मध्ये आपल्या मोण्यामध्ये मुक्काम असतो एक बालाजी मध्ये म्हणून.
0: अच्छा अच्छा. आणि मग पुढे पुण्याकडे येतात का पंढरपूरकडेच रवाना होतात डायरेक्ट?
1: नाही, आपल्या इकडे मुक्काम इकडे इकडे इकडे येते.
0: पुण्याला येते.
1: पुण्याची आपली ती आयएनजी ती.
0: हो
1: आपली मुक्ताबाई इकडे इकडे जाते इकडनं.
0: बरोबर.
1: गजान माचे येतात वरून तिकडनं आंबड मार्गे.
0: बरोबर बरोबर. अशा अनेक खरं देंड्या आहेत, त्यांचे मार्ग ठरलेले आहेत. आणि प्रत्येक जवळपास प्रत्येक गावातून त्याचा एक प्रतिनिधी या दिंडीत आपल्याला बघायला मिळतो. चला नक्की ऐकूया. चला नक्की ऐकवतो. आभार फोनसाठी.
1: धन्यवाद.
0: हॅलो
2: हॅलो
0: हॅलो दिलो मी बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हॅलो दिलो मी बसे गीत कार्यक्रमामध्ये सर्वच साधार सर्वांना.
0: हा गाणं सांगा पटापट, तुमचा आवाज कट होतोय मध्ये.
2: गाणं शोले चित्रपटातील ऐकायचं सर आम्हाला.
0: गाणं कुठलं शोलेचं?
2: हो
0: गाणं कुठलं
2: कुठलं बी ऐकू सर.
0: ओके चालेल, शोलेचं ऐकूया तुमच्या पसंतीनं हे गाणं. धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: दो तीन हो जाती है।
1: हेलो
2: हेलो
1: हेलो, दिलों में बसे गीत कार्यक्रम आपलं स्वागत।
2: नमस्कार संजय दादा।
1: नमस्कार नमस्कार, बोला।
2: नमस्कार संजय दादा, मी सुरेश रामू साबळे बोलतोय।
1: हा साबळे,
2: मुक्काम पासून सामनावार तालुका कागद जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय।
1: कोल्हापूर, हा
2: हा, आपल्याशी संवाद होत असते अधून मधून।
1: होय होय होय, लक्षात, बोला।
2: हा, आणि या कार्यक्रमात मी 2.5 महिन्याने फोन लावलेला आहे।
1: वा, स्वागत आहे।
2: हा, बरोबर 23 एप्रिलला फोन लावला होता।
1: हरकत नाही, स्वागत आहे। आज गाणं कुठलं?
2: आज गाणं बघा, अलका याचिक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे 23 तारखेला।
1: बरोबर,
2: 23 जून 2023ला। तर त्याच निमित्त मला एक गाणं ऐकायचं आहे, राजा हिंदुस्थानी।
1: अच्छा, गाणं कुठलं?
2: गीत आहे, आणि गीत आहे समीर संगीत नजीम श्रवण आहे, आणि गायक आहेत अलका याचिक, उदित नारायण, सुरेश वाडकर, कुमार शानू, स्वप्ना अवस्थी।
1: वा, आलं लक्षात, गाणं परदेशी परदेशी जाना नाही,
2: परदेशी जाना नाही, मुझे छोड़ के ये गीत।
1: नक्की नक्की नक्की।
2: आणि या गीतासाठी माझे काही रसिक मित्र सुद्धा आहेत, कारण तेच मला कॉलचं रेकॉर्डिंग करून पाठवतात मी माझ्या मोबाईलवर।
1: बर बर,
2: तर त्यासाठी माझे मित्र आहेत तो आदित्य राहुल भांबिष्ठे कमनोर, सुधीर श्रीकांत शिरोळकर रांगोळे, प्रकाश सुतार बनाकीवाडी, शशिकांत कांबळे आरग, राजाराम गायकवाड तेरवाड।
1: बरोबर,
2: आणि सुरेश कुत्तेजीवार आहेत घाटेलजी यवतमाळ इथून।
1: वा वा,
2: या सर्वांना, तसेच आमच्या घरात येतात 2 बहिणी आहेत, तो आशा अंकुश गोरे, तो किशोरी दत्ता गोरे, तो अलका दयानंद साळवी, तो मेघा सुभाष सातवेकर, नेहा श्रावणी व पद्मा सुहास जाधव, आणि आमच्या 2 सुनबाई आहेत, तो रेखा सागर साबळे आणि तो रोहिणी भारत साबळे। आणि आमचे जुने खास मित्र म्हणजे मला पूर्वी 5 पत्र लिहून देत होते, पण त्यांच्या आता लुप्त लग्न झालेलं, एक लग्न म्हणून 10 वर्ष झाले, आणि त्याच्यामुळे काय झालं, हे पत्र लिहिणे किंवा ही आकाशवाणी ऐकणे त्याने सोडून दिले।
1: बरोबर आहे। हॅलो हॅलो,
2: त्यांचे नाव सांगत आहे, तो शीतल तानाजी सुतार राधा काना तमनाकवाडा।
1: वा, चला, तुम्ही मला हे आवडलं की नुकतंच लग्न झालं असं सांगून 10 वर्ष झाली हेही त्याला जोडलं, कारण लग्न ही गोष्टच अशी आहे, 10 वर्ष हे अगदी नुकतंच असणं इतकं नक्कीच आहे। चला,
2: नक्कीच झालेलं आहे।
1: छान तुम्ही गाणं निवडलंय, आणि राजा हिंदुस्थानी म्हटलं की आपल्याला आठवण होते कथानकाची जपजप फुल किलेच्या।
2: हो हो, आणि आमिर खान,
1: हा, यात आमिर खान, तिथं शशी कपूर होते,
2: आणि त्यावेळा गाणं खूप गाजलं होतं दादा, ते
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही। म्हणून तुम्ही फक्त गायकांची नावं सांगितली की मी शब्द सांगितले तुम्हाला, इतकं ते आपल्या सगळ्यांना आठवतं गाणं।

0: होय गाणं फेमस आहे होते.
1: आणि जपजप फूल केल्याचं तुम्हाला म्हणतो तसं शशी कपूर नंदा यांचे सगळे अभिनय आपल्याला आजही आठवतात. साधारण तेच कथानक असलेला हा चित्रपट आहे राजा हिंदुस्थानी.
0: होय होय
1: ऐकूया आपण परदेशी परदेशी जाणार नाही.
0: खूपच गाजलो कारण संजय दादा मी आपल्यावरून एक उखाणा जवळलेला आहे.
1: पटापट प्लीज.
0: हा चंदनाच्या झाडीला झाडाला नागिनीचा तिडा.
1: वा
0: चंदनाच्या झाडाला नागिनीचा तिडा आणि संजय दादा यांच्या आवाजातून दिलसे कार्यक्रम ऐकण्यासाठी आमचा जीव होतोय वेडा.
1: चला नक्की ऐकूया.

0: हॅलो.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार. हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, मी हिंगोली जिल्हा कळमदुरी तालुका मोहन सिंग ठाकूर बोलावलो सर.
0: बोला
1: सर. आम्हाला गाणं ऐकायचं होतं.
0: कुठलं गाणं ऐकणार?
1: पाऊली चालती.
0: हॅलो.
1: पंढरीची वाट.
0: अगदी योग्य गाणं योग्य दिवशी तुम्ही सांगत आहात, पण आज आपल्याला हिंदी गाणं ऐकायचंय. आपण हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रम ऐकतो आहोत.
1: असं आहे का? गाणं मग हे टाकून द्या सर. सुरेश वाडकरची आवाज आहे, चांदणीची चित्रपट नामातलं. लगी आज सावन की फिर वो झडी आहे.
0: लगी आज सावन की, बरोबर आहे. तर सावन येऊ घातलाच आहे, आणि खर तर झडी ज्याला आपण म्हणतो सलग पाऊस पडणं
1: संततधार. दाखवायला आम्ही पाऊलवारला हरसाला येत होतो. आम्ही यावर्षी आलो नाही, मात आमची जे हिंगोली मधली जे दिंडी आहे ते पार नाशिक पुणे आळंदीच्या रोडच्या बाजूला ठेवली. आता मधातला मार्ग त्यांना काढून सण्यास चालले. आज पुण्यामध्ये मुक्काम आहे.
0: बरोबर. मुख्यमंत्र्यांनी
1: मार्केट आहे बघा, मोठं त्या कांडा मार्केट मध्ये मुक्काम असते त्यांचा.
0: हो बरोबर आहे. नक्की
1: शेती करतो. माझा व्यवसाय आहे म्हशीचा दूध वगैरे. एक दही माझा दुसराच नंबर म्हणजे दूध. हे दोन वेळ झाला फक्त नंबर लागला माझा.
0: हरकत नाही, नक्की ऐकूया आपण चांदणी चित्रपटाचं तुम्ही निवडलेलं हे गीत.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: हेलो हेलो, दिलों में बसे गीत कार्यक्रम आपका स्वागत है।
1: हाँ नमस्कार सर,
0: नमस्कार,
1: मी तांदूळ बाजार जिल्हा अमरावती वरून संजय कुमार गेडाम बोलतोय सर।
0: बोला गेडामजी,
1: मला एक गीत ऐकायचं होतं।
0: सांगा।
1: गीत आहे गाईड चित्रपटातला आणि गीताशी बोलाय, या कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहा,
0: एस डी वर्मन,
1: दम लेले बड़ी भर। शैलेंद्र यांचं गीत आहे आणि संगीत आहे एस डी वर्मन यांचं।
0: नक्की नक्की,
1: आवाज एस डी वर्मन दिलाय।
0: हो तेच म्हणून म्हटलं, एस डी वर्मनच्याच आवाजातलं गाणं। अनेक गाणी त्यांनी गाऊन संगीत दिलेली आपल्याला खूप चांगला आनंद देऊन जात आहेत।
1: आता चित्रपट सर खूप छान होता, म्हणजे असं भटकलेल्या माणसाला कशा पद्धतीनं त्याच जीवनाचं व्यक्त जातो आणि त्याचं जीवन कसं म्हणजे
0: मार्गी लागत
1: जाण्यासारखं होतं अशा व्यक्तीसाठी।
0: भटकलेल्या माणसाचं जीवन कसं मार्गी लागतं याचं एक चांगलं उदाहरण। त्यासाठी कुणीतरी तुम्हाला साथीदार चांगला भेटायला लागतो, मित्र चांगला भेटायला लागतो,
1: हो
0: तर हे जीवन आपल्याला सहज पुन्हा मार्गावर आणता येतं।
1: हो, माणसाच्या जीवनामध्ये जर 100 लोक आपल्याला वाईट शिकवणारे असले तर त्यातले 10-5 तरी आपल्या बाजूचे असतात, ते चांगले शिकवतात आपल्याला।
0: नक्कीच नक्कीच,
1: काय घेणं ना घेणं आपल्या हाती आहे। काही लोक जो चांगलं शिकवते त्याचा राग करतात, पण तो आत्म्यातून सांगत असते, तो तळमळीनं सांगत असते।

0: तो रागावून चालत असते याला वाटते की तो माझ्यावर कशाला रागवतो, माझ्या व्यक्तिगत विचारावर कसं आहे याला गदान, तो पण तसं काही नसते, तो त्या सांगत असते कारण त्याच्यावर त्याचा जीव असते म्हणून तो सांगत असते.
1: नक्की खरं तर ती
0: चांगल्या लोकांचं ऐकणारे कमी आहेत, वाईट लोकांचं
1: ऐकायला जास्त. खरं ती नियतीची योजना असते तो माणूस आपल्या आयुष्यात येणं.
0: हो
1: चला, खूप मोठी यादी आहे एस डी बर्मन यांनी गायलेल्या गीतांची, त्यापैकी एक छान गाणं तुम्ही निवडलंय. अगदीच नजर टाकायची म्हटलं इथं,
0: खूप लोकांना आवडला हा चित्रपट आणि खूप लोकांनी यापासून खूप काही जीवनात म्हणजे चांगलं करणारे लोक होते, त्यांनी आपलं जीवन सुद्धा बदललं या चित्रपटामुळे.
1: अगदी अगदी खरं बोललात, म्हणजे आराधना चित्रपटाची गीतं असतील, त्याचं टायटल सॉंगच आहे सफल होगी तेरी आराधना, मेरी दुनिया है, मेरी दुनिया है मा, मागच्या आठवड्यातच आपण श्रोत्यांच्याच पसंतीनं त्यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं, वहा कौन है तेरा मुसाफिर, ते पण एक त्यांचं खूप छान गाणं आहे. हा ओ मेरे माझी, ते पण एक छान आहे. खरं खरंच आहे. आणि
0: आपले अशोक कुमार यांच्यावर चित्रित झाले.
1: बरोबर. आणि आताच्या स्थितीला मराठवाड्यासारख्या भागासाठी खूप महत्वाचं गाणं आहे की अल्लाह मेघ दे पाणी दे
0: छाया दे रे तू.
1: खरंच आहे, खूप मोठी यादी आहे त्यांची. आज छान गाणं त्यातलं निवडलंय आपण.
0: आणि पुण्याला तर खूप पाऊस पडत आहे.
1: हो तेच तर, म्हणून मी मराठवाड्यासाठी ही मागणी केली की अल्लाह मेघ दे मेघ दे.
0: एकदम नाव सांगा सर.
1: हो सांगा.
0: माझी बहीण आहे प्रतिभाताई गरडे, माझा भाता आहे कुमार चंद्रक्षित गरडे, माझे आई वडील आहेत साहेबराजी गेडाम आणि मथुराबाई गेडाम, तसेच माझे दोन तीन मित्र आहेत गुणवंत कडू, गौतम रायबोले, सिद्धार्थ गोंडाने, प्रवीण आगोने आणि हिरामंजी शेंडे आहेत ऐकायला.
1: नक्की ऐकूया सगळे मिळून. ऐका, ऐकवतोय गाईड चित्रपटाचं हे गीत.
0: आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.

कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

0: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम. हॅलो दिलो में बसे गीत. हॅलो दिलो में बसे गीत.
1: दिल की बातें.
2: हॅलो दिलो में बसे गीत हा कार्यक्रम आपण आत्ता ऐकला. सादर करते होते संजय भुजबळ. श्रोते हो वेळ लक्षात घ्या, दुपारचा 1 वाजलाय.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज म्हणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
6: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, आता आनंद घेऊया द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमाचा.
0: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.

कार्यक्रमाची सुरुवात करूया अरिजित सिंग यांच्या स्वरातल्या अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीतानं. संगीतकार प्रीतम, चित्रपट आहे राबता.

श्रोतेहो, आता ऐकूया अमित त्रिवेदी यांच्या संगीत नियोजनातलं आणि स्वरातलं जयदीप साहनी यांचं गीत, चित्रपट अंधाधुन.

0: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई फ्री डेमोसाठी संपर्क 98-222-41-255।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: श्रुती शान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं PK या चित्रपटातलं गीत ऐकूया। संगीतकार शांतनू मोइत्रा, शब्द आहेत स्वानंद किरकिरे यांचे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. कार्यक्रमात आता ऐकूया कॉकटेल या चित्रपटासाठी नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांच्या स्वरातलं इर्शाद कामिल यांचं गीत, संगीतकार प्रीतम.

श्रोतेहो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन. मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी. निवेदन आपण ऐकलं. श्रोतेहो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किक या चित्रपटासाठी मीत ब्रोज यांच्या स्वरातलं कुमार यांचं गीत.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
9: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटासाठी सनम पुरी आणि नीती मोहन यांच्या स्वरातलं गीत. शब्द आहेत अन्विता दत्त यांचे. संगीतकार विशाल शेखर.

मोहित चौहान यांच्या स्वरात ऐकूया जब वी मेट या चित्रपटातलं गीत. संगीतकार प्रीतम, शब्द आहेत इरशाद कामिल यांचे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोते हो, सोना मोहापात्रा यांच्या स्वरात आता ऐकूया फुकरे या चित्रपटातलं गीत. संगीतकार राम संपत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंग आणि चिन्मय श्रीपदा यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीतकार शंकर एहसान लॉय.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
2: गजनी या चित्रपटासाठी जावेद अली यांचे स्वर ऐकूया. शब्द आहेत प्रसून जोशी यांचे, संगीतकार ए आर रहमान.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मोहित चौहान यांच्या स्वरात दिल्ली सिक्स या चित्रपटातलं गीत. संगीतकार ए आर रेहमान, शब्द आहेत प्रसून जोशी यांचे.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, पटियाला घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्तानं कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. शब्द आहेत मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीतकार RD बर्मन, चित्रपट कुदरत.

श्रोते हो, गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला. शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीतकार आर डी बर्मन, चित्रपट होता कुदरत.

मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सनम तेरी कसम या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात गुलशन बावरा यांचं गीत. संगीतकार आर डी बर्मन.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. श्रोते हो, यानंतर ठीक 2:15 आपण ऐकणार आहोत दोपहर समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: समाचार हमारी दिल्ली केंद्र से.

0: दवाओं को विनियमित करने के लिए मादक पदार्थ नियमों में संशोधन किया। भारत ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद में युद्ध के दौरान यौन हिंसा की कड़ी निंदा की, इसे युद्ध और आतंकवाद का हथियार बताया। मौसम विभाग ने आज उत्तराखंड में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट जारी किया। फीफा विश्व कप के दूसरे क्वार्टर फाइनल में आज रात स्पेन का मुकाबला बेल्जियम से, और महिला क्रिकेट टेस्ट मैच में भारत आज शाम लंदन के लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड में इंग्लैंड से खेलेगा। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतेहो, दुपारचे 2:30 आणि 12 सेकंद झाले आहेत। आता प्रसारित करत आहोत साध संवाद। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सागरी जीवशास्त्राचे अभ्यासक दीपक आपटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते आहेत विक्रांत मंडपे।
2: श्रोतेहो नमस्कार। साध संवादच्या आजच्या अंकात आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण आमंत्रित केलं आहे सागरी पर्यावरणवादी डॉक्टर दीपक आपटे यांना। सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: सागरी जीवशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं। निसर्गाचा अभ्यास, पर्यावरणविषयक शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे त्यांच्या कामाचं क्षेत्र आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ते संचालक होते 2021 पर्यंत, आणि त्यानंतर सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली, आणि सध्या पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ऍडव्हान्स रिसर्च सेंटरचे ते संचालक आहेत। सर, पहिला प्रश्न, भारताला लाभलेला समुद्र किनारा त्याचं प्रमाण पाहता सर्वसामान्यांच्या मनात सागरी पर्यावरणाविषयी तितकंसं कुतूहल दिसत नाही, किंवा आम्हाला त्याच्याबद्दल गूढ अनाकलनीय असंच वाटत आलेलं आहे। हा सगळा टापू कसा आहे आपला, हा समुद्र किनारा भारताचा, काय सांगाल तुम्ही?
3: सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे समुद्राच्या पाण्याची भीती ही खूप लोकांना असते। त्या भीतीपोटी अनेक जण या क्षेत्रात येत नाहीत। जास्त करून आपली जी माहिती, जी शास्त्रीय माहिती आहे, किंवा आपल्या जनरल लोकांचा जो ऍक्सेस आहे, हा फक्त भरतीओटी एवढा पुरताच राहतो। आता भरतीओटीचा किनारा हा तसा पाहायला गेला तर अंतर फार छोटं आहे, म्हणजे 100-200 मीटर किनाऱ्यापासून 300 मीटर हे एवढंच राहतं। त्याच्या पलीकडे जाऊन जे समुद्राचं विश्व आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, बघायचं असेल, तर त्याकरता तुम्हाला पाण्याखाली जाणं गरजेचं असतं, आणि त्या भीतीपोटी अनेक जण त्याच्यामध्ये जात नाहीत। दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जे स्क्युबा डायव्हिंग आपण ज्याला म्हणतो, जे आता हळूहळू आपल्या देशामध्ये पॉप्युलर व्हायला लागलेलं आहे, तर तशी ती एक्सपेन्सिव्ह हॉबी आहे, म्हणजे प्रत्येकाच्याच बजेटमध्ये ते बसेल असं नाही। तो एक महत्वाचं कारण आहे की फार लोक भरतीओटीच्या पलीकडे जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही। टेलिव्हिजनवरती तुम्हाला आज डिस्कवरी म्हणा, नॅशनल ज्योग्राफी याच्यातनं अनेक चांगले चांगले फिल्म्स त्याच्या माध्यमातून दाखवले जातात, पण ते टीव्हीवर बघणं आणि प्रत्यक्षात बघणं हा फार वेगळा अनुभव आहे, आणि ज्याला शक्य असेल त्यांनी तो आयुष्यात एकदा तरी बघावं। आता हे सगळ्याच ठिकाणी तुम्हाला पाण्याखाली जाऊन गोष्टी दिसतील असं नाही, त्याच्याकरता तुम्हाला किनारे स्वच्छ लागतात, पाणी मुख्य म्हणजे स्वच्छ लागतं। आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने फार ठिकाणं अशी नाही आहेत की जिथे तुम्ही पाण्याच्या खाली जाऊन तुम्हाला खूप सुरेख त्याच्यामधली जैवविविधता बघायला मिळेल। आपल्या इथे मालवणला सगळ्यात जास्त स्क्युबा डायव्हिंग जे आहे ते होतं, याच्या व्यतिरिक्त फार ठिकाणी आपण स्क्युबा डायव्हिंग अजून महाराष्ट्रामध्ये एक्सप्लोअर केलेलं नाही। पण ज्यांना खरोखर त्याच्याबद्दल समजून घ्यायचं असेल, कोरल रिफ्स किंवा त्या पाण्यातली जी जैवविविधता खरोखर पाहायची असेल, तर तुम्हाला लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार आहे, अशा ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जावं आणि ते बघावं, कारण त्याच्यासारखं दुसरं सुरेख रंगीबेरंगी विश्व मला नाही वाटत पृथ्वीवरती आणखीन कुठे आहे।
2: आणि पुन्हा हा समुद्र किनारा भारतात जो पसरलेला विखुरलेला असा समुद्र किनारा आहे, तेव्हा त्याची वैशिष्ट्य पण ठिकठिकाणी वेगळी वेगळी, आपल्याला त्याची भूरूप म्हणूनही काही वेगळं सांगता येतं का?
3: आहे ना, खूप आहेत त्याच्यामध्ये. 11,500 किलोमीटरचा जवळजवळ आपला किनारा आहे. तर तुम्ही गुजरातपासून सुरू केलं तर गुजरातला तुम्ही जर गेलात तर तिथे टायडल अँप्लिट्यूड

0: ज्याला आपण म्हणतो भरती ओटीचं जे अंतर आहे ते गल्फ ऑफ कच्छ सारख्या ठिकाणी किंवा गल्फ ऑफ खंबाटमध्ये गेला तर ते प्रचंड आहे, म्हणजे जवळजवळ दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी समुद्राचं आतमध्ये जातं ओटीला, त्यामुळे तिथे तुम्हाला खूप वेळ समुद्रावरती घालवता येतो ही जैवविविधता बघण्याकरता आणि समजून घेण्याकरता. आता गल्फ ऑफ कच्छ मध्ये आपली कोरल रिफ्स आहेत, नॉर्दर्न मोस्ट जी कोरल रिफ आपल्या इथे भारतात सापडतात ती गल्फ ऑफ कच्छ मध्ये आहेत. गल्फ ऑफ खंबाट मध्ये आला तर तिथे सगळा तो मडफ्लॅटचा एरिया जो येतो तो मॅनग्रूव्ज आणि मडफ्लॅटचा आहे, त्यामुळे गुजरातमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कोरल रिफ मॅनग्रूव्ज आणि मडफ्लॅट्स दिसून येतात, सँड्युन्स दिसून येतात आपल्याला. आता तुम्ही ह्या प्रत्येक किनाऱ्याचं उदाहरणार्थ जर मॅनग्रूव्ह घेतलं तर प्रत्येक किनाऱ्याचं आपलं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक स्टेटचं आपलं वैशिष्ट्य आहे. तर गुजरातमध्ये तुम्ही पाहिलं तर मॅनग्रूव्हची उंची खूप कमी असते कारण तसं तो खूप ड्राय आणि अरिड एरिया आहे. पण जसं तुम्ही साऊथला यायला लागाल महाराष्ट्रात या कोकणामध्ये आलात तर तुम्हाला मॅनग्रूव्हची उंची सडनली एकदम 20-30 मीटर पर्यंत मॅनग्रूव्हची उंच झाडं पाहायला मिळतात. तसंच तुम्ही खाली जाल तर केरळामध्ये तुम्हाला कुठे मॅनग्रूव्ह दिसत नाही. ईस्ट कोस्टला गेलं तर तमिळनाडूमध्ये पुन्हा मॅनग्रूव्ह तुम्हाला चांगलं दिसायला लागतं. ओरिसा वेस्ट बेंगॉलमध्ये तर पूर्ण सुंदरबन आपलं मॅनग्रूव्हचं जंगल आहे. तर ही प्रत्येक किनाऱ्याचं आपलं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक हॅबिटॅटचं एक वैशिष्ट्य आहे. पण प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला एक 5 ते 6 प्रकारच्या चांगल्या हॅबिटॅट आपण ज्याला म्हणतो ते पाहायला मिळतात. मग ते मॅनग्रूव्ज असेल, कोरल रिफ असेल, सँडी शोर्स असतील. सँडी शोर सुद्धा लोक फक्त रिक्रिएशन म्हणून ते वापरतात पण त्याच्यामध्ये वाळूमध्ये दडणारी एवढी सुरेख बायोडायव्हर्सिटी आहे ती जर पाहिजे असेल तर तुम्हाला थोडा वेळ घेऊन कसं आहे वाळूमध्ये बहुतेक सगळे जे दिसतं ते तुम्हाला वाळूच्या खाली साधारणतः 1-6 ते 8 इंचामध्ये ते लपून बसतात प्राणी, प्रिडेशन असतं म्हणून. पण ते ट्रॅक्स अँड साईन्स सोडतात किनाऱ्यावरती, तर ते ट्रॅक्स अँड साईन्स वरून तुम्हाला ओळखता येतं की याच्याखाली खेकडा बसलाय, ते खेकड्याचा कुठला प्रकार बसलाय, कुठला शिंपला असेल, कुठला शंख असेल. तर लहान मुलांकरता स्पेशली तुम्हाला जर इन्क्विझिटिव्हनेस तयार करायचा असेल विद्यार्थ्यांमध्ये तर ट्रॅक्स अँड साईन ही फार सुंदर हॉबी आहे, म्हणजे त्याच्याकरता थोडं पेरेंट्सना स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं गरजेचं असतं. पण कशा प्रकारचे ते क्रॉल मार्क्स सोडतात, शंख चालताना त्याच्या मागे एक असा म्युसलेजचा एक छोटा ट्रॅक सोडतो. आता प्रत्येक शंखाचा आपला एक वेगळा ट्रॅक आहे, प्रत्येक शिंपल्याचा आपला एक ट्रॅक आहे, कारण शिंपला सँड खाली जरी असला तरी त्याचं ब्रीदिंग हे जे आहे ते सरफेस मधनच होतं. त्यामुळे हे जे ट्रॅक्स अँड साईन्स आहेत, आता माझं सगळं हे ज्ञान जे आलं 40 वर्षापासून मी ज्या याच्यात काम करतोय हे सगळं आपल्या कोळी बांधवांकडनं आलं, कारण त्यांना किनाऱ्याची जितकी माहिती आहे तितकी मला नाही वाटत कुठल्या शास्त्रज्ञाला सुद्धा असेल. त्यामुळे त्यांच्या सहवासात जर काही काळ घालवता आला तर त्यांचं समुद्राचं ज्ञान अगाध आहे, म्हणजे ते आपल्यासारख्या शास्त्रीय भाषेत कदाचित सांगू शकणार नाहीत पण त्यांच्यासारखी शास्त्रीय माहिती दुसरा कोणी देऊ शकणार नाही.
1: पारंपरिक ज्ञान महत्वाचं असं आपण जे मानतो त्याचं उदाहरण आहे असं मला
0: प्रश्नच नाही. आणि हे जनरेशनल नॉलेज आहे आणि ते एकदा गेलं की गेलं.
1: खरं तुम्ही कसे वळला त्या अभ्यासाकडे
0: ते सांगावं की नाही यांना फार माहिती नाही, पण तरी एनिवे मी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघतो. मी लहानपणापासून मला समुद्राची आवड होती कारण माझ्या काकांचं घर सासवण्याला समुद्रावरती होतं, त्यामुळे प्रत्येक वेकेशनला दिवाळी असेल समर वेकेशनला मी जायचो समुद्रावरती. समुद्राकडे शैक्षणिक दृष्ट्या मी असं सिरियसली सुरुवातीला कधी पाहिलं नव्हतं, ते एक छंद होता आणि तो छंद जवळजवळ मी 10वी 11वी पर्यंत तो जोपासला. शंख शिंपले गोळा करणं, त्यांच्या नोट्स तयार करणं आणि आपल्या कोळी बांधवांच्याबरोबर फिरून जे काही नॉलेज जमा करता येईल ते करणं हा छंद होता, तो मी करत राहिलो. 12वीमध्ये मी नापास झालो आणि 1 नाही 2 वर्ष नापास झालो. म्हणतात ना की समटाईम फेल्युअर इज नेसेसरी टू अचीव समथिंग इन लाईफ, तर त्या नापास झालेल्या कालावधीमध्ये मला करायचंय काय याचा मार्ग सापडला. त्यामुळे मी बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर जे माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात त्यांना सांगतो की नापास होणं काही वाईट नाही आणि आयुष्यात कधी नापास व्हायचं हा चॉईस सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे की आयुष्याच्या 95 वर्षी तुम्ही नापास होणार का सुरुवातीला नापासून त्यातनं धडा घेऊन पुढे तुम्ही त्यातनं स्वतःचा मार्ग हे करणार, तर ऑलवेज प्रिफर फर्स्ट पार्ट. तर त्यातनं मला एक लक्षात आलं हे सगळं बघताना की मला नक्की आवडतं काय, कारण आपली शाळा जी आहे ती जी काय सरदोपट आहे ते हेच 10 विषय शिकायचे, 6 विषय शिकायचे, 90% नाही मिळाले
1: आणि
0: विषय संपला. तर बाबा मला फिजिक्स आवडत नाही, मॅथमॅटिक्स आवडत नाही, केमिस्ट्री आवडत नाही, मग मला घरच्यांच्या तुला आवडतं काय, ते म्हटले मला समुद्रावर फिरायला आवडतं. आता समुद्रावर फिरायला आवडणं आणि त्यातनं करिअर करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मग तेव्हा जेव्हा हे सगळं उलथापालथ आयुष्यात होतं ती एक तो सोशल स्टिग्मा असतो.

0: सोसायटी सुद्धा तुमच्याकडे एक नापास विद्यार्थी म्हणून बघतात, तर ते करण्यातनं मला थोडा असा तो एकांत मिळाला. आणि हे जे आतापर्यंत मी अमॅच्युअर किंवा हॉबी म्हणून करत होतो, तर त्यावेळी मला फलटणच्या कॉलेजमध्ये जेव्हा मी 12वी इव्हेंच्युअली पास होऊन ग्रॅज्युएशनला फलटणला गेलो मुधोजी कॉलेजला, त्यावेळी आमचे एक शिक्षक होते, ते म्हणाले की अरे तू हा विषय जो तुला एवढी आवड आहे तर हेच का नाही तू पुढे परस्यू करत, पुढे मार्ग कसे निघतील ते आपण बघू, ते काळ ठरवेल, ते काय आतापासून आपण ठरवू शकत नाही. माझी या क्षेत्रातली एंट्री ही तिथनं झाली. जेव्हा मी 12वी नंतर ग्रॅज्युएशन फलटणला केलं, मग मास्टर्स करताना मला असं लक्षात आलं की बाबा हे पेपर लिहिणं 3 तास आणि इट इज नॉट कप ऑफ माय टी, कारण मला अकॅडमिकली तसा फारसा कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. पुढे मी अकॅडमिशियन झालो तो भाग वेगळा, पण सुरुवातीचा काळ हा असा सगळा असा होता. मग त्यावेळी मला मुंबईमध्ये माझ्या ज्या गाईड होत्या त्या आता नाही आहेत, मिसेस राव म्हणून, त्यांनी सांगितलं अरे मग तू एमएससी बाय रिसर्च कर, तुला जर संशोधनाचं आवड आहे आणि तुला किनाऱ्यावर फिरायला आवडतं, तुला स्वतःचे हे जे आहे इन्क्विझिटिव्हनेस ते तुला पेपरमध्ये नाही मिळणार. मग मी एमएससी बाय रिसर्च केला आणि एमएससी बाय रिसर्चमध्ये मला खऱ्या अर्थाने मला एक ते डायरेक्शन मिळालं की याच्यामध्ये एक लक्षात आलं की त्यावेळी म्हणजे मी 86-87 जेव्हा हे करत होतो त्यावेळी की या क्षेत्राकडे येणारे फार थोडे लोक होते. म्हणजे मरीन रिसर्च म्हणून करणारे माझ्या वेळेला माझ्या तरी माहितीत कोणी नव्हतं. तर त्यामुळे काही संध्या ज्या मला मिळत गेल्या त्या बाय डिफॉल्ट मिळत गेल्या, अरे दुसरा कोणी हा एकच आहे. म्हणजे मला डीओडीची फेलोशिप मिळाली इकडे असताना ज्याला मी अप्लाय केलं होतं, त्यावेळी माझ्यावर इंटरव्ह्यूला दुसरं कोणीच नव्हतं, मी एकच जण होतो ज्याला थोडंफार मरीन मधलं माहिती होतं. तो जेव्हा तुम्ही अशी एक वाट निवडता की जी वाट फार कॉमन नाही, त्या वाटेवरती फार तुम्हाला वाट सुरू भेटत नाही, तर तिथे यश तुम्हाला नक्की असतं. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला मग ती एकदा वाट पकडली त्याच्यात जीवातून तुम्हाला काम करायला लागतं. मग एकदा बीएससी झाल्यानंतर जेव्हा मास्टर एमएससी बाय रिसर्च केलं, त्याच्यानंतर माझी पहिली पीएचडी रुईयामध्ये होती, त्याच्यानंतर मी युएसएला एक मास्टर्स केलं, त्याच्यानंतर मी बँकॉक केआयटीमध्ये दुसरं मास्टर्स केलं, त्याच्यानंतर पुढची पीएचडी मी गोगटे जोगळेकर कॉलेजमधून केली. तो मार्ग मिळाला आणि एकदा तुम्हाला तुमचा आवडीचा मार्ग मिळाला की मग ते तुम्हाला कोणी फारसं थांबवू शकत नाही. तर तो प्रवास असं मला वाटतं वेन आय लुक बॅक की फेल्युअर वॉज अ ब्लेसिंग फॉर मी.
1: आणि धीर धरणं ती वाट सापडेपर्यंत हेही महत्वाचं आहे.
0: धीर धरणं गरजेचं असतं,
1: घरच्यांचा
0: सपोर्ट कुठे ना कुठेतरी गरजेचा असतो. तर त्या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात होत गेल्या. शिक्षकांचा सहभाग फार महत्वाचा असतो. कोणीतरी एक तुम्हाला असा तुम्हाला एक म्हणतात ना एक आयकॉन लागतो समोर की हु विल यु नो काइंड ऑफ ड्राईव्ह यू टुवर्ड्स व्हॉट यू इंटेंड टू डू. तर ते माझ्या यु नो करिअरमध्ये होत गेलं, मला तशा संध्या मिळत गेल्या. 93 साली बीएनएचएसला मी जॉईन झालो, तेव्हा जे सी डॅनियल म्हणून आमचे ऑनरी सेक्रेटरी होते, त्यांना माझं शेल्सचं कलेक्शन खूप आवडलं. म्हणजे माझं पहिलं पुस्तक जे मी लिहिलं ते मी वयाच्या 24 वर्षी लिहिलं,
1: त्यांनीच प्रकाशित पण केलं. बीएनएचएस
0: जे सी डॅनियलने माझा इंटरव्ह्यू घेतला ऍक्च्युली, आणि पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट नाही झालो, दुसरे कोणी कॅन्डिडेट कदाचित माझ्यापेक्षा चांगले तिथे मिळाले असतील. पण इंटरव्ह्यूच्या वेळेला मला डॅनियलने सांगितलं होतं की बाकी तुझं सिलेक्शन होईल की नाही माहित नाही, ते कमिटी ठरवेल, पण हे तुझं पुस्तक आम्ही पब्लिश करू कारण चांगलं काम आहे. तर जो छंद म्हणून मी जोपासत आलो होतो त्याचं परिवर्तन पुढे त्या पुस्तकामध्ये झालं. तर म्हणून म्हटलं की तर ते होत राहतं, मार्गक्रमण होता होता नवीन रस्ते उघडतात.
1: 6-7 पुस्तकं लिहिली
0: पुढे लिहिली, कारण पुढे मग मी अकॅडमिक्स आणि रिसर्चमध्ये फुल टाईम होतो. बीएनएचएस मला तशा संध्या त्याच्या संस्थेमध्ये मिळाल्या. बीएनएचएस अख्खा मरीन प्रोग्राम मी सुरू केला तिथे डेप्युटी डायरेक्टर असताना, आणि त्यावेळी आमची अंदमान निकोबार लक्षद्वीप गुजरात महाराष्ट्र ओरिसा या ठिकाणी फील्ड स्टेशन माझे प्रोजेक्ट चालू होते अनेक त्याच्यामध्ये. तर तिथे मग मला एकदा तुम्ही त्या पोस्टला गेलात तर तुम्हाला त्या विषयाबद्दल अपडेटही असायला लागतं.
1: हे प्रोजेक्ट साधारण कुठल्या विषयातले होते? म्हणजे
0: हे सगळे मरीन अँड कोस्टल मधले होते,
1: पण त्यातला विषय
0: अनेक होते त्याच्यामध्ये. एक तर प्रोजेक्ट माझा टॅक्सॉनॉमीचा जो होता, टॅक्सॉनॉमी म्हणजे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट टॅक्सॉनॉमी मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्टचा, खूप सुरेख उपक्रम चालू होता तेव्हा, अजूनही तो चालू आहे. आता त्याच्या थीम बदलले, त्यावेळी तो मोलिस्काची थीम होती जो मला आवडीचा विषय होता. त्याच्यानंतर देव शिंपला म्हणून जो एक प्रकार आहे जो लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारमध्ये फक्त मिळतो, बायवालचा प्रकार आहे, मृदुकाय प्राण्यांमध्येच तो येतो, पण फार वैशिष्ट्यपूर्ण तो प्राणी आहे. म्हणजे त्या शिंपल्याचं आयुष्य जवळजवळ 100-200 वर्षापर्यंतच आयुष्य आहे, म्हणजे आपल्यापेक्षा सुद्धा जास्त लाईफ स्पॅन त्याचा आहे. आणि तो फिक्स्ड एका जागी, तो शिंपला हलत नाही, त्यांनी एका

0: जागी स्वतःला अँकर करून घेतलेला असतो, तो 100-150-200 वर्ष त्याच जागी राहिलेला असतो.
1: पण पाण्याखाली का?
0: पाण्याखाली असतो तो. तो साधारणतः 10 मीटरच्या पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळतो. शॅलो एरिया ते मिळतं आपल्याला नाही असं नाही, पण 10-20 मध्ये ते बेस्ट तुम्हाला पाहायला मिळतं. आणि फार इंटरेस्टिंग अॅनिमल आहे म्हणजे एंडोफॅगस आपण ज्याला म्हणतो, की बाहेर कुठलंही जरी अन्नस्त्रोत्र अव्हेलेबल त्याला नसेल तर त्याची जे त्याच्या शरीरामध्ये एक वनस्पती वाढते, ती वनस्पती खाऊन त्याचं ग्रोथ होते. झूज अँथिली म्हणून आपण ज्याला म्हणतो ते, तर त्याचे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यामुळे तो अतिशय आपण त्याला कोरल रिफ मधला इंडिकेटर स्पीसीज जो म्हणतो त्याला देव शिंपला म्हणून म्हणतो. मला त्या प्राण्याचं फॅसिनेशन फार पूर्वीपासून होतं. म्हणजे मी लक्षद्वीपला पहिल्यांदा गेलो जेव्हा मी 10वी पास झालो, त्या आईबाबांनी काहीतरी गिफ्ट द्यायचं काहीतरी, आता तुला सुट्टीत काय करायचं, म्हटलं मला लक्षद्वीपला जायचं आहे. तेव्हा मी पहिल्यांदा तो पाहिला होता आणि त्याचा आकार तुम्ही जर बघाल तर छोटा जो आहे त्यातला जो प्रकार तो साधारणतः 4-5 इंचाचा आहे, पण त्यातले 2 जे प्रकार आहेत ते जवळजवळ 1-1.5 मीटर पर्यंत वाढतात.
1: अच्छा.
0: तो प्रचंड मोठे ते शिंपले होतात. आणि जेव्हा मी सुरुवातीला गेलो तेव्हा मला ते फिशरमन म्हणजे अगेन पुन्हा फिशरमन कम बॅक टू फिशरमन की हे नॅव्हिगेशन करताना लक्षद्वीप मधले ॲटॉल्स आहेत अतिशय शॅलो ह्याच्यामध्ये आणि हे एवढे त्यांचं आयुष्य आहे की जनरेशनली ते तिथेच आहेत. ते क्लॅम्प पाहून ते नॅव्हिगेशन त्यावेळी करायचे त्या ह्याच्यामध्ये की हा क्लॅम्प त्या लोकेशन काय आहे तो माझा नॅव्हिगेशन चॅनल तिथनं आहे तो. तर तेव्हा मी त्या शिंपल्याच्या प्रेमात पडलो. अफाट प्रकार आहे तो. देव शिंपला आयुष्यात एकदा तरी बघावा. नामशेष होण्याच्या मार्गावरचा ते स्पीसीज आहेत दुर्दैवाने. तर माझी PhD जी होती गोपटे जोगळकर कॉलेजमध्ये मी जी केली ती त्या विषयावरती, त्यावेळी मी 10 वर्ष लक्षद्वीपमध्ये राहिला होतो.
1: अच्छा.
0: हा म्हणजे 2003-2013 मी लक्षद्वीपमध्ये फुल टाईम फिल्ड स्टेशन तिकडनंच चालवायचो. त्याच्याकरता मला ते वेटलीचं जे ग्रीन ऑस्कर मिळालं ते त्या कामाकरता मला तिथल्या मिळालं. तर ज्याला खरोखर काही समुद्रात करायचं आहे आणि ज्याला पॅशन आहे त्याला समुद्रासारखा अथांग दुसरा अथांग परिसंस्था नाही. तुम्ही जिथे पाय ठेवाल तिथे तुम्हाला काहीतरी करता येईल एवढं ते विश्व अफाट आहे.
1: आणि पॅशन पाहिजे. अनएक्सप्लोअर्ड म्हणावं.
0: अनएक्सप्लोअर्ड आहे बहुतेक. हे अनएक्सप्लोअर्डच आहे म्हणजे आपली जी नॉलेज बेस जो आहे तो अतिशय शॅलो भरती ओटीच्या काळातला एवढाच आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला फार काही माहिती नाही. तर ज्याला पॅशन आहे तर मला वाटतं की त्यांनी थोडी रिस्क घ्यायची जर कपॅसिटी असेल, की सगळ्यांनाच यश येईल असं नाही, पण जे काय तुम्ही 10-15 वर्ष कराल त्यातनं जो अनुभव येईल तो तुमच्या आयुष्याला तुम्हाला सुखी ठेवण्याकरता भरपूर आहे. सो व्हेन आय लुक बॅक की या क्षेत्रामध्ये पैसे काय आम्हाला फार मिळाले नाहीत, कारण एनजीओ मध्ये काम केलं, पगार काय फार नव्हते, प्रवास भरपूर करायला मिळाला जगभर, की जे आज मला पैसे देऊन फिरायला लागलं असतं ते मला पैसे न देता 50-पेक्षा जास्त देश मला पाहायला मिळाले. पण खऱ्या अर्थाने आम्ही जे कमावलं 40 वर्षांमध्ये की इट्स अ पीस ऑफ माइंड, की जे करायचं होतं ते करायला मिळालं. हॅपीनेस इज यु नो ऑल अबाउट ऍट द एंड ऑफ द डे अँड आय एम हॅपी अबाउट इट.
1: भारतातली समुद्राखालची जी जैवविविधता आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत?
0: खूप आहे. त्याच्यामध्ये कसं आहे ना, डायव्हर्सिटी जसं म्हटलं तसं प्रत्येक हॅबिटॅटची आपली एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. जसं आता तुम्ही प्रवाळयुक्त किनारे म्हणाल, जे कोरल रीफ आपण ज्याला म्हणतो, आता महाराष्ट्रात ते काय फार नाही आहेत, आपल्याला मालवण मध्ये थोडंफार प्रवाळ मिळतं, पण त्याची डायव्हर्सिटी ही फार वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या लेवलची आहे. जे कोरल रीफ जसं आपण रेन फॉरेस्ट म्हणतो, रेन फॉरेस्ट आर न्यूट्रिएंट डेफिशियंट इकोसिस्टम, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट सॉइलमध्ये कमी असल्यामुळे त्याला एवढी डायव्हर्सिटी येते, कारण त्यांना ते न्यूट्रिएंट्स वेगवेगळ्या मार्गातून जनरेट करायला लागतात. कोरल रीफ्स आर ऑल्सो अंडर वॉटर रेन फॉरेस्ट, न्यूट्रिएंट डेफिशियंट सिस्टम आहे आणि ते न्यूट्रिएंट डेफिशियंट असल्यामुळे तिथे एफिशियन्सी इज बेस्ट. म्हणजे तुम्हाला एक तिथे पडलेला वेस्ट जो असेल ऑर्गॅनिक इट विल बी रिसायकल्ड इफेक्टिव्हली, कारण त्यांना न्यूट्रिएंट हवे असतात. सो तुम्ही जर चांगल्या कोरल रीफच्या एरियामध्ये गेला, आपण आज म्हणतो आपण समुद्र काकड्या ज्या आहेत सी कुकुंबर का त्यांना बॅन केला, कारण सी कुकुंबर जर कोरल रीफमधून नष्ट झाले तर कोरल रीफही नष्ट होणार, कारण सी कुकुंबर हे फक्त सँड खात नाहीत, म्हणजे ते हे करत नाही, त्यातनं येणारा जे डेड अँड डिकेंग मॅटर आहे ते इफेक्टिव्हली डायजेस्ट करून त्यातनं नायट्रोजन रिलीज करतात. दॅट नायट्रोजन फ्युएल फूड सोर्स. त्यामुळे हे सगळे हार्बिओरी आहेत जे पिरामिडच्या खाली आहेत, मग ते सी कुकुंबर असतील, सी अर्चिन असतील, यांचं फार मोठं योगदान कोरल रीफमध्ये आहे. आता हे सी कुकुंबर तुम्हाला मॅनग्रोव्हमध्ये नाही पाहायला मिळणार, कारण मॅनग्रोव्हमध्ये त्यांचा तसा रोल आहे. मॅनग्रोव्हमध्ये एक वेगळी

0: परिसंस्था त्याच्यामध्ये आहे. तर प्रत्येक परिसंस्थेचं आपलं एक वैशिष्ट्य आहे, मग ते मॅनग्रूव्ज असतील, मग तुम्हाला कोरल रिफ किंवा प्रवाळयुक्त किनारे असतील, रॉकी शोर्स असतील. रॉकी शोर्स मध्ये तुम्ही पाहिलं तर त्याच्यासुद्धा असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही रॉकी शोर्स उदाहरणार्थ तुम्ही ओख्याला गेलात गुजरातला, तर तिथे पॉलिकिट्स म्हणजे आपल्या अर्थवर्मच्या जातीचे जे कृमी असतात त्यांनी तयार केलेलं रॉकी रिफ पाहायला मिळतं. तसं तुम्ही जर खाली आलात महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऑयस्टर्स किंवा पर्ना जे आपण खातो ते ग्रीन म्युसेल्स त्याचे बेड्स आपल्याला पाहायला मिळतात. गोव्यामध्ये गेलात तर विंडो पॅन ऑयस्टर्सचे तुम्हाला बेड्स पाहायला मिळतात. सो प्रत्येक किनाऱ्याचं आपलं एक वैशिष्ट्य आहे आणि ते कम्पॅरिझन नाही करतायत, कारण ते त्या त्या परिसंस्थेशी काळानुसार तयार झालेल्या घटक आहेत. ते
1: शतकानुशतक लागलेले आहेत आणि हे तयार होण्यासाठी
0: मिलियन्स ऑफ इयर्स, नॉट इवन थाउजंड्स ऑफ इयर्स. त्यामुळे ते समजून घ्यायला तुम्हाला किनारा पालथा घातलाच पाहिजे. एका ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याची जैवविविधता समजणार नाही. प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक हॅबिटॅटमध्ये ऍज अ मरीन एन्थुझियास्ट तुम्हाला जायला पाहिजे, ते बघून त्यातलं समजून घ्यायला पाहिजे.
1: मानव निसर्ग संघर्षाचं समुद्राच्या संदर्भातलं रूप काय आपल्याला सांगता येईल?
0: अनेक प्रकार आहेत त्यातले. जसं आपल्या इथे वाघ असेल, बिबळे असतील किंवा हार्बिवर असतील जनरल, यांचा एक कॉन्फ्लिक्टचा एक वेगळा प्रकार आहे. समुद्रामध्ये तशा दृष्टीने कॉन्फ्लिक्ट खूप मोठा असा वेगळ्या प्रकारचा कॉन्फ्लिक्ट आहे, पण या प्रकारचा कॉन्फ्लिक्ट त्या मनाने कमी आहे. याच्यात आपल्याला सॉल्ट वॉटर क्रोकोडाईलचा कॉन्फ्लिक्ट आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतो ओरिसा आणि अंदमान निकोबारमध्ये, कारण आपल्याला वेस्टकोस्टला सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल मिळत नाही, त्यामुळे वेस्टकोस्टला तो कॉन्फ्लिक्ट नाही. ईस्ट कोस्टला सुद्धा ते बहुतेक सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल सगळं आपल्या ओरिसा आणि अंदमान निकोबार वेस्ट बेंगॉल त्या याच्यामध्ये असल्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट तिथे आहे. त्याच्यामध्ये काही फेटॅलिटीज आहेत, पण लार्ज अॅनिमल्समुळे होणारा कॉन्फ्लिक्ट हा भारतामध्ये त्या मानाने कमी आहे. आता शार्क बाईट्सचे खूप प्रकार ऑस्ट्रेलिया किंवा त्या भागामध्ये किंवा इकडे टेम्परेट त्याच्यामध्ये होतात. भारतामध्ये शार्क बाईट्सचं असं कधी ऐकलेल्या केसेस असले ते एखाद दुसरे असेल, पण कधी फारसं ऐकलेलं नाही. तर हा जो लार्ज अॅनिमल रिलेटेड कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्या कोस्टल एरियामध्ये भारतामध्ये तसा कमी आहे, पण आपल्यामुळे वेगळ्या पद्धतीचा कॉन्फ्लिक्ट आहे. म्हणजे सी टेम्परेचर जो आपण आहे ज्याच्याबद्दल आता सध्या खूप चर्चा केली जाते की समुद्राचं जे टेम्परेचर आहे ते हळूहळू दरवर्षी वाढतंय. हवामान बदलाचा परिणाम म्हणून असेल किंवा एक लार्जर कसं आहे की ह्या सगळ्याच गोष्टी आपण हवामान बदलाशी लिंक करणं तसं योग्य ठरणं नाही, कारण नेचर इज डायनॅमिक. नेचर हे बदलत राहतं, रोज वेगळं नेचर असतं. ते डायनॅमिक आहे, म्हणूनच आज एवढी तुम्हाला जैवविविधता त्याच्यामध्ये मिळते. त्यामुळे मनुष्य नसतं तर काय झालं असतं? काही झालं नसतं. निसर्गाचं चक्र तेव्हाही चालू राहिलं होतं, आजही चालू आहे आणि आपल्यानंतरही चालू राहील. आणि क्लायमेट चेंज बद्दल आपण जे म्हणतो की तुम्ही जर गेले पाच, हा सहावा एक्सटेन्शन इव्हेंट जो चालू आहे तो, पण आधीचे पाच जर पाहिले तर त्यातले तीन एक्सटेन्शन इव्हेंट हे क्लायमेट चेंजमुळे झाले. आता याच्यामध्ये लोक डिबेट करतात की ते झाले त्याला एक मिलियन वर्ष लागली, आता जे होत आहेत ते काही हजार वर्ष होतील. हा प्रत्येकाचा बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि कॉन्टेक्स्ट आहे. त्याच्यामागचं मूळ हे आहे की हाऊ नेचर इज रिस्पॉन्डिंग टू दिस क्लायमेट. इथे ह्युमन डायमेन्शनमुळे आपल्याला तो इश्यू जाणवतो. नेचर सायकल जर तुम्ही पाहिली त्याच्यामध्ये तर नेचर इज सिम्पली रिस्पॉन्डिंग टू द चेंज बिकॉज इट्स अ डायनामिक सिस्टम. इट विल चेंज. इफ सी गेट्स वॉर्मर, आता ज्यांना गरम पाणी आवडत नाही ते तिथनं निघून जातील, ज्यांना गरम पाणी आवडतं ते आतमध्ये येतील. सो युअर फिश इज नॉट गोइंग टू डिसअपियर, फिश इज गोइंग टू ओनली गेट डिस्प्लेस्ड बाय स्पीसीज विच लाईक टेम्परेचर विच डज नॉट लाईक टेम्परेचर.
1: हा कॉन्टेक्स्ट
0: नष्ट काही प्रमाणात, अति तुम्ही त्याचं फिशिंग केलं तर ते नष्ट होतील त्याच्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे ह्युमन फुटप्रिंट एक्सटिंक्शनवरती आहेच, त्याच्याबद्दल काय दुमत नाहीये, पण ही जी प्रोसेस आहे ही अतिशय डायनॅमिक आहे. मग आता एखादा स्पीसीज तुमचा क्लायमेट चेंजमुळे नाहीसा झाला का, ओव्हर हार्वेस्टिंग मध्ये नाहीसा झाला, कॉर दॅट फिश हॅज सिम्पली मूव्ड टू सम अदर प्लेस. म्हणजे तुम्ही हे ट्रेडिशनल नॉलेज डॉक्युमेंट का करायचं मी म्हणतोय हे आपल्या कोळी बांधवांकडनं, ते ह्याच्याकरता. कारण 40 वर्षापूर्वी त्यांचे फिशिंग ग्राउंड ठरलेले होते, वर्षानुवर्ष पारंपरिक ते करत होते. आता हे फिशिंग ग्राउंड सुद्धा बदलतात आणि त्याला थोड्याफार प्रमाणात ओव्हर हार्वेस्टिंग जबाबदार आहे, थोड्याफार प्रमाणात समुद्रात होणारे बदल जबाबदार आहे, कारण स्टॅटिक नाही आहे ना ही सिस्टम, ही बदलतच राहणार. तर ह्याच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट मुख्यत्वे करून होतोय तो हा एक कॉन्फ्लिक्ट होतोय की आपल्याला जे पूर्वी कमर्शियली इम्पॉर्टंट फिशेस नव्हते ते अचानक जाळ्यामध्ये भरपूर यायला लागले. आपल्याला त्याची युटिलिटी नव्हती. आता गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यावरचाही विकल्प

0: आपल्या कोळी बांधवांनी शोधून काढला, त्यांना त्याच्याकरता वेगळं त्यांनी आता मॅन्युअर करता ते फिश वापरले जातात किंवा अनेक प्रकारे ते कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वापरले जातात. आता त्याचा यूज हळूहळू लोकांना समजायला लागलेला आहे. पण हा जो मधला जो फेज होता की जिथे सडनली तुमच्याकडे रिव्हन फिशेस भरपूर यायला लागले, सडनली तुमच्या याच्यामध्ये ते पफर फिशेस यायला लागले आणि कमर्शियल फिशेस निघून गेले, आता ही जी डायनॅमिक नेचर जे आहे हे बदलत राहतं. म्हणजे आज जी परिस्थिती आहे ती पुढची 5 वर्ष तशीच राहील याची काही खात्री नाही.
1: आणि जमिनीपेक्षा समुद्रात हा बदल
0: जास्त असतो, प्रोनाऊन्स असतो. कारण कसं आहे की जमिनीवरती जे होतं त्याचा सगळ्याचा उगम जो आहे समुद्रात आहे. म्हणजे जमिनीवरचं आपल्या इथे सगळं निसर्ग चक्र जे आहे, मग पावसापासून सगळं ते जे निघतं ते समुद्रातूनच निघतं. ही गोष्ट आपल्याला समजून घेतला पाहिजे की समुद्राचं टेम्परेचर बदलणं, म्हणजे समुद्राचा व्हॉल्यूम काय आहे, त्या व्हॉल्यूम पाण्याचं टेम्परेचर हे 2 किंवा 3 डिग्रीनी वाढणं म्हणजे किती कॅटॅस्ट्रॉफिक चेंजेस त्या याच्यामध्ये होत असतील की ते सामान्य माणसाच्या आकलना पलीकडचा हा विषय. पण याच्यामध्ये होतंय काय की गेल्या 3 ते 40 वर्षांमध्ये पूर्वी आपल्या इथे जेलीफिश एवढे मिळायचे नाहीत. आज तुम्ही जर केरळमध्ये गेलात, कर्नाटकामध्ये गेलात, तमिळनाडूमध्ये गेलात, थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रामध्ये, आणि कोळी बांधवांना जर विचारलं तर अर्धी अधिक जाळी त्यांची जेलीफिशने भरलेली असतात, ज्याची आज व्हॅल्यू काहीच नाही. कारण इट जस्ट अनदर वन स्मॉल अॅनिमल फ्रॉम द सी. पण झालं काय, जेलीफिशेस लाईक वॉर्म वॉटर. आणि गेल्या 3-4 दशकांमध्ये समुद्राखाली आपण केलेली जी स्ट्रक्चर्स आहेत, मग ती पोर्ट्स असतील, हार्बर असतील, केबल्स असतील, तर जेलीफिशचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचा ज्युवेनाइल असतो, जे त्याचं जे पिल्लू पहिलं जन्माला येतं ते इट रिक्वायर हार्ड सबस्ट्रेट टू अँकर. ते पहिले काही महिने ते एका हार्ड सबस्ट्रेट वरती ते स्वतःला अँकर करतात आणि तिथे मग ते थोडंफार फीडिंग करून वाढ झाली की मग ते फ्री फॉर्म पेलॅजिक फॉर्म मध्ये येतात. आता पूर्वीच्या काळी ही स्ट्रक्चर फार कमी होती. आज त्यांना आर्टिफिशियल स्ट्रक्चर समुद्राखाली खूप आहे, त्यामुळे त्यांना अँकर करण्याकरता खूप मोठा सबस्ट्रेट गेला आपण 40 वर्षात अनावधानाने तयार केला. आणि वाढणारं टेम्परेचर, बरं जेलीफिशला प्रेडेटर तसं बघायला गेलं तर कोण नाही, कारण तो पॉयझनस तसं बघायला गेलं तर आहे, त्यामुळे त्याला प्रेडेटर फार नाही. त्याला प्रिडेटर म्हणजे आपलं लेदरबॅक टर्टल असेल किंवा हॉक्सबिल टर्टल सारखे कासवांचे 1-2 प्रकार, तेवढेच त्याचे प्रिडेटर. त्यामुळे तुमचं एका बाजूला प्रिडेटर कमी झालंय, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांना आर्टिफिशियल सबस्ट्रेट भरपूर तयार झाले, तिसऱ्या बाजूला वाढणारं टेम्परेचर आहे. सो इट्स अ परफेक्ट कॉम्बिनेशन फॉर अ स्पीसीज विच इज नॉट अ निश स्पेशलिस्ट स्पीसीज. त्यामुळे त्यांचं प्रोलिफरेशन प्रचंड प्रमाणात झालं. हा कॉन्फ्लिक्ट आज आपल्याला दिसत नाहीये, पण हा कोळी बांधवांना विचारा किती त्यांचं नुकसान त्या सीझनमध्ये जेव्हा त्यांच्या ब्लूम्स येतात तेव्हा त्यांची जाळी तुटतील एवढ्या वजनाचे जेलीफिश त्यांच्या जाळ्यांमध्ये लागतात. काही काही तुम्ही जर त्यांचे फोटो पाहिले स्पेशली केरळातनं जे येत आहेत ते केरळ कर्नाटक, आता हे जे इमर्जिंग कॉन्फ्लिक्ट आहे हे कुठेतरी आपल्याला पुढे त्रासदायक ठरतील. आणि दुर्दैवाने आज त्याच्यावर फारसा काही आपल्याकडे विकल्प नाहीये.
1: म्हणजे आमच्यासाठी फक्त समुद्राची पातळी वाढेल आणि शहरं त्याच्याखाली जातील एवढं हे दिसणारं हिमनगाचं टोक आहे असं आपण म्हणूया का?
0: हा, कारण हे कसं आहे की हे आपल्याला मेजर इश्यू का दिसतात, कारण याच्यामध्ये सगळ्यात मेजर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज आहे. जिथे पैशाचं डॅमेज आहे तिथे आपण लक्ष देतो
1: तरच समजतं,
0: ते समजतं. पण हे जे कॉन्फ्लिक्ट आहेत इव्हेंच्युअली दे विल लीड टू लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन इन टाइम टू कम. कारण कसं आहे, कोस्ट इज चेंजिंग इज बाउंड्री. सी लेवल राईज हे सत्य आहे, लोक त्याला ऍक्सेप्ट करू देत न करू देत. कोकणात गेला तर तुम्हाला गावागावातनं किनाऱ्याचे लोक सांगतील की जमिनी खाऱ्या कशा होत आहेत, जमिनीवरती मॅनग्रुव्ह कसं होतंय. मॅनग्रुव्ह इन्व्हेजन सगळ्यात मोठा होऊ घातलेला कॉन्फ्लिक्ट आहे महाराष्ट्रामध्ये. एका बाजूने आपण किनाऱ्याकडे आपल्याला जास्त आपण चाललेलो आहे, त्याच्यामध्ये काही रिक्रिएशनल असेल, काही स्वार्थ असेल, जे काही असेल ते, आणि समुद्र आपल्याकडे येतोय, जे दोन्ही बाजूनी इट्स अ डिझास्टर. त्यामुळे आपण त्या इन्स्ट्रुमेंटकडे इम्पेडिमेंट म्हणून न बघता की हाऊ अँड इट मेक्स सेन्स की आज मला जर तिथे बिझनेस टाकायचा आहे तर काय गॅरंटी आहे की 20 वर्षांत तो बिझनेस पाण्यामध्ये नसेल. तो इज माय बिझनेस आउटलुक ओनली फॉर 20 इयर्स or is my interest in business for next 100 years? 100 years the coast will be very different. The climate reality kade apan jar dolyavarti patti bandhun fakt te ek ceremonial mhanun shabd vaprat asu ki ami climate change karta he karto te karto, that's not going to solve a problem. We have to deal with this reality. Aplyala hi reality face karnyashiva dusra vikalp nahi. Ani he impact samjun ghena atishay गरजेचं आहे.
1: समुद्राच्या बाबतीतली नाण्याची दुसरी बाजू आज तुमच्याशी बोलताना जाणवली, समजून घेता आली. कारण खरोखर या दृष्टीने समुद्राकडे कधी पाहिलं गेलं नव्हतं. म्हणजे

0: आकाशवाणीवरती आम्ही पर्यावरणाचे अनेक कार्यक्रम करत असतो, पण समुद्राकडे इतक्या डोळसपणे कदाचित या मुलाखतीतच पाहायला मिळालं. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: श्रोतेहो, साध संवाद या कार्यक्रमात आज आपण सागरी जीवशास्त्राचे अभ्यासक दीपक आपटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजतात. आता आपण ऐकणार आहोत सखी सहेली हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक

0: उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: श्रोते हो, आज आपण सुबोध जावडेकर यांच्या विघ्नहर्ती या कथेचा उत्तरार्ध ऐकणार आहोत. वाचक स्वर आहे संज्ञा कुलकर्णी यांचा. सादर करते सुमित श्रीबाद.

देशपांडे आया हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट कार्यक्रमात मी संज्ञा कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी साहित्यात विज्ञान कथा लिहिणारे जे मोजके लेखक आहेत त्यापैकी एक महत्वाचे कथाकार सुबोध जावडेकर. विज्ञान प्रसारासाठी विशेष साहित्याची आवश्यकता असते. सुबोध जावडेकर यांच्यासारखे वैज्ञानिक कथेचं विज्ञानही जाणतात. सुबोध जावडेकर यांनी विज्ञान कथांना साचेबंद विश्वातून बाहेर काढलं. त्यांची कथा विज्ञान कथा म्हणून महत्वाची ठरली. ती त्यातील वैज्ञानिक तथ्य असलेल्या माणसांच्या जगण्याची कथा आहे. म्हणूनच चाहूल उद्याची, गुगली, कुरुक्षेत्र, पुढल्या हाका, आकांत, वामनाचे चौथे पाऊल यासारखी अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आपण मागच्या भागात सुबोध जावडेकर यांच्या विघ्नहर्ती कथेचा पूर्वार्ध ऐकला. आजच्या भागात ऐकूया या कथेचा उर्वरित भाग. श्रोते हो, आपण मागच्या भागात ऐकलं, मिसेस सुनीती गदरकर यांची मुलगी शुभ्रा हिला अपघात झाला. ती कोमात आहे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर ती या जगात असूनही नसल्यासारखी आहे. डॉक्टर शेषण्णा जे न्यूरोलॉजिस्ट आहेत यांचं सुद्धा हेच मत होतं. त्यांच्यानुसार ती व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे अनइव्हेंटफुल, ज्यात काहीही घडत नाही अशा स्थितीत आहे. 2 महिने, 3 महिने, 6 महिने झाले तरी शुभ्राची परिस्थिती जैसे थे होती. एक दिवस डॉक्टर सरंजामे आले. त्यांना शुभ्राची परिस्थिती माहिती होती. यातून ती बाहेर येऊ शकणार नाही हेही त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांच्या 2 पेशंटसाठी शुभ्राच्या किडनी मागायला ते सुनीतीताईंकडे आले होते. जेवढा त्रास आपल्याला शुभ्राला बघून होतोय त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्रास शुभ्राला होत असेल, पण ती बोलू शकत नाहीये. एक आई म्हणून सुनीतीच्या मनात शुभ्रा एक ना एक दिवस बोलायला लागेल, बरी होईल हा विश्वास कायम होता. या सगळ्याला शुभ्रा नक्कीच अपवाद ठरेल याची सुनीतीला खात्री होती. आता ऐकूया विघ्नहर्ती कथेचा उर्वरित भाग. मला अजून ते पटतच नव्हतं. डॉक्टर सरंजामे खिन्नपणे म्हणाले, मिसेस गदककर, अशी थोडी जरी शक्यता असती तरी मी अशी विनंती तुम्हाला केलीच नसती. तुम्हाला मी टेरिशियाओची केस सांगतो. फार प्रसिद्ध केस आहे ती. 1990 हृदयक्रिया बंद पडल्यामुळे ती बेशुद्ध होती. वैद्यकीय उपायानं तिचं हृदय चालू करण्यात आलं. 2-2.5 महिन्यानंतर ती PSV असल्याचं निदान कन्फर्म करण्यात आलं. तिच्या पोटात ट्यूबनं अन्न घातलं जात होतं. अशी 5-6 वर्ष गेली. सर्व उपाय संपले. ती शुद्धीवर येण्याची सगळी आशा मावळली. ती केवळ नावाला जिवंत आहे. झाडपाल्यासारखी जगतीये. ते तिच्या नवऱ्यालाच बघवेना. त्यानं तिची अन्न घालण्याची फिडिंग ट्यूब काढून टाकायला डॉक्टरांना सांगितलं. तिच्या आई वडिलांचा याला तीव्र विरोध होता. काय करावं याचा निर्णय डॉक्टरांना घेता येईना. त्यात आई वडिलांनी कोर्टात केस टाकली. या केसला अमेरिकेत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. वर्तमानपत्रातून पानाच्या पानं लिहिली गेली. टीव्हीवर अनेक कार्यक्रम झाले. दरम्यान कायद्याची लढाई चालूच होती. एका कोर्टानं निकाल दिला की विरुद्ध पक्ष अपिलात जायचा. मग वरच्या कोर्टात सुनावणी. अशी आणखी 5-6 वर्ष गेली. शेवटी 2 वर्षापूर्वी तिची फिडिंग ट्यूब काढायला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली. या आदेशावर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सही केली. मग ती ट्यूब काढण्यात आली आणि टेरी गेली. आजही टेरीचे आई वडील त्याला कायदेशीर खून असं म्हणतात. पण आता तुम्हीच मला सांगा, तिच्या नवऱ्याचं बरोबर नव्हतं का? हे असं झाडपाल्यासारखं जगणं, हे काय जगणं आहे? मी काय बोलणार यावर? गप्प झाले. मनाचे बंध तोडून डोळे मात्र वाहत राहिले. टेरिशियाओची फिडिंग ट्यूब काढणं तुम्हाला दुष्टपणाचं वाटलं असेल, पण मला तसं वाटत नाही. कदाचित टेरीचीही तीच इच्छा असू शकते. तिलाही बहुधा हे निरर्थक जगणं नकोसं झालेलं असेल.

शुभ्राच्या बाबतीत तर या प्रश्नाला एक फार चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. तिच्या किडनीज दुसऱ्याला देऊन ती त्यांच्या शरीरात जिवंत राहणार आहे. हा विचार मी कधी केलाच नव्हता. मी नजर वर करून डॉक्टरांकडे बघितलं. ते आशेनं माझ्याकडे बघत होते. तुम्ही घाईघाईनं काही निर्णय घेऊ नका, शांतपणे विचार करून मग मला सांगा. जर तुमचा होकार असेल तर फीडिंग ट्यूब काढण्यापूर्वी आपल्याला काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता

जर तुमचा होकार असेल तर फिडिंग ट्यूब काढण्यापूर्वी आपल्याला काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागेल. आपल्या देशात PVSच्या संबंधात काही कायदा नाही. शुभ्राचा ब्रेन डेथ झालेला नाही, त्यात मेंदूची सगळीच कार्य बंद पडलेली असतात. ब्रेन डेथ हा जगभर आजकाल मृत्यूच मानला जातो, पण या PVSच्या बाबतीत थोडी वेगळी प्रोसिजर करावी लागेल. ते मी बघतो, तुम्ही फक्त तुमचा निर्णय ठरवा. माझा निर्णय झालेला आहे डॉक्टर, फक्त मला एकच वाटतं. बोला ना, काय करावंसं वाटतंय? मला वाटतं आपण सेकंड ओपिनियन घ्यावे. तिचा मेंदू कितपत डॅमेज झाला आहे आणि ती सुधारण्याची किती शक्यता आहे या बाबतीत आणखी कुणाला तरी कन्सल्ट करावं. फेअर इनफ, फेअर इनफ, डॉक्टर म्हणाले, मी तशी व्यवस्था करतो. जर त्या एक्सपर्टचंही हेच मत पडलं तर शुभ्राची फिडिंग ट्यूब काढायची माझी तयारी आहे हे काही माझ्या तोंडून बाहेर पडलं नाही. मी इतकंच म्हणाले, तर तुमच्या त्या दोघांना किडनीज मिळू शकतील. सुहित माझ्याकडे आश्चर्यानं बघत होता, त्यात आता थोडा आदरही मिसळला होता. यू आर अ ब्रेव्ह लेडी, डॉक्टर सरंजामे म्हणाले. सेकंड ओपिनियनसाठी कुणाला बोलवायचं ते मी ठरवून उद्याच तुम्हाला कळवतो. डॉक्टर चव्हाण चांगले 6 फूट उंच होते, अंगानं आडवे, काळा कुळकुळीत रंग, चेहऱ्यावर कसला तरी जखमेचा वण, पाहता क्षणी वाईट मत होईल असं व्यक्तिमत्व. त्यांच्याबरोबर एक स्त्री पण होती, वयानं लहान वाटत होती, त्यांची विद्यार्थिनी असावी. मॅडम, डॉक्टर चव्हाणांचा आवाज मात्र विलक्षण मृदू होता, त्यांच्या राकट व्यक्तिमत्वाला अजिबात न शोभणारा. मॅडम, तुमच्या मुलीच्या मेंदूची तपासणी करायची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. मी आणि माझी ही सहकारी डॉक्टर मिसेस सोनार, आम्ही दोघांनी मिळून ते तपासणी केली, अगदी कसून केली. इतकं म्हणून ते क्षणभर थांबले. त्यांना काहीतरी सांगायचं असावं, त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची काहीतरी नेत्रपल्लवी झाली. डॉक्टर सोनार मग हळूच म्हणाल्या, तुम्हाला कसं सांगावं ते आम्हाला कळत नाही. आमचे निष्कर्ष अगदी विचित्र आहेत, तुम्हाला कदाचित धक्काही बसेल. मी थिजलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होते. गेले 6 महिने रडून रडून माझ्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं होतं. आता आणखी काय सांगणार होते डॉक्टर? होऊन होऊन काय होईल, काय व्हायचं राहिलं होतं? सांगा डॉक्टर, मी काहीशा अलिप्तपणे म्हणाले, काहीही ऐकायची तयारी आहे माझी. पण तरी ते पटकन काही बोलले नाहीत. कुठल्या शब्दात सांगावं ते त्यांना समजत नसावं असं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. मिसेस गदककर, तुमच्या मुलीला, तिला, मला म्हणायचं आहे की तुमची मुलगी, ती काही प्रमाणात शुद्धीवर आहे, तिला थोडंफार कळतंय, समजतंय. हो, काही न कळून मी विचारलं, पण माझा चेहरा कोराच असावा. मिसेस गदककर, डॉक्टर सोनार म्हणाल्या, अहो आम्ही काय सांगतोय ते नीट समजून घ्या. आम्हाला म्हणायचंय आपले शब्द तिच्यापर्यंत पोहोचतायत, अहो तिला ते कळतायत. मला काहीच उमजत नाहीये. डॉक्टरांचे शब्द माझ्या कानावर पडत होते, पण त्याचा अर्थ माझ्या डोक्यात शिरत नव्हता. अनोळखी भाषेत कुणीतरी आपल्याशी बोलत असावं असं वाटत होतं, आणि अचानक ते काय म्हणाले ते मला समजलं, आणि सगळी खोलीच माझ्या भोवती गरकन फिरली. काय काय काय म्हणालात? हो मिसेस गदरकर, आम्ही केलेल्या प्रयोगावरून आमची अशी खात्री पटली आहे की आपले शब्द तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतायत, तिला ते जाणवतायत, समजतायत. अहो ती पूर्ण बेशुद्ध नाही. काहीही ऐकायची मनाची तयारी केली होती, पण हे मात्र माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. शुभ्राच्या मेंदूचा काही भाग अजून नीट शाबूत आहे यात शंकाच नाही, डॉक्टर चव्हाण त्यांच्या मृदू आवाजात सांगू लागले. काल तिच्या मेंदूवर प्रयोग करताना आमच्या लक्षात आलं की तो भाग आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या बोलण्याचा अर्थ माझ्या मेंदूपर्यंत झिरपला तेव्हा हृदयात आनंदाचं कारंज उसळलं. शुभ्राला कळतंय, शुभ्राला समजतंय असं म्हणतायत डॉक्टर. हो, ती शुद्धीवर आहे, ती जागी होणार आहे, बरी होणार आहे, या चमत्कारिक बेशुद्धीतून ती बाहेर येणार आहे, बोला चालायला लागणार आहे. माझी शुभ्रा,

0: माझ्याशी बोलणार आहे, मला मला आई आई म्हणून हाक मारणार आहे, माझी शुभ्रा मला परत मिळणार आहे. आनंदातिशयानं माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. डॉक्टर डॉक्टर, माझं सर्वांग आवेगानं थरथरत होतं. हे बघा मिसेस गदककर, आम्ही काय प्रयोग केला आणि काय झालं ते आम्ही तुम्हाला नीट समजावून सांगतो. शांत व्हा बघू, आधी बसा इथं, बसा बरं. आर यू ऑल राईट? ओके. मी जराशी भानावर आले. हे बघा, तुम्हाला MRI काय असतो ते माहिती आहे का? हो आहे ना, मेंदूचं स्कॅनिंगसाठी तो वापरतात. हो ना, शुभ्राच्या या दुखण्यात अशा गोष्टी मला बऱ्यापैकी कळायला लागल्या होत्या. बरोबर, MRIचाच एक प्रकार आहे, त्याला FMRI म्हणतात, फ्रॅक्शनल MRI. त्यामुळं मेंदूतल्या रक्तवाहिन्यातला रक्ताचा प्रवाह किती जोरानं वाहतोय ते मोजता येतं. तुम्हाला माहितीच असेल की मेंदूच्या एखाद्या भागात ऍक्टिव्हिटी चालू असली की तिथं ऑक्सिजनची जास्त गरज असते, त्यामुळं त्या भागातल्या रक्तवाहिन्यांमधून तिथं किती ऑक्सिजन वापरला गेला ते फ्रॅक्शनल MRI वापरून बघता येतो. यामुळे मेंदूच्या कुठल्या भागात ऍक्टिव्हिटी चालली आहे हे समजू शकतं. कळतंय का तुम्हाला? मी मान डोलावली. आम्ही फ्रॅक्शनल MRI वापरून शुभ्राच्या मेंदूचं स्कॅनिंग केलं. आम्हाला असं दिसलं की तिच्या समोर काही शब्द उच्चारले की मेंदू त्याला प्रतिसाद देतोय. मेंदूच्या कुठल्या तरी भागातला रक्त पुरवठा वाढतो, ऑक्सिजन कॉन्सेप्शन वाढतं. मी पाहतच राहिले डॉक्टरांकडे, थोड्याशा आनंदानं, थोड्या आशेनं, थोड्या अविश्वासानं.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
0: पण माझ्या मनात आलं, मेंदूतल्या कुठल्या तरी भागात ऑक्सिजन कन्झम्पशन वाढलं याचा अर्थ शुभ्राला त्या शब्दाचा अर्थ कळत होता असा थोडाच होतो. माझी शंका माझ्या चेहऱ्यावर उमटली असावी, कारण ते लगेचच म्हणाले. आम्ही तिच्या समोर काही शब्द उच्चारले आणि मेंदूच्या कुठल्या तरी भागातलं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढलं एवढ्यावरून लगेच आम्ही तिला ते शब्द कळले असा निष्कर्ष काढला असं नाही म्हणायचंय आम्हाला. तसं मुळीच नाही. पण मग आम्ही आणखी काही प्रयोग केले, त्यातून आम्हाला जे कळलं त्यानं आम्ही चक्रावून गेलो. आम्हाला दिसलं की विशिष्ट संदर्भातले शब्द उच्चारले की विशिष्ट भागात ऑक्सिजन कन्झम्पशन वाढत होतं. हे मात्र विलक्षण होतं, अतर्क्य होतं. मी नुसतीच त्यांच्याकडे बघत होते. हे बघा, मी उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगतो. आम्ही तिला सांगितलं की तू तुझ्या घरातून चालली आहेस, घरात हिंटे आहेस अशी कल्पना कर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लगेचच तिच्या मेंदूतला अवकाश आणि जागा या संबंधातल्या मेंदूच्या भागातलं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढलेलं आम्हाला दिसलं. मग आम्ही तिला काही कविता ऐकवल्या तर तिच्या मेंदूतल्या भाषेशी निगडीत असलेल्या भागातलं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढू लागल्याचं आम्हाला दिसलं. जेव्हा आम्ही तिला सांगितलं की तू टेनिस खेळते आहेस अशी कल्पना कर, तर लगेचच हातापायांना हालचालीची आज्ञा देणारा मेंदूचा भाग प्रकाशमान झालेला आम्हाला दिसला. तिथं जोरदार ऍक्टिव्हिटी चालू झालेली दिसली. याचा अर्थ आम्ही जे सांगत होतो तिचा मेंदू आमचे शब्द ग्रहण करत होता. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. गेले 6 महिने जवळपास बेशुद्धावस्थेत पडून राहिलेली ही माझी मुलगी मनातल्या मनात टेनिस खेळू शकत होती, कविता ऐकत होती, घरात फिरतोय अशी कल्पना करू शकत होती. कसं शक्य आहे हे? काहीतरीच बोलतात डॉक्टर, माझ्या मनात आलं. तुम्हाला वाटेल आम्ही काहीतरी रचून सांगतो आहोत, अतिशयोक्ती करतोय. माझ्या चेहऱ्यावरचा अविश्वासाचा भाव पाहून डॉक्टर म्हणाले, पण आम्ही उद्या तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू, आपण तिच्या समोर काहीतरी बोलू, तिच्या मेंदूतला तो भाग प्रकाशित झालेला दिसेल. तुम्ही तिला हाक मारा, तिच्या मेंदूतला भावना

सूर्याचं निरीक्षण करणारा भाग आपल्याला उजळलेला दिसेल अशी माझी अटकळ आहे. तुम्ही ते उद्या प्रत्यक्षच पहा. तर मग उद्या कशाला? मी आत्ताच तिला हाक मारते की? मी अधीरपणे तिच्या कानाशी कुजबुजले. शुभ्रा, शुभ्रा बाळा, तुला ऐकू येतंय ना मी काय बोलते ते? समजतंय ना मी काय म्हणते ते? मग ओ म्हण बाळा, ओ म्हण बरं पटकन. शुभ्रा, शुभ्रा बाळ, बोल माझ्याशी. निदान पापकळ्यांची उघडमीट तरी करून मला सांग बेटा, माझा आवाज तुला ऐकू येतोय ते? शुभ्रानं हू खिचू केलं नाही. ती एखाद्या पुतळ्यासारखी ढिम्म पडून होती. मिसेस गदककर, अहो ती ओ म्हणणं शक्य नाही. तिचा प्रतिसाद FMI वरच पाहायला लागेल. आम्ही तो उद्या तुम्हाला दाखवू, डॉक्टर मला समजावू पाहत होते. म्हणजे ती बोलू शकणार नाही? कधीच नाही. तेच तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. देवा रे देवा, किती भयंकर आहे हे. माझा आवाज तिच्यापर्यंत जातोय, तिला तो समजतोय, पण तिचा आवाज मात्र माझ्यापर्यंत येणार नाही. आज नाही, उद्या नाही, कधीही नाही. परमेश्वरा, किती परीक्षा बघशील माझी. मी हुंके देत देत तिच्या कॉटवर डोकं टेकलं. डॉक्टरांनी माझ्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं आणि ते काही न बोलता खोलीतून निघून गेले. मिसेस सोनारांनी नर्सला काहीतरी सूचना दिल्या आणि माझ्याकडे पाहून मी नंतर येते अशी खूण करून त्याही डॉक्टरांपाठोपाठ निघून गेल्या. शुभ्राच्या खोलीत आम्ही दोघीच उरलो. समोर शुभ्राचा अचेतन देह पडला होता. माझ्या रसरशीत पोरीचं पार चिपाड झालं होतं. 6 महिन्यात तांबूस गोरा रंग पार करपून गेला होता. हातापायाच्या काड्या, चेहऱ्यावर भकास भाव, व्हेंटिलेटरच्या तालावर छाती वर खाली होत होती. डोळे सताड उघडे होते, त्यात काहीच भाव नव्हते. पण डॉक्टर म्हणाले होते ते खरं असलं तर ते तिला ऐकू येत होतं, समजत होतं. आणि अचानक एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तिला ऐकू येत असेल, कळत असेल, तर आता डॉक्टरांबरोबर झालेलं सगळं संभाषण तिनं ऐकलं असेल. सुजित जेव्हा माझ्याशी बोलत होता तेव्हा त्याचं बोलणंही तिनं ऐकलं असणार. डॉक्टर शेषण्णांनी सांगितलेलं तिला ऐकलं असणार. आपण झाडपाल्यासारखं जगतोय आणि आपल्याला आत्ता तसंच जगायचंय हे तिला माहिती असणार. डॉक्टर सरंजामे मला भेटायला आले होते तेव्हाही ते सगळं ऐकत होती. तिची फीडिंग ट्यूब काढण्यासंबंधी बोललो. आपण तिच्या किडनीज आणि इतर अवयव काढून घ्यायची तयारी दाखवली. हे सगळं तिच्या समोर. ओ माय गॉड, माझी मुलगी, माझी स्वतःची मुलगी, 9 महिने माझ्या शरीराचा एक भाग होती. तिच्याबद्दल आम्ही कसं बोलत होतो. एखाद्या बकऱ्याच्या मटणाचे वाटे घालावे तसे, हा तुकडा तू घे, हा तुला, अशी वाटणी करावी तसं. मी तिची आई होते की कसाई. हे सगळं समजल्यावर सुद्धा तिची फीडिंग ट्यूब काढायला मी परवानगी देऊ शकेन? डॉक्टर सरंजामे उद्या येणार होते ऑर्गन डोनेशनच्या फॉर्मवर माझी सही घ्यायला. त्यांना आता काय सांगायचं? शुभ्रा ऐकतीये, तिला समजतंय एवढं कळल्यावर फॉर्मवर सही करणं मला शक्यच नव्हतं. पण मग डॉक्टर सरंजामेंच्या पेशंटचं काय? नुकतंच लग्न झालेला तो तरुण, आपल्याला किडनी मिळणार आहे, आपण जगणार आहोत हे कळल्यानं किती आनंदात असेल तो. आणि तो 2-3 वर्षाचा गोड मुलगा. आपण शुभ्राची किडनी दिली नाही तर महिन्याभरातच निघून जाईल आपल्यातून. त्या दोघांच्या मरणाला आपण जबाबदार असणार असू. शुभ्राला जिवंत ठेवण्यासाठी आपण त्या दोघांचा खून करणार आहोत. आणि शुभ्राला तर जिवंत सुद्धा म्हणता येणार नाही. शुभ्राला जिवंतही म्हणता येणार नाही हा विचार माझ्या मनात आला मात्र. आणि मी नखशिखांत शहारले. पण माझ्या मनातले विचार तर नक्कीच तिच्यापर्यंत पोचत नसतील, ही परमेश्वराची दयाच म्हणायची. पण ज्या सत्याचा विचार करणं सुद्धा मला पाप वाटत होतं त्याचा उच्चार मनातल्या मनात का होईना मी केला. आणि मला एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलं. हो खरंय ते, शुभ्रा जिवंत नाही, शुभ्रा जिवंत नाही, शुभ्रा जिवंत नाही, शुभ्रा जिवंत नाही. डॉक्टर चव्हाण काहीही म्हणू देत, जे सत्य आहे ते आहे. भले तिचा मेंदूतला कुठला तरी भाग आपल्या काही शब्दांमुळे उत्तेजित झाला असेल पण त्याला काही जिवंत असणं म्हणता येणार नाही. याचा अर्थ तू शुभ्राची फीडिंग ट्यूब काढायला आता परवानगी देणारेस? शुभ्राच्या मेंदूतल्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही जाणीव शिल्लक आहे हे माहिती असूनही तू हा निर्णय घेऊ शकशील?

मी परत माझ्या मनाला विचारलं, का नाही? अशी काही अंधुक मिणमिणती जाणीव असली तरी ते काही जिवंत असणं थोडंच आहे, याला काही जिवंत म्हणता येणार नाही. पण अंधुक असो की मिणमिणती, जाणीव तर आहे, जाणीव आहे. आणि म्हणूनच मी काहीतरी निश्चय केला. मला डॉक्टर सरंजामींचे शब्द आठवले, टेरिशियाओची फीडिंग ट्यूब काढणं तुम्हाला दुष्टपणा वाटत असेल, पण मला तसं वाटत नाही. कदाचित टेरीचीही तीच इच्छा असू शकेल, तिलाही बहुधा हे निरर्थक जगणं नकोसं झालेलं असेल. मी शुभ्राकडे पाहिलं, तिच्या निष्प्राण डोळ्यानं ती माझ्याकडे पाहत होती. तिच्याबद्दल सगळी माया माझ्या मनात दाटून आली. पोरी, तुला सुद्धा हे निरर्थक जीवन नकोसं झालं असेल, हो ना? मी माझ्याही नकळत तिच्याशी मोठ्यानं बोलू लागले, शुभ्रा, यापुढं तू कधीच मला प्रतिसाद देऊ शकणार नाहीस ग. आज नाहीस, उद्या नाहीस, कधीच नाही. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तू यापुढं कधीही प्रतिसाद देऊ शकणार नाहीस. मी थोडा वेळ थांबले, बोलताच येईना. पोरी, मी निर्धारानं म्हणलं, तुझ्या बाबतीत यापुढं सगळा एकमार्गी कारभार असणार आहे. तुला कळणार, समजणार, पण तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. येत आहे ना तुझ्या लक्षात किती भयंकर असेल ही संवेदना? ऐकू येतय पण बोलता येत नाही, दिसतय पण दाखवता येत नाही, जाणवतय पण सांगता येत नाही. किती तडफड होत असेल ग तुझी, काय वाटत असेल तुला? मी कल्पना करू शकते ग, तू मुलगीच आहेस माझी, मुलगीच आहेस. दुसरं म्हणजे डॉक्टर सरंजामे माझ्याशी जे काही बोलले ते तू ऐकलंच आहेस. तू एक नाही दोन जणांना जीवदान देऊ शकतेस. हे काय बोलत होते मी? जिवंत नसणाऱ्या माझ्या सख्ख्या मुलीला दुसऱ्याला जीवदान द्यायला सांगत होते मी. आपलं अस्तित्व मिटवून मी तिची आई, जिनं शुभ्राला या जगात आणलं तीच तिला इथून जायला सांगत होती. मी थोडा दम घेतला, मग मोठा श्वास घेऊन म्हणाले, आणखी एकच मला तुला सांगायचंय, मी खूप थकली आहे ग. नाही आता चालवत, केवळ शरीरानं आणि मनानं नाही तर पैशानं सुद्धा. वेगळं होताना सुमित जो काही पैसा ठेवून गेला होता तो सगळा केव्हा संपून गेला. गेल्या 2 वर्षात त्यानं एकही पैसा दिलेला नाही आहे आपल्याला. माझ्यापाशी जे काही होतं ते सगळं तुझ्या या दुखण्यात संपून गेलंय. मला होईल तेवढं मी निभावलं, पण आता दमले मी. नाही मला निभावणार यापुढं. माफ कर मला पोरी, माफ कर तुझ्या ह्या दुबळ्या आईला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली. मी शुभ्राकडे बघितलं, तिची छाती खालीवर होत होती, डोळे उघडे होते, चेहऱ्यावर नेहमीचेच भकास भाव होते. जणू कालची रात्र आमच्या आयुष्यात उगवलीच नव्हती. इतक्यात डॉक्टर मिसेस सोनार आमच्या खोलीत आल्या. 9 वाजता आपण शुभ्राच्या FMMRI करणार आहोत. तिला ॲम्ब्युलन्समधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. काय आढळलं ते डॉक्टर चव्हाणांनी सगळ्यांना सांगितलं आहे. सगळेजण फार एक्साईट झालेत. अतिशय आश्चर्यकारक आहे हे सर्व. सगळ्यांनाच तो प्रयोग बघायचा आहे. सर्व व्यवस्था झाली आहे, डॉक्टर सरंजामेही येणार आहेत. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा दूरदर्शन वाहिन्यांचे काही प्रतिनिधी तिथे आलेले दिसले. त्यांना कसा वास लागला होता कुणाच ठाऊक. तुम्ही शुभ्राची आई का? कोणीतरी मला विचारलं. बाईट वगैरे सगळं नंतर. मिसेस सोनारांनी त्यांना उडवून लावलं आणि मला घेऊन ते आत गेल्या. FMMRIच्या छोट्याशा खोलीत बरीच गर्दी झाली होती. त्यापैकी डॉक्टर शेषण्णा आणि डॉक्टर चरणजामेंना मी ओळखलं. आणखीही काही होते, त्यांना मी ओळखत नव्हते. डॉक्टर चव्हाण सर्वांना उद्देशून काहीतरी बोलले. ते काय म्हणाले ते मला काही समजलं नाही. संगणकाच्या पडद्यावर शुभ्राच्या मेंदूचं चित्र दिसत होतं. त्यातल्या कुठल्या तरी भागावर बोट ठेवून ते काहीतरी सांगत होते. मग ते शुभ्राकडे वळून म्हणाले, शुभ्रा, तू ट्रेकिंगला गेलेली आहेस असं समज. या दोराच्या मदतीनं तू वर चढणार आहेस. तुला तो कडा दिसतोय, तिथं तुला चढायचंय. पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही. ते अस्वस्थ झाले. शुभ्रा, तू तुझ्या घरात वावरतीयस, ठीक आहे? कुठल्या खोलीत आहेस, कुठं जाणार आहेस याचा विचार कर बघू. पडद्यावरच्या मेंदूच्या चित्रात काहीच बदल झाला नाही. डॉक्टर चव्हाणांचा चेहरा उतरला होता. आजूबाजूच्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. डॉक्टर सरंजामींचा चेहरा उजळला. मग मिस

0: सोनारांनी बाबा बोरकरांची एक कविता म्हणायला सुरुवात केली. काल हीच कविता ऐकून शुभ्राच्या मेंदूतलं भाषेचं केंद्र उत्तेजित झालेलं त्यांना दिसलं होतं. जीवन त्यांना कळले हो, मी पण त्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. मिसेस सोनार कवितेच्या कडव्यांमागून कडवी म्हणत होत्या, पण त्या ओळी शुभ्रापर्यंत पोहोचतच नव्हत्या. तिचा मेंदूचा कुठलाच भाग प्रकाशमान होत नव्हता. शुभ्राचं मी पण गळून पडलं होतं. जीवनाचा अर्थ तिला कळला होता. सुहितच्या खांद्यावर हात ठेवून मी निशब्द उभी होते. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण सुबोध चावडेकर लिखित विघ्नहर्ती ही कथा ऐकली. मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: श्रोते हो आत्ताच आपण विघ्नहर्ती या कथेचा उत्तरार्ध ऐकलात. लेखक होते सुबोध जावडेकर, वाचक स्वर संज्ञा कुलकर्णी आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद.
5: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
6: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 आहेत. प्रसारित करत आहोत
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची

0: खास योजना
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
0: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
0: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे देवदत्त साबळे यांचं.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे

0: उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक, ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC Y. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, आता शांता शेळके यांचं गीत ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये

0: ना त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता विश्राम बेडेकर यांचं नाट्यपद ऐकूया. प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात, संगीत आहे मास्टर दीननाथ यांचं आणि नाटक आहे ब्रह्मकुमारी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे.

0: माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
0: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट तथास्तु डॉट फॅशन.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात आरती प्रभू यांचं गीत ऐकूया.

श्रोते हो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. उषा मंगेशकर यांच्या स्वरात गीत आहे कवी अनिल यांचं आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुन्हा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे, दीपा भंडारे सादर करत आहे पुणे वृत्तांत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात आगमन झाल्यानंतर आज दिवसभर पुण्यनगरी पहाटेपासूनच भजन कीर्तन आणि वारकऱ्यांच्या सेवेमध्ये भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. आज पुण्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिरात आहे. या दोन्ही संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच शहरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

0: ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वारीसाठी राज्याच्या अनेक भागातून आलेल्या दिंड्या मुसळधार पावसामुळे देहू आळंदीहून सहभागी होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे आता त्या पुण्यातून वारीत सहभागी होत असल्यानं त्यातील हजारो वारकऱ्यांनीही पुण्यात माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुकांच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. आज दिवसभर विविध सामाजिक संस्था, संघटना आणि गणेश मंडळांकडून वारकऱ्यांसाठी न्याहारी, भोजनाची सोय आणि अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तसंच अनेक व्यावसायिक संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, चष्मे वाटप, पायांना मसाज, दाढी, केश कर्तन आदी विविध सेवा देण्यात येत आहेत. आज पहाटेपासून अनेक उत्साही वारकऱ्यांनी पुण्यातील अनेक धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या. यामध्ये पर्वती, सारसबाग, शनिवारवाडा, लालमहाल, कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तांबडी जोगेश्वरी देवी मंदिर आदी ठिकाणांचा समावेश होता. वारकऱ्यांच्या विविध ठिकाणच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिवसभर भजन, कीर्तन, पोवाडा, भारुड आदी कार्यक्रमांचा जागर सुरू आहे. आषाढी वारीनिमित्त येरोडाच्या गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन आणि उद्योजक इक्रम खान यांच्या कुटुंबानं गेल्या 3 पिढ्यांपासून सुरू ठेवलेली वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा लक्षवेधी ठरत आहे. इक्रम खान यांच्या पुढाकारानं गोल्फ चौक परिसरात वारकरी बांधवांसाठी भोजन, पिण्याचं पाणी, अल्पोपहार तसंच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली. खान कुटुंबांची ही सेवाभावी परंपरा 1932 पासून सुरू आहे. धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश देत त्यांनी जपलेली ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान या विश्व प्रार्थनेचा संदेश जगभरातल्या भाविकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी 2026 या उपक्रमांतर्गत आज रात्री 9 वाजता सामूहिक पसायदान पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामूहिक पठणाचं थेट प्रक्षेपण www.puneprathom.org या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री पुण्यात दोन्ही संतांच्या पालख्यांचं त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. उद्या पहाटे या दोन्ही संतांच्या पालख्या पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहेत. मोशी कचरा डेपो इथं दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीसंदर्भातील बचाव कार्य 45 तास होऊनही चालूच असून अजूनही इमारतीत अडकलेल्या 8 नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर असलेला मलबा हटवून इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे. दरम्यान आज माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव मोहिमेचा आढावा घेतला. तसंच इमारतीत अडकलेल्या नातेवाईकांशी घटनास्थळी भेट घेऊन विचारपूस केली. पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात आज 60व्या वैद्यकीय पदवीधर तुकडीचा कमिशनिंग समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात 141 वैद्यकीय पदवीधरांना सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. यामध्ये 112 अधिकारी भारतीय सैन्यात, 12 भारतीय नौदलात आणि 17 भारतीय हवाई दलात रुजू झाले. या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन यांनी नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना वैद्यकीय व्यवसायातील प्रावीण्य, नैतिक मूल्य, करुणा आणि कर्तव्यनिष्ठा जपत राष्ट्र सेवा करण्याचं आवाहन केलं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6:05 आणि 57 सेकंद झाले.

0: आली आहेत, प्रसारित करत आहोत.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वर मोहम्मद रफी यांचा. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटात बलराज सहानी, कामिनी कौशल, प्रेम चोप्रा, बिंदू, राजेश खन्ना आणि मुमताज हे कलाकार होते. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या सुखदुःखांवर आधारित या चित्रपटाची कथा. वडीलधाऱ्यांचा आदर, आईचे कुटुंबातले सर्वोच्च स्थान, एकत्र कुटुंब पद्धती आणि रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असलेले नातेसंबंध अशा विषयावर हा चित्रपट होता. 1969 मधल्या आराधना या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दो रास्ते हा दुसरा चित्रपट ठरला बरं का. आणि फक्त भारतातच नाही तर परदेशात युनायटेड किंगडम मध्ये सुद्धा 1970 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि मंडळी, त्या काळात सर्वात जास्त कमाई करणारा हा भारतातला पहिला चित्रपट ठरला. UK बॉक्स ऑफिसचा हा विक्रम एक वर्षानंतर पूरब और पश्चिम या चित्रपटाने मोडला. दो रास्ते हा एक भव्य कौटुंबिक चित्रपट होता आणि या चित्रपटाने राजेश खन्ना यांचा सुपरस्टारचा दर्जा आणखीनच वर नेला. या चित्रपटातली अजून एक गंमत सांगते हो मंडळी. चित्रपटात राजेश खन्ना यांनी दाढी ठेवलीय, कारण या चित्रपटाच्या वेळी ते BR चोप्रा यांच्या इत्तेफाक या थ्रिलर चित्रपटाचं पण शूटिंग करत होते. पण दो रास्ते या चित्रपटात दाढी ठेवण्याचं कारण काय हे स्पष्ट व्हावं म्हणून दिग्दर्शक राज खोसला यांनी एक विशिष्ट संवाद लिहिला, जो असा होता की राजेश खन्ना यांचं पात्र इतकं तापट आहे की ते आपल्या मर्जीनुसार दाढी करतं. या चित्रपटातून मुमताज मुख्य नायिका म्हणून पडद्यावर आली आणि तिचा हा पहिला ए ग्रेड ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या चित्रपटामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत तिचं स्थान पक्क झालं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो आहोत 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटाबद्दल.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून लता दिदींना नामांकन होतं आणि याचबरोबर अजून 5 नामांकन या चित्रपटाला होती. पण प्रचंड व्यावसायिक यश मिळवून सुद्धा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा एवढाच 18वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपटात बिंदू यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती आणि मंडळी तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की त्यानंतर अनेक निर्मात्यांनी तिच्यासाठी खास अशा प्रकारच्या खलनायिकेच्या भूमिका लिहून घ्यायला सुरुवात केली. मंडळी आपल्या सगळ्यांना अमिताभ बच्चन यांचं एक गाजलेलं गाणं माहितीये, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, माहितीये ना? अहो, पण खरं तर या गाण्याची प्रेरणा दो रास्ते या चित्रपटातल्या अपनी अपनी बीवी पे सबको गुरूर हे या गाण्यातून मिळाली होती. काय काय गमती जमती असतात ना. अहो, चित्रपटांच्या याच गमती पुन्हा तुम्हाला सांगणारे पण उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं दो रस्ते या चित्रपटातलं अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जावयाची जात या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं, गायक स्वर जयवंत कुलकर्णी यांचा.
1: चैत पुनव साजरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याचं बघून रूप डोळा की दीप फिरतीन.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: मसाले,
1: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स
0: काटदरे मसाले.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: जगदीश खेपूडकर यांचं गीत संगीतबद्ध केलंय वसंत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अनोळखी या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकूया. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील

0: कव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आता साधी माणसं या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत आहे आनंद घन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रुती होता कार्यक्रमात प्रवीण दवणे यांचं बालगीत ऐकूया. सांजली, अभेद, अदिती आणि अद्वैत यांच्या स्वरात. संगीत आहे मीना खडीकर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. माय माऊली या चित्रपटातलं गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीत विश्वनाथ मोरे यांचं आणि गायक स्वर जयवंत कुलकर्णी.

0: श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661 967 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातला हा 9वा श्लोक, याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण सांगतायत, हे अर्जुना, याप्रमाणे संत सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं विनाशन या अवतार कार्यासाठी होणारे माझे जन्म आणि माझी कर्म दोन्हीही दिव्य आहेत, विलक्षण आहेत, आणि जो कोणी हीच माझी विशेष गोष्ट यथार्थपणाने म्हणजे नेमकेपणाने जाणतो तो भक्त श्रेष्ठ होय. इतका की अशा भगवत भक्ताने आयुष्याच्या अंती आपला देह ठेवल्यावर तो पुन्हा या इहलोकात परत जन्मास येत नाही, तर तो निश्चयपूर्वक मलाच येऊन मिळतो. त्याला मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होतो याची मी खात्री देतो. अशा या महत्वाच्या गीता श्लोकाचा मायबोली मराठीत अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, जन्म कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे, देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटूनी मज. प्रस्तुत गीता श्लोकाच्या अंतरंगाबद्दल लोकमान्य टिळक सांगतात, ज्यांची बुद्धी समत्व योगाने प्रेरित झालेली आहे, तसंच ज्यांच्या मनातलं भय आणि क्रोध संपलेले आहेत, जे कोणी भगवत परायण झालेले आहेत आणि ज्यांनी एका भगवंताचा मनपूर्वक आश्रय केलेला आहे, तेच लोक केवळ ज्ञानरूपी तपश्चर्येने विशुद्ध होतात आणि त्यांनाच केवळ भगवंताच्या अवतार कार्याचं मर्म नेमकं समजू शकतं. लोकमान्य पुढे म्हणतात, भगवंताचे दिव्य जन्म समजण्यासाठी अव्यक्त परमेश्वर हा आपल्या मायाशक्तीने सगुण अवतार धारण करतो हे समजावं लागतं, आणि मग हे कळलं तर खरं अध्यात्म ज्ञान प्राप्त होतं. तसंच भगवंताचं दिव्य कर्म कळलं म्हणजे या जगात कर्म करूनही मनाने अलिप्त राहण्याचं म्हणजे निष्काम कर्मयोगाचंच ज्ञानही प्राप्त होतं. ही केवढी मोठी गोष्ट आहे. एकदा हे साधलं की परमेश्वराचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म दोन्हीही समजतात, म्हणजे अध्यात्म ज्ञान आणि कर्मयोग म्हणजेच निःश्रेयस आणि अभ्युदय या दोहोंचीही आपल्याला पूर्ण ओळख होते. आणि विशेष म्हणजे मोक्षप्राप्ती होण्यासाठी हीच कसोटी असल्याने त्या मनुष्य मात्राला खचित भगवत प्राप्तीही होते यात कोणतीही शंका नाही. एवढंच नव्हे तर या पलीकडे अन्य कोण्या पारमार्थिक साधनेची जरुरीही नाही, इतकी ही गोष्ट महत्वाची आहे असं लोकमान्य आपल्याला सांगतात. लोकमान्य टिळक यांच्या या भाष्यात अधिक भर घालताना त्यांचे शिष्य सदाशिव शास्त्री भिडे म्हणतात, या श्लोकात भगवंतांनी यो वेत्ति तत्वतः असं म्हटलेलं आहे. यातलं तत्वतः हे पद फार महत्वाचं आहे. श्रेष्ठ पुरुषांच्या चरित्राचा चांगला काळजीपूर्वक अभ्यास करून त्यापासून योग्य तो बोध घेण्यासाठी मनुष्य मात्रांनी आपली दृष्टी पूर्णपणे सात्विक करणं अत्यंत जरुरीच आहे. उदाहरणार्थ पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण चरित्रात आढळून येणाऱ्या अनेक चमत्कृती पूर्ण गोष्टींची मीमांसा करताना त्या कर्मकार्याचा हेतू कोणता, त्यावेळेचा प्रसंग कोणता आणि त्यावेळी परमेश्वराचं रूप स्वरूप कसं होतं, ते तसं का होतं, हे सारं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. इथेच पुन्हा अवतारी पुरुष आणि कारक पुरुष यांची परस्पर पूरकताही लक्षात घेतली पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्यक्ष अवतारी पुरुषांच्या चरित्रात ज्यांचा ज्यांचा संबंध येतो त्या त्या व्यक्तींच्या चरित्राचा म्हणजे कारक पुरुषांचा अभ्यास करणं आपल्यासाठी ओघानी येतच. याच भाष्यात पुढे महत्वाचं विधान करताना भिडेशास्त्री म्हणतात, म्हणूनच अवतारी पुरुषांची आणि त्यांच्या सहकार्यांची चरित्र म्हणजे या राष्ट्राचा इतिहास असतो. अशा

इतिहासाचा तात्विक दृष्टीने अभ्यास करणं जितकं ऐहिक जीवनात महत्वाचं आहे तितकंच किंवा त्याहूनही जास्त परमार्थात देखील महत्वाचं आहे. याचा नेमका अर्थ असा की ईश्वराचा जन्म आणि ईश्वराचं कर्म तत्वत जाणवायचं म्हणजे त्या अवताराचा हेतू आणि त्या अवताराचं चरित्र कार्य नीट ओळखून त्यानुसार आपलं स्वतःचं वर्तन ठेवायचं. म्हणजे ज्याप्रमाणे समष्टीच्या कल्याणासाठीच ईश्वराचं चरित्र असतं तसंच प्रत्येक व्यक्तिमात्राचं वैयक्तिक वर्तन हे लोककल्याणासाठीच असलं पाहिजे. हेच ते ईश्वरी अवताराचं तात्विक ज्ञान होय. इथे ज्ञान आणि कर्म यांचा सुमेळ जमतो. बोले तैसा चाले हे सिद्ध होतं. यह क्रियावान च पंडिताः हे वचनही सार्थ होतं. या संदर्भात अधिक विवरण करताना लोकमान्य टिळक यांचे दुसरे शिष्य गीतातत्व मंजरीकार ज स करंदीकर म्हणतात, ज्याला परमेश्वराच्या अवतार पद्धतीतील आणि प्रत्यक्ष अवतार कार्यातील हे महत्वाचं तत्व पूर्णपणे कळतं तो मनुष्य मात्र स्वतः पुनर्जन्माच्या फेऱ्यात न सापडता मुक्त होतो. हे गीतावचन पूर्णपणे सत्य आहे. आणि विशेष म्हणजे हे वचन किंवा हे वर्णन केवळ अर्थवादात्मक नसून त्यात गीतोक्त ज्ञानविज्ञान योगही पूर्णपणे भरलेला आहे. या संदर्भात माऊली ज्ञानदेवही भगवंत मुखानी सांगतात, हे अर्जुना, मी माझं अजत्व कायम ठेवून जन्मतो, अक्रियत्व कायम ठेवून कर्म करतो. ही माझी अलिप्तपणाची युक्ती जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा भक्त मुक्त होऊ शकतो. असा माझा अनन्यनिष्ठ भक्त नेहमीच्या व्यवहारातही आसक्तीने किंवा अहंकाराने मुळीच वागत नाही. तसंच तो देहधारी असूनही देह स्वभावाला वशही होत नाही आणि साहजिकच त्यांनी देह ठेवल्यानंतर तो माझ्याच रूपात येऊन मिळतो. माऊली ज्ञानदेवांचे प्रत्यक्ष शब्द असे, माझे अजत्व जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालीला संगे न चळे, देहींचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. म्हणूनच समर्थ रामदास स्वामीही निश्चयपूर्वक सांगतात की धर्मस्थापनेचे नर मागे जाहले पुढे होणार. या संदर्भात स्वामी वरदानंद भारती एक महत्वाचा मुद्दा सांगतात. ते म्हणतात, भगवंताच्या अवतार कार्याबद्दल फक्त सर्वसामान्य माणसांना शंका येते असं नाही, तर प्रत्यक्ष राजा परीक्षिती यालाही शंका आली होती आणि त्यांनी शुक मुनींच्या जवळ विचारणाही केली होती. एकूण भगवंताच्या अवतार कार्याचं रहस्य नीट समजणं कठीणच आहे याची भगवान श्रीकृष्णांनाही जाणीव आहे. म्हणून ते प्रस्तुत श्लोकात स्पष्टपणे एवं यो वेती तत्वतः असा सावधगिरीचा इशारा देत आहेत. हे तसं येऱ्या गवाळ्याचं काम नव्हे. आपल्या बुद्धीचा स्तर उंचावून भगवंताचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म तत्वत म्हणजे खोलात जाऊन समजून घेतली पाहिजे. म्हणजे काय घडायला हवं, तर ऋतंबरा प्रज्ञेचं सहाय्य हवं, अनन्य निष्ठ भक्तीचा सहयोग हवा, निरक्षीर विवेक करू शकणाऱ्या चिकित्सक समाज शक्तीची मदत हवी. संत श्रेष्ठ चोखोबा रायांच्या शब्दात काय भुललासी वरलिया रंगा असं चालणार नाही. इथे आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे. भगवंताच्या जन्म आणि कर्मातली दिव्यता समजण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेली दैवी गुणसंपदा आपल्याला सहाय्यभूत होऊ शकेल. अभयापासून सुरुवात होऊन विनयशीलतेपर्यंत पोचणारे ते 26 गुण भगवंताचं अवतारित्व समजण्यासाठी खचित उपयुक्त ठरू शकतील. म्हणून आपण त्या दैवी गुणांची साधना उपासना आणि जोपासना केली पाहिजे. पंडित सातवळेकर आपल्या पुरुषार्थ बोधिनीत म्हणतात, भगवंताचं अवतारित्व समजणं हीच नराचा नारायण होण्याची त्या क्रमविकासाची यशस्वी पद्धत आहे. आपण त्यासाठी आपल्या मनात अवतारी भगवंतासारखंच होण्याची महत्वाकांक्षा जागवावी. यासाठी रामभक्त हनुमानाचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. आपल्या हृदयात सदैव श्रीराम जपणारा हनुमंत स्वतःच देव बनला, मारुती राय झाला. आजच्या संदर्भात हा श्लोक माणसाची दृष्टी बदलणारा आणि मानसिक तसंच आध्यात्मिक प्रगती नव्या उंचीवर नेणारा ठरतो. आपण देवाला मानतो, त्याची आरती गातो, गीत रचतो, गोडवे गातो, पण हे सगळे त्या परमात्म्याचे अवतार आहेत. ते अवतार त्यांनी का घेतले, त्यांनी त्या अवतारात काय कर्म केलं हे समजलं तरच त्याची पूजा करण्यात खरा आनंद मिळेल. आपल्यातही देवत्व आहे. आपण त्याचे जर भक्त आहोत तर त्याच्या प्रेरणेने आपणही त्याच्या अवतार कार्याचा मूळ हेतू आचरणात आणू शकू. त्यांनी प्रत्येक

एक अवतार अखेर जगाच्या कल्याणासाठीच घेतला. निस्वार्थी होऊन दिव्य असंच कर्म केलं. तो भाव मनात ठेवून आपणही समाजासाठी देशासाठी काही करू शकलो तरच ती त्याची खरी पूजा ठरेल आणि आपण त्याचे भक्त म्हणवून घेण्यासाठी पात्र ठरू शकू.

0: पण मस्तू।
1: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉ मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, ठीक 7 वाजता जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं अण्णा जोशी यांचं.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो, ऐकलत का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
2: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड.

0: आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
0: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराज यांची रचना ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण संत ज्ञानेश्वर यांची रचना ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला, मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: इष्टदेवताभ्यो नमः.

0: रमेश दाईं आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना ऐकूया. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांच्या स्वरात रामकृष्ण सोमय्याजी यांचं गीत आहे, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: ठीक 8 वाजता हवामहल हा कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे,

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे SD बर्मन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूस.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तू.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि चित्रपट आहे पार्क.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात दर्द लिया दिल दिया दर्द लिया या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे नौशाद यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवा दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता चुपके चुपके या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे SD बर्मन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकूया. चित्रपट आहे बरसात की रात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो, 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.